0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल द्रुतेष्टा वीती उमांगु जाता मणि.

श्रोते हो, आता ऐकूयात भाग्यश्री केसकर आणि अदिती केसकर यांच्या स्वरात श्री दुर्गा परमेश्वरी स्तोत्र।

श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार निजज्येष्ठ कृष्ण तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी अर्थात 3 जुलै 2026 आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र।

आज संकष्ट चतुर्थी आहे. महत्त्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात. बंगलोरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:24 आहे. बिदरमध्ये चंद्रोदय रात्री 9:29 होणार आहे. नागपूरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:29 आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:44 आहे. पुण्यामध्ये चंद्रोदय रात्री 9:47 होणार आहे. दिल्लीमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:48 आहे. तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग, पनवेल या सर्व ठिकाणी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:51 आहे. धामणगाव तालुका बार्शी इथे आज संत श्री माणकोजी बोधले महाराजांचा समाधी सोहळा साजरा केला जात आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भौतिक सृष्टीच्या आणि विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूलतत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत. भौतिक सृष्टीच्या घटकद्रव्यांचं वर्गीकरण करून सृष्टीला कारणीभूत असलेली मूलभूत घटकद्रव्य सांगण्याचा प्रयत्न जगातल्या सर्व दर्शनांनी केला, तसाच भारतीय दर्शनांनी देखील केला. ही पंचमहाभूत कशी निर्माण झाली याची चर्चा न्याय, वैशेषिक, वेदांत इत्यादी दर्शनांनी केली आहे. ही तत्व आत्म्यापासून निर्माण झाली असं उपनिषदांनी म्हटलंय. छांदोग्य उपनिषदांनी अग्नि, आप आणि पृथ्वी या तीनच तत्वांचा उल्लेख केला आहे आणि त्यांच्या संयोगातून सृष्टीची उत्पत्ती होते असं म्हटलंय. तैत्तिरीय उपनिषदात आकाश, वायू, अग्नि, आप आणि पृथ्वी अशी 5 तत्व उत्पन्न झाली असं म्हटलंय.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 3 जुलै. सद्गुरूची कामगिरी. सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपलं चुकतं कुठे ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागं करण्याचं काम करतात. मला करायचंच काही उरलं नाही असं ज्यांनी म्हटलं त्याने सद्गुरू खरोखर केला असं म्हणावं. एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असं म्हणतो, पण ते काही खरं नाही. मन जोवर गिरक्या मारतं तोपर्यंत तो स्वस्थ आहे असं नाही म्हणता येणार. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु. जे चिरकाल टिकतं ते गुरुपद समजावं. खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेलं अक्षरशः पाळणं हेच खरं साधन. संत कोणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचं महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपलं कर्तव्य कोणतं ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. रथ आहे खरा, पण ज्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही, साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्गुरू हे गाडीवानाचं काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावं आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावं, मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढं मिळायचं असेल तेवढंच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपलं हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असं आपल्याला वाटू लागेल. असं वाटू लागलं की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळं होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:00. याचं पुनःप्रसारण 5:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्री स्वामी समर्थ. घोडेस्वार बोलत होता आणि लोकांची उत्सुकता क्षणाक्षणाला शिगेला पोहोचली होती. घोडेस्वार पुन्हा सांगू लागला, लोक हो, प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वतींनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं की स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत, माझंच प्रकट रूप आहेत. मला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर तू अक्कलकोटला जा, विलंब नको. म्हणून मी घोड्यावर बसून दौडत दौडत अक्कलकोटला आलो. कधी एकदा स्वामींचं दर्शन घेईन असं मला झालं होतं. ह्या गडबडीत स्वामींना मी जे म्हटलं होतं की येताना मी 125 पेढे आणेन ते मात्र विसरलो. समर्थ प्रत्यक्ष परमेश्वराचं प्रकट रूप आहेत. स्वप्नदृष्टांत त्यांना नाही कळणार तर कोणाला कळणार? सारी किमया त्यांनीच केली. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय तर तुमच्या नगरात स्वामींच्या रूपात वावरत आहेत. आपण केवढे भाग्यवान आहात. घोडेस्वाराचं बोलणं ऐकून लोक भारावून गेले. त्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. तेवढ्यात गर्दीतल्या एका माणसाने स्वाराच्या हातात 125 पेढे आणून ठेवले. तो काय आश्चर्य, घोडा जो स्थिर उभा होता तो आनंदाने खिंकाळला. त्याने वाट करून दिली. स्वार घोड्यावरून खाली उतरला. आनंदाने तो स्वामींच्या दिशेने धावत सुटला. त्याने 125 पेढ्यांची पुडी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घातला. स्वामींचं दिव्य दर्शन घेतलं. स्वाराच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. स्वामींनी त्या स्वाराला प्रेमाने उठवलं आणि जवळ बसवलं. आपल्या हातात जो देवाचा मुखवटा होता तो त्याच्या पोटावर हळूवार फिरवला. पोटातून विजेची लहर उमटावी तसं क्षणभर स्वाराला वाटलं. परंतु त्या क्षणी आपली पोटदुखी संपली हे त्याच्या लक्षात आलं. स्वामींनी त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. लोकांची आता खात्रीच पटली की श्री दत्तात्रेय अक्कलकोटात प्रकट झाले आहेत. म्हणून लोकांनी स्वामींच्या नावाचा प्रचंड जय जयकार केला. स्वामींनी सर्वांनाच आशीर्वाद दिला. स्वाराने सर्वांना पेढे वाटले आणि अन्नदान केलं. म्हणाला, स्वामी हे चरण मी आता सोडणार नाही. स्वामी मंद हसले.
2: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
1: ऐकूयात स्वामी संदेश. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्या आजूबाजूला असतो, परंतु आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. कारण आपल्यापाशी नामस्मरणाचं बळ नसतं, उत्कट श्रद्धा नसते, भगवंताप्रती जेवढं प्रेम हवं तेवढं प्रेम नसतं. बहुतेक माणसं देवाची पूजा यंत्रवत करतात. मला सांगा, मग देव कसा भेटेल? जोपर्यंत तुम्हाला आतूनच वाटत नाही की परमेश्वराचं दर्शन व्हावं, तोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला वावरणारा देव आपल्याला कधी दिसतच नाही। म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की अखंड नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करा। केवळ देव अस्तित्वाविषयीच चिंतन करा, तरच देवाचं सान्निध्य लाभेल, तो प्रत्यक्ष दर्शन देईल। परमेश्वर नामाचा आणि भावाचा भुकेला आहे एवढं लक्षात ठेवा।

भक्ती सुधा वरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

न पुण्यम न पापम न सुख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञा अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। आचार्य या चौथ्या क्रमांकाच्या श्लोकात सांगतात, न पुण्यम, मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही, मी यज्ञ नाही, मी भोजन, भोज्य आणि भोक्ता ही त्रिपुटीसुद्धा नाही, तर मी सच्चित आनंद रूप शिवस्वरूप म्हणजे कल्याण स्वरूप परमात्मा आहे, आणि हे अखिल

न भूतम न भविष्यति, मी आत्मा ज्ञान स्वरूप आहे, पवित्र आहे, असं या मनुष्य देहामध्ये बुद्धीनं लक्षात घेणं याच्यासारखं पुण्यानं मागं झालं ना पुढं होणार आहे भविष्यात। भूतकाळातही झालं नाही आणि भविष्यकाळातही होणार नाही। आणि पाप म्हणजे काय? देहात्मबुद्धिजं पापम, या 3.5 हाताच्या भौतिक अनात्म देहाला मी समजणं याचे इतकं पाप न मागं झालं ना पुढं होणार आहे। न तत् गोवत कोटी भी, कोटी गाई मारल्याचं पाप लागतं एकदा देहाला मी म्हटल्यानंतर। आता तुकोबराईंची भाषा पहा, मी देह मनता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटे ते। म्हणजे एकदा देहाला मी म्हणलं तर कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप लागत असतं। आता विचार करा की आपण किती वेळा देहाला मी म्हणतो हे तर कधी मोजलंच नाही आपण। पण आचार्यांची आणि तुकोबराईंची भाषा पहा की पाप आणि पुण्य कशाला म्हणावं। आणि पापाचे फळ जसे दुःख तसे पुण्याचे फळ हे सुख आहे। म्हणून जीवाने सतत पुण्य करावे, माणसाने पुण्याचे फळ, कारण पुण्य करण्यास नको वाटतं आपल्याला आणि पापाचं फळ नको वाटतं पण करत राहतो। कारण पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न करोति मानवः, पुण्याचं फळ मिळावं अशी इच्छा आहे पण पुण्य करायला तयार नाही। आणि पापस्य फलम नेच्छन्ति पापम करोति यज्ञतः, म्हणजे प्रयत्न करून पाप करतात आणि पापाचं फळ तर नको वाटतं, मग हे भोगन कोण? म्हणून काही लोक विचार करतात की पापी माणसे सुखात कशी आहे। ज्यार्थी ते सुख भोगतात त्यार्थी नक्की मागचे पुण्य आहे। कार्यकारण भाव लावावा लागेल ना, की ज्यार्थी हा माणूस दिवसभर खात नाही हो आपल्यासमोर, घरातल्या सदस्यासमोर सुद्धा खात नाही, पण हे वरचेवर तंदुरुस्त व्हायला लागला, तगडा व्हायला लागला, याचा अर्थ हे सगळे झोपल्यावर झोपेतून उठून खात बसेल। ऐकेन, याला अनुमान प्रमाण म्हणायचं की हे दिवसभर कोणाच्या समोर नाही हो खात, पण तब्येत अशी फ्रेश वाढत लागले, ते चंद्र वाढतो किलो किलोने, कले कलेने, आणि सुभाष वाढतो किलो किलोने, किलो किलोनं कसं काय वाढायला लागलं? याचा अर्थ असा आहे की तो रात्री सगळे झोपल्यावर उठत असन आणि मग खात असं तसं कार्यकारण भाव लावावा लागतो की हे माणसं इतके पापी आहेत पण इतके वैभववान कसं काय आहे। तर याचा अर्थ याच्या मागच्या जन्मातलं पुण्यकर्म उदयाला आलेलं आहे। केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, आता पुण्य करत नसन पण मागचं ते फळ देऊन चुकलेलं आहे ना, ते फळ भोगायला लागले। ते संपल्यानंतर मात्र कायमचं दुःख आहे, कारण ही 4 दिन की चांदणी फिर अंधेरी जात आहे। कारण हे सुख आणि दुःख हे एकामागून एक येतात आणि जातात। आगमा पायनो अनित्या स्थानस्ति तिक्षस्व भारत, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दहा। थंडी आपल्याला आता सकाळी सकाळी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? प्रतिकूल आहे म्हणून आवडत नाही, आणि कवळवून आपल्याला आता अनुकूल आहे म्हणून ते आवडतं, आणि ते आवडलं की मग सुख होतं आणि थंडी वाजली की दुःख होतं। म्हणजे अनुकूल प्रतिकूल परिणाम होतात विषयाचे अंतकरणावर। आणि कबीरा तेरा पुण्य का जब तक भरा है भंडार, तब तक अवगुण माप है करो गुना हजार। म्हणून शिशुपालाला 100 शिव्या दिल्याशिवाय त्याला मृत्यू येणार नव्हता, 100 अपराध माफ केलेस भगवान श्रीकृष्ण परमात्मे। आणि ज्यावेळेस 100 संपले त्यावेळेस मात्र त्याचा उद्धार करावा लागला। सुदर्शनाला आज्ञा दिली, आता जा आणि त्याचा शिरच्छेद करा। म्हणून हे ते म्हणतात ना, पापाचा घडा भरला म्हणून पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला। सत्वाचे आदन ठेविले पुण्य वैरिले, पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला। म्हणून हे पाप आता उतू गेलेलं आहे, दूध उतू जाते ना तसं पाप उतू गेलं, आता जी उरलं ना तर तेच परमात्मा आहे, म्हणून देव उरलेला आहे। म्हणून आता तू ये देवा, आता आता माझं मन कल्पना रहित झालेलं आहे आणि आता या अंतकरणामध्ये तू येऊन वास्तव्य कर, असं इतकं सोपं आहे। म्हणून पुण्य म्हणजे भूल थाप नाही, पुण्य म्हणजे सुकृत आहे।
आणि आपल्याला पुण्याचे

प्रकार पाहायचे आता. एक सामान्य इहलौकिक पुण्य आहे, दोन पारलौकिक भोगाचे पुण्य आहे आणि परमार्थ प्राप्तीचे परम पुण्य हे तिसरा भाग आहे. तर सामान्य पुण्य म्हणजे काय? परोपकार वगैरे सत्कृत्य. परोपकाराय पुण्याय अर्थात कोणतेही चांगले काम पुण्याईमध्ये मोडत असते. गरिबास मदत करणे, आईवडिलांची सेवा करणे, समाजाची सेवा करणे, म्हणून माणसास जीवामध्ये म्हणजे 13 पुण्य प्राप्त होत असतात त्याला. मानुष्यम वर वंश जन्म विभवो दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्तम सुजनत्वम इंद्रिय जयो सत्पात्र दाने रति ते विना पुण्येन त्रयोदश गुणः संसारिणो दुर्लभः. कारण मनुष्य जन्म चांगल्या कुळात जन्म मिळणं, वैभव, मोठे आयुष्य, आरोग्य, सुमित्र, सुपुत्र, सुप्रिया, नारायण भक्ती, विद्वत्ता, चांगले नातेवाईक, इंद्रिय ताब्यात असणं, सत्पात्र दान, या 13 गोष्टी संसारी जीवास पुण्याने मिळत असतात. आता पारलौकिक जे पुण्य आहे ज्यामुळे पारलौकिक भोग मिळतात असे पुण्य, उदाहरणार्थ इंद्र होण्याकरिता 100 यज्ञ यथासांग करावे लागतात, ब्रह्मदेव होण्याकरिता ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन षडकर्म करावे लागते. ज्ञानोबराय सांगतात, जे ज्ञान तयाचे हाती तोची समर्थ मुक्ती, जैसी सतमख संपत्ती स्वर्गीचिया. स्वर्ग प्राप्तीसाठी 100 मनुष्य जन्म घेऊन यज्ञ करावं लागतं आणि त्या पुण्याच्या बळावर स्वर्ग प्राप्त होत असतो. का शतैक जन्मा जो जन्मोनि ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणनो, हे 100 शुद्ध ब्रह्म ब्राह्मणाची आणि त्याच्यात शुद्ध ब्रह्मकर्म करावं लागतं, मग ब्रह्मपद प्राप्त होत असते ब्रह्मदेवाचे. आणि गाई ब्राह्मण सतीकरिता प्राण अर्पण केल्यास ब्रह्मलोक प्राप्त होत असतो असे भागवतात सांगितलेलं आहे. इतर मध्यम पुण्य आहे कारण याने जन्म मरण चुकत नाही. गीतेमध्ये पुण्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. मौली भाषांतर करून सांगतात, वेदाध्यानाची झाली अथवा यज्ञाची शीतची पिकले का तदो तपोदानाचे जोडले सर्वस्व हनजे, तया आघवयाची पुण्याचा मळा भारू आतो निजयाई फळा जे परब्रह्म निर्मळा साठी नसरी. आता वेदाध्ययन याच्यामध्ये सांगतात की हे पुण्य खरं नाही कारण ब्रह्मदेवांनी 4 वेद पाठ केले आणि चतुर्मुख झाले, 4 तोंड येत. विष्णू सांगितले की माझं पाठांतर घ्या, मी वेद पाठ केलेले. देवाने सांगितले मला वेळ नाही, पण एक चूक झाल्यास पुढील झाडाचे एक पान गळेल. संध्याकाळी तुम्ही सांगा आता मग. तर संध्याकाळी मग त्यांनी काय केलं, सगळे पानं गोळा करून किती चुका झाल्या हे पाहण्यासाठी आले. पाठांतराला सुरुवात केल्याबरोबर ते वृक्षच सगळा पुढू मुळा सगळं उपटून पडला, कारण ते सगळं चुकलं ना, उच्चार चुकले सगळे. पाठांतराचा अभिमान आणि नाथ महाराज सांगतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदिनाही ऐसे सांगितले. म्हणजे वेदाभ्यास पुण्य आहे पण अशुद्ध आहे, कारण त्याच्यामध्ये उच्चार व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता यज्ञ करणं हे पुण्य आहे पण शुद्ध नाही, कारण धर्मराजानं या राजसूय यज्ञ केलेला आहे पण सोनेरी मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले नाही. आणि मुंगूस बोलले की यज्ञ यथासांग झाला नाही, कारण ते पूर्ण सोन्याचा व्हायला पाहिजे होता, अर्धात झाला. श्रीकृष्णांनी मुंगूसास अनुमोदन दिले कारण 4 दिशांना 4 भाऊ पाठवून दुसऱ्याचे द्रव्य जमा करून केलेली यज्ञ यथासांग कसं होईल, कारण हे सगळ्या लोकांची संपत्ती. वाघाची भुकी वधवावी गाय याचे नाव काय पुण्य असे. वाघाला भूक लागली आणि त्यानं गाय मारून खाल्ली, याला पुण्य म्हणतात का? नाही. म्हणून यज्ञसुद्धा खरं पुण्य नाही. तप करणं पुण्य आहे पण खरे नाही. का? कारण नाथ महाराज सांगतात, धडक मारिली विश्वामित्रा रंभे मागे झाला कुत्रा. हे तप
वाया गेले ना, हेच तपाचे फळ आहे का? मग नाही, दान करणं हे पुण्य आहे पण शुद्ध नाही, कारण भागवतामध्ये एक कथा आहे, दान देता नृग बहुवस कुपी झाला क्रकलाश। नृग राजा रोज गाई दान करत होते, गाईचं दान करायचे ते रोज। दान केलेली गाय पुन्हा कळपात आली एके दिवशी, आणि तिथं दुसऱ्या दिवशी दान तिचं बी दान केलं। आता गाई दान घेणारा ब्राह्मण आला आणि तीच गाय मागू लागला, राजाने ती दिली नाही। मग परिणाम ब्राह्मणाने शाप दिला की तू बिडूक होशील, सरडा होशील, असं काय दिला, श्राप दिला। तात्पर्य ही चारही पुण्य शुद्ध नाहीत, मग शुद्ध पुण्य कोणते? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक। म्हणून पुण्याला तीन शब्द वापरलेले आहेत, उत्तम पुण्य, शुद्ध पुण्य आणि असाधारण पुण्य। प्रभू आघवेनी येणे जन्मे, जिये पुण्य केली मिया उत्तमे, तयाची न टकतीची अंगे कामे सद्गुरु तुवा। स्वर्गात्मके, स्वर्गाला आता जायचं ना, तर पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापा नरका जाईजे, माते जेने पावी जे ते शुद्ध पुण्य। मग स्वर्गाला जाणं म्हणजे कसं आहे, हे पुण्य आहे पण पापात्मक पुण्य, पुण्य मिश्रित पाप आहे त्याच्यामध्ये, आणि नरकाला जायचं म्हणजे पापात्मक पाप आहे, पाप अधिक पाप, आणि ज्याच्यामुळं आपल्याला नारायणाची प्राप्ती होईल ते शुद्ध पुण्य आहे। पुण्य पोशिली असाधारणे, ती तुझे गुण बाणणे, देऊनी मज उत्तीर्णे झालो आजी, निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी। निष्काम व्हायला पाहिजे, आत्मदृष्टी यायला पाहिजे, तेच काय आहे, अनंत पुण्य आहे ते। तर याच्यामध्ये शुद्ध उत्तम असाधारण निष्काम यामुळे देवाची किंवा संतांची प्राप्ती होत असते। पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, कारण कोणा पुण्य फळ आले आजी देखिली पाहुले, संतांची पाहुले आपल्या दृष्टीने पडली, याचा अर्थ कोणतं पुण्य उदयाला आलं। काय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाश, ते सगळा भेदच काय झाला, उडून गेला, आणि अभेद अद्वैत परमात्मा प्रगट झाला। कोण पुण्य कोणा गाठी ज्याची ऐशी अशी भेटी, असे संत भेटणं याला फार पुण्य लागत असतं। कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावले, मनातले द्वंद्व हे दूर होतात त्याला पुण्य म्हणायचं। असे कोणते पुण्य असावे, तर देतात उत्तर, पुण्य ऐसे काय राम नामा पुढे, काय ते बापुढे यज्ञयाग, राम नामासमोर हे यज्ञयाग काय आहेत सगळे फिकेत। तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा, संत संगतीचा आपल्याला लाभ होतो, आणि नाम तुझं आपल्या वाणीला येत असतं, आवडत असतं, आपल्याला नाव घ्यावा वाटत, ही गोडी लागत असती नामाची। माझे मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद, असा छंद लागत असतो नामस्मरणातच। उत्तम शुद्ध असाधारण पुण्य आहे असं ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, ते पुण्य किती व्हायलं आता कोण गणत करेन ते, कारण दोन भाऊ होते, एक आस्तिक होता आणि एक नास्तिक होता, तर ती खायचा प्यायचा मस्त मजा करायचा, टी व्ही पाहायचा मस्त, रेडिओवर गाणी ऐकायचा आणि घरात बसून राहायचा एका खोलीत। ते दुसरा भाऊ, त्याला काळजी वाटत होती की यांना परमार्थाला लागावं, देवाचं नाव घ्यावं, संताकडं जावं, कारण हे शरीर कसं अनित्य आहे, कधी सुटेन काही सांगता येत नाही, यालासुद्धा आत्मस्वरूपाची ओळख व्हावी। पण एके दिवशी त्याने साधू भेटली त्यांना, आणि ते म्हणाले की तुम्ही तुमच्या घरी पूजा ठेवा, आम्ही येतो। ते म्हणले काय हरकत नाही, मग त्यांनी पूजा ठेवली, म्हणजे भजन बी होतं आणि भोजन बी होतं। आता सगळे लोक भजन करून गेले, भोजन केलं, आता ती एक भाऊ खिन्न होता, तर ते म्हणे काय झालं, त्यामुळे महाराज ते भाऊ नाही का काहीच अभ्यास करत नाही, त्याला वेदांताची काही आवडही नाही परमार्थाची, त्याला काय कसं होईन त्याचं, त्याला काळजी होती। ते म्हणे काय हरकत नाही, म्हणे ते पुढे, तर ते सगळे लोक जाऊ लागले जेवण करून, आणि हे तसंच खोलीत बसला। आता ते साधू आले त्याच्या खोलीकडं, ते मग ते साधूला म्हणते झालं जेवण, आता फुकटचं खाल्लं, आता जा ना आता
ते म्हणे मी जातो म्हणे, पण तुम्ही तुम्ही एकदा हरी म्हण म्हणे तू. ती म्हणे मी नाही म्हणत हरी. त्यानं हात पाय दाबले, त्याच्या छातीवर जाऊन बसला असं मस्तपैकी. त्याला म्हणलं म्हण हरी. त्यानं बळच कसं तरी आता मुस्कट दाबी केल्यामुळं त्यानं म्हणलं हरी. मग ते म्हणलं आता हे धन आहे ना विकू नको, याचं पुण्य किती आहे तुला माहीत नाही म्हणे. मग ते म्हणे काय हरकत नाही. मग ते योगायोगानं भाऊ मेला. मग ते हे एकटंच राहिलं, हे बी योगायोगानं गेला. आता ते यमराज आले, त्याला नेऊ लागले. ते म्हणले की ह्याच्या आयुष्यात सगळं पापच आहे, एकदाच हरी म्हणलं हे. तर ते म्हणे ते हरिनामाचं किती पुण्य आहे ते यमराजाला विचारलं. ते म्हणले मला माहीत नाही. ती गेली ते ह्याच्याकडं इंद्राकडं. इंद्राला विचारलं, ते म्हणे हरी एकदा हरिनाम म्हणलं हरी म्हणल्यावर किती पुण्य आहे. ते म्हणे मला माहीत नाही. ते म्हणे चला महादेवाकडे. ते महादेवाकडे गेली, म्हणले एकदा हरी म्हणल्यावर किती पुण्य आहे. ते म्हणे मला एकदा हरी म्हणल्याचं माहीत नाही, पण मी नेहमीच हरी हरी हरी म्हणतो. हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. मी तर नेहमीच हरी म्हणतो. ती म्हणले चला म्हणे विष्णुरावकडं. याला विमानात बसिलं आणि नेलं. ते म्हणे देवा एकदा हरी म्हणल्यावर किती पुण्य लागतं. ती म्हणे मला बी माहीत नाही गडे, माझं नाव घेतल्याने किती पुण्य होतं आहे. पण ज्यार्थी हा मृत्यू लोकातून विष्णू लोकामध्ये विमानात बसून आला, याचा अर्थ काहीतरी लई भारी आहे ना हे. म्हणून ज्ञानोबर आहे सांगतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा मृत्यू लोकातला असाधारण माणूस कधी यानं पुण्य केलं नाही, एकदाच हरी बळत म्हणायला लावलं तर त्याचं एवढं पुण्य. त्याला विष्णू लोकात विष्णूचं दर्शन झालं. आणि विष्णूचं दर्शन होणं सहसा सोपं आहे का? नाही. म्हणून त्यांची भेट होणं हेच परम भाग्य आहे. आणि त्या रूपाचं दर्शन झाल्यानंतर काय होत असतं? काय होतं? दे उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा विटे चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी ओ अवलोका. आणि ते काय सांगतात की कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जात कोंडाटले तेज प्रभा झालीसी एक नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख. म्हणजे भगवंताचं एकदा मुख दर्शन झालं तर कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप निघून जात असतं, एवढं फळ आहे. आणि साक्षात विष्णूची भेट झाली ना. म्हणून गोकोटी दानम ग्रहणेशु काशी प्रयाग गंगायुत कल्पवासः यज्ञासुतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नामस्मरणेन तुल्यम. रामायणामध्ये सांगतात नाथ महाराज की त्याचा साधारण अर्थ कसा आहे. ग्रहणाच्या पर्वकाळी रौप्य खुरी सोन्याच्या शिंगाच्या कोट्यावधी गायी दान दिल्या. काशी प्रयाग गंगेच्या काठी अनेक कल्पवास केला, अनेक यज्ञ केले. मेरू पर्वता एवढे सोने दान दिले. मेरू पडत केवढा आहे, त्याचे एवढं सोनं दान दिले. या सगळ्यांची बेरीज केली तरी एका गोविंद नामाच्या उच्चारा एवढी होत नाही. तात्पर्य नामस्मरणासारखे परम पुण्य नाही. आणि आता आचार्य सांगतात की मी पाप सुद्धा नाही. पुण्य जसं नाही ना तसं पाप सुद्धा मी नाही. कारण पापामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं आणि पापामुळे दुःख आणि पुण्यामुळे सुख भोगावं लागतं. ज्ञानामुळे मोक्ष होत असतो आणि अज्ञानामुळे बंध घडत असतो. मग माणूस जन्माला येतो तो मुळात पापामुळेच. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ आकुलिया. आपल्या संचिताचं जे फळ आहे ना त्याच्यातूनच हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. जन्म मरण म्हणजे दुःखाचा सागर आहे. जन्म मरणातील मानवी जीवनातील जी वेळ तिला संसार किंवा जीवन म्हणतात. ही जी वेळ आहे ना आपल्याला आयुष्य, त्याला जीवन म्हटलेलं आहे. यात जवळजवळ सगळं दुःखच आहे असे वेद शास्त्र संत आपल्याला सांगायला लागले.

0: तन्मळ हे काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली वढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ। अशा पद्धतीनं साधू संत सांगतात की हे संसार काय आहे, दुःखाचं मूळ आहे, दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे। आपण उदाहरण घेतलं होतं की इथे एके ठिकाणी कचरा आहे तर तिथं सुगंध तर येणारच नाही, सुगंधाचा अनुभव तर येणारच नाही, पण विचारसुद्धा करणं बरोबर नाही आहे की इथं सुगंध येईन म्हणून। म्हणून दुःखाचे मूळ जे पाप त्याचे प्रकार सांगतात की जे आपल्या हातून होऊ नये। व्यासांनी 18 पुराणांचे सार एका श्लोकामध्ये सांगितलेले आहे। अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं परोपकारा पुण्याय पापाय परपीडनं। पुण्य परोपकार, पाप ते परपीडा। पुण्य म्हणजे काय आहे? परोपकार आहे। अनेक नाही जोडा दुजाय अशी, याला दुसरा जोडत नाही। पुण्य म्हणजे परोपकार आणि पाप म्हणजे परपीडा, दुसऱ्याला दुःख देणं, आणि पुण्य म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं। आता काया वाचा मनानं पीडा म्हणजे त्रास देणं, यालाच पाप म्हटलेलं आहे। यामध्ये 3 प्रकार आहे, सामान्य, मध्यम आणि उच्च पाप। सामान्य पाप निळोबराय एका अभंगामध्ये सांगतात, पापतया नाव परदारागमन, पापते परधन अपहार, पापतेची निंदा परपीडा परद्वेष, पापते उपहास पुढीलांची, पापतेची जीवी विषयांची आसक्ती, पाप भक्ती कुळाचारी, निळा म्हणे पाप मुख्यतेची साचे, नावडे देवाचे नाम मुखी। निंदा पाप क्रूर ग्रहांची जैसी, मांदी मिळे एकेची राशी, येते निंदका पाशी अशेष पापे। जे निंदक असते ना त्याच्याकडे सगळे उरलेले पाप येत असतात। निंदा म्हणजे वस्तुस्थिती नाही, नसलेले आरोप करणं। आपण एखाद्याची निंदा करतो म्हणजे ती वास्तविक पाहत नाही, पण विनाकारण आपल्या मनात जे आलं ते आरोप करायचे। मात्र संतांची निंदा मोठे पाप आहे। तयाशी घडली सकळही पापे, संताची या कोपे निंदा द्वेष। संतावरची जो निंदा द्वेष करतो ना त्याच्याकडे सगळे पाप येत असतात। अखंड संत निंदी ऐशी दुर्जनाची बुद्धी, नेहमी त्यांची तिरस्कार करणं, त्यांची निंदा करणं। काय म्हणावे तयाशी तो केवळ पाप राशी, तो केवळ पापाचा राशी आहे। नाम न आवडणे पापाचे लक्षण आहे। नामाशी विनमुख तो नर पापिया, कारण हरिविन हा म्हणून त्याला त्याच्या मुखाला नाम येत नाही। पाप तया नाव न विचारी नीत, तो नीती काय आहे हे काय विचारतच नाही, त्यालाच पाप म्हणायचं। म्हणून दुर्योधनानं सगळं अनितीनं राज्य हडपलेले, म्हणून शेवटी त्याचा नाश झालेला आहे। आणि पांडव नीतीनं वागत होते, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, द्वारकेचा राणा पांडवा घरी। म्हणून आता मध्यम पाप आहे, याचे 6 प्रकार सांगतात। अग्निदोगरदश्चैव शस्त्र प्राणीर्धना पहा, क्षेत्रदार हरश्चैव षडेते आततायिनहा। आग लावणे दुसऱ्याच्या घराला, विष घालणे, त्या भीमाला विष घातलं होतं ना, विष प्रयोग केला होता पण ते मेलत नाही। त्याला ते म्हणजे नागलोकात गेलं आणि ते म्हणे की हे आपलंच आहे, मग त्याला 10 हत्तीचं बोळ दिलं। किती? त्याला म्हणजे जास्त दिलं वाटतं। त्याला तितक्या हत्तीचं बळ देऊन त्याला परत पाठवलं। ते म्हणले हे मरायचं केलं ह्याचं प्लॅन, पण आपला सक्सेस झाला नाही, उलट हे बलवान होऊन आलं। म्हणून विष घालणे, शस्त्र बाळगणे, खून करणे, क्षेत्र लुटणे म्हणजे एखादं क्षेत्रच लुटून टाकायचं, परस्त्री पळविणे, हे 6 पापे कौरवाकडून घडलेली आहेत। म्हणून गीता त्यांना आतताई म्हणते। मनूचे मत आहे आतताई गुरु असेल, बालक अथवा वृद्ध असेल, ब्राह्मण वा बहुश्रुत असेल, तरी देवाचा विचार न करता त्यास मारला तरी पाप लागणार नाही। गुरुं वा बालवृद्ध वा ब्राह्मणं वा बहुश्रुतं आतताईन मायातं हन्या देवा विचारयन। म्हणून कौरवास सहाय्य करणारे द्रोणाचार्य यांना देव मारण्यास सांगतात। कारण अग्निदाने गरदाने धनदारा अपहारणे घाला घालुनी मारणे शस्त्रपाणी होवे वदार्थ। म्हणून नाथ भागवतामध्ये सांगतात की उच्च पाप म्हणजेच महापाप आहे, ही शेवटची भूमिका आहे। ब्रह्महत्या सुरापानं स्त्रियं गुर्वंगनागमः महंती पातकान्याहु संसर्गश्चापि तैसहा। महापातिकीयाचे लक्षण ब्रह्महत्या मद्यपान सुवर्णस्ती गुरुद्वार गमन सत्संग सत्संग सर्गी पाचवा। ब्राह्मण गाय निरपराध प्राणी यांना मारणे, दारू पिणे, सुवर्णाची चोरी, गुरुदारागमन आणि हे कार्य इंद्राने केलं लपून छपून, तर ते अहिल्या मातेला विनाकारण श्राप भोगावा लागला, शिळा होऊन पडली ती। मग ज्यावेळेस रामावतारामध्ये रामांनी प्रभूंच्या चरणाचा स्पर्श लागला त्यावेळेस अहिल्या परत आपल्या मूळ स्वरूपामध्ये आली। पण हे निंदा इंद्राचं दुष्कृत्य होतं नाही, गुरुदारागमन आणि या चौघांना सहकार्य करणे हा म्हणजे पाचवा महापातकी। तर हे वैयक्तिक पापाचे तीन प्रकार आहेत। आता सामाजिक पाप पाहू। तत्वविरहित राजकारण म्हणजे लोभामुळे पक्ष बदलणे, तिकडं जास्त जायचं का आपल्याला मग तिकडं चला, स्वार्थाकरिता राजकारण म्हणतात याला। दुसरं श्रमविरहित पैसा, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन म्हणजे तिची सेवा तर केली नाही पण वरचा पैसा घ्यायले तेवढ्या खालून वरून कमी शेण जास्त शेण याला काय म्हणायचं, हे फुकट खाणं आहे। आणि नीतीविरहित व्यापार म्हणजे वजनामध्ये भावामध्ये मालात फसविणं, त्याला मोजून द्यायचं आणि खालीन काय करायचं, लोह चुंबक चिटवायचं म्हणजे त्याला कमी माल गेला ना भावामध्ये तरी त्याला फसवायचं। तर हे नीतीविरहित व्यापार आहे। आणि चौथा मानवता विरहित विज्ञान म्हणजे शेजारी कोण मेले तरी टीव्हीच्या आकर्षणामुळे प्रेत यात्रेसही न जाणे। आता शेजारीच प्रेत यात्रा निघालेली आहे आणि ह्याला टीव्हीवरचे कार्यक्रम पाहायचे म्हणून ते अंतयात्रेत बी गेला नाही, याला काय म्हणायचं, मानव विरहित विज्ञान। पाचवा चारित्र्य विरहित शिक्षण म्हणजे शिकला पण संस्कार नाही, उग डिग्री घ्यायची म्हणून शिकले त्यामुळे सदाचार अंगी येत नाही। आणि पाचवं आहे चारित्र्य विरहित शिक्षण, शिकला पण संस्कार नाही त्याच्यामुळं सदाचार सुद्धा त्याच्या अंगामध्ये बाळगलेलं नाही। त्याग विरहित पूजा, पूजा करायला लागलेत पण त्याचा काही त्यागच नाही, पूजा केली नमस्कार घातला आणि तिथलाच पेढा खाल्ला काय झालं, तिथलाच पेढा उचलून खायचं। हे मान देणे पूजा करणे पण महात्म्यांनी सांगितलेला त्याचा त्याग न करणे, महात्म्यांनी सांगितलं की हे ह्या वस्तूचा त्याग करा बरं का, ती त्याग करत नाही, मान देतात पूजा करतात पण साधू संतांनी सांगितलेलं बी ऐकावं ना, ती नाही ऐकत। मग सत्सद विवेक विरहित विलास म्हणजे नवीन जोडपं असतं त्याला वाटतं बाहेर फिरायला जावं, कोणीतरी न्याह मला फिरवायला ऐक नाही, हे नवीन जोडपं आहे। आणि समाजाचे भान नसते त्याला, लोक काय म्हणतील, आता पहिले तरी आवं जावं होतं, आता चल वसंता शॉपिंगला हे काय नवरा बायको भाव राहिला नाही ना। म्हणून या सामाजिक पापामुळे समाज देश धोक्यात येतो आणि ही सात पापे गेली तरच समाज सुखी होईल अन्यथा नाही। शास्त्रामध्ये पापाचे 10 प्रकार सांगितलेले, हे गेले तरच दशहरा साजरा करता येतो, दशहरा साजरा करता येतो। हे कायिक 3 प्रकारचे आहेत, अतातानाम उपादानम हिंसाचैव विधानतः परदारोपसेवाच कायिकम त्रिविध स्मृतम। दिल्याशिवाय घेणे, कुणी दिलं नाही आणि बोलच त्याचं घ्यायचं हे पहिलं। अविधी हिंसा म्हणजे त्याला विधीत नाही पण हिंसाच करायला लागली ती कवापी। आणि परदारा सेवन म्हणजे दुसऱ्याची पत्नी भोगणं, ही 3 कायिक पापे आहेत शरीराचे। आणि वाचिक 4 आहेत म्हणजे बोलण्यातून, पारुष्यमनत्तम चैव पैशून्यम चापि सर्वतः असंबद्धा प्रलापश्च वाङ्मय शाश्व चतुर्विधम। म्हणजे पहिलं खोटं बोलणं, दुसरं अर्थरहित बोलणं, त्याला अर्थच नाही पण बोलण्याशिवाय तर राहिलं, अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा गोपाळ पावे हरी। आणि असंबद्ध बोलणं आता कोणतं चालू आहे आणि काय बोलायचं याचं मिळत नाही त्याला. त्याला काय म्हणायचं? असंबद्ध बोलणं. आता लग्नामध्ये जायचं आणि ती म्हणायलीत की आता घोडे आणून द्या आम्हाला. आणि तुला कशाला नवर देवाला पाहिजे ना. ती म्हणजे मलासुद्धा घोडं असलं तरच मी येतो. हे विनाकारण असंबद्ध बोलणे, विचित्र बोलणे आणि बडबड हे असे प्रकार आहेत. आता वाचिक म्हणजे वाणीतून घडणारे पाप, आता मानसिक पाप, मनातले पाप सांगतात. परद्रव्येष्वभिधानम मनसानिष्ट चिंतनम वितधाभिनिवेश्वश्च मनसं त्रिविधं स्मृतम. दुसऱ्याच्या धनाचे चिंतन करणे, त्याच्याकडे लय पैसा आहे मग तुला काय करायचं, असू दे त्याच्याकडे पैसे. दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन, ह्याचं लय चांगलं व्हायलं. पहिलं काही नव्हतं, आता गाडी गुडे बंगले सगळं, आता त्याला सून बी चांगल्या खात्याप्या घरची मिळाली, बाप्पा पोरगी बी चांगल्या खात्याप्या घरी गेली. अरे तुला काय करायचं हे नसलेलं, जाऊ दे त्याचं व्हायलं ना चांगलं, होऊ दे. पण हे दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन, खोटा आग्रह, ही मानसिक तीन पापे आहे. खोटा आग्रह जे होत नाही त्याच्याबद्दल बोलणं, मनात विचार कर. एतानि दश पापानि हरत्वमस्य जानहवी दश पाप हरा यस्मात् स्माद्रश्य हरा स्मृतः. जोपर्यंत ही दहा पापे जात नाहीत तोपर्यंत जीवनामध्ये दशहरा म्हणजे दसरा म्हणजे आनंद मिळणे हे शक्य नाही. आपल्या हातून ही पापे होऊ नयेत याकरिता पाप जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जरी पाप झाले असले तरी घाबरण्याचे कारण नाही. एक नाम सूर्य जीवनामध्ये उगवला क्षणामध्ये अनंत जन्माचा पापरूपी अंधकार नाहीसा होत असतो. पंचपातकाच्या गोडी नामे जळता न लगे घडी, क्षणसुद्धा लागत नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे क्षणवांतरीची. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवू नये की आता पाप न करता नामस्मरण करावं. कारण वाल्या कोळ्यानं काय केलं होतं, तो पापी पापी होता, सात रांगण भरून ठेवले. वाटे गुरु जायचे तर एका ब्राह्मणाचं मुंडकं उडवायचं, त्याचं धन लुटायचं आणि एक खडा रांगणात टाकायचा. तर असे ब्राह्मण बरं का, असे शुद्ध ब्राह्मण पाहायचे तीर्थयात्रेला जाणारे. आणि हे सगळे एक एक मुंडके उडवले आणि सात रांगणात ते खडे भरले, एवढा पापी होता. म्हणजे वाल्या कोळी पापी होता पण इमानदार पापी होता. तिनं केलेलं पाप मोजून ठेवलं. आणि आपण पाप करतो पण लोकाला सांगत नाही, मोजत नाही. म्हणजे मान सांगावा जनात आणि अपमान सांगावा मनात. झाकली मूठ 1,25,000 कशाला सांगायचं, म्हणून ते सांगत नाही. पण वाल्या कोळ्यानं ते मग नारद मुनींनी त्यांना बांधून ठेवलं. ते म्हणे तू हे जे पाप करायलो ना ते तुला कुणी साथ देणार नाही बरं का. ते म्हणे नाही नाही सगळे मला साथ देते. ते जा म्हणे विचारून ये. बांधून ठेवलं याला, घरी आलं म्हणे मी जे काही पापाची कमाई करून आणलो त्या पापाचं फळ भोगण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहते ना. ते म्हातारे आई वडील म्हणले आम्ही तर म्हातारे ते आता फक्त आता तुझं काम आहे आम्हाला खाऊ पिऊ घालणं. ते कटले. पत्नीला विचारलं, ते म्हणे तुम्ही कशाही आणा कुठून बी आणा, फक्त मी नाही का करून घालणं हे माझं काम आहे. ते पाप आणि पुण्य तुम्हालाच माहीत. आता लेकरायला विचारलं, ते म्हणे बाबा आम्ही तर लहानच आहेत, आता उलट तुम्हीच आमचं संगोपन करायला पाहिजे, हे तुमचं कर्तव्य. ते म्हणे सगळेच कटायला लागलेत, आता आपण याच्यातूनच कटा म्हणे. नारद मुनीकडे आले, लोटांगण घातलं, क्षमा मागितली, काय करावं ह्या पापाचं प्रायश्चित. ते म्हणे इथं लाकूड खोलं वाळलं लाकूड, आणि ते म्हणे इथं राम नाम घेत बस. त्याला राम येईन तर मरा मरा मरा मरा मरा म्हणलं तर ते उफराटी शतकोटी झाली. आणि हेच वाल्मिक ऋषी झालेत रामायणाचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर, निर्माता आणि दिग्दर्शक. केले रामायण रामाधी. म्हणून वाल्या कुळीपासून म्हणजे पापी होते ना ते वाल्या कुळीपासून वाल्मिक ऋषी. हा प्रवास कोण्या कॉलेजमध्ये गेले, कोण्या शाळेत गेले, कुठं शिक्षण घेतलं, काहीच केलं नाही, फक्त रामनामाचं स्मरण केलं. म्हणून हे त्याचं काय आहे, आपल्याला पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. म्हणून हे झालेलेत वाल्मिक. म्हणून मनुष्य देहाकरता कुटुंबाकरता आपण पाप करत असतो, पण कुटुंब आणि देह इथंच राहतो. मात्र पाप बरोबर येत असतं. मग ते पापाचं निवारण कसं करायचं, तर ते नामानं काय होत असतं, पापाचं निवारण होत असतं. म्हणून प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवानं नाम घ्यायला पाहिजे. आणि हे मी म्हणून मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही आणि मी दुःख नाही असं आचार्य सांगतात. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. इथं पहिलं चरण संपत राहिलेला विषय आपण
1: कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूयात समर्थ रामदास स्वामींची भक्ती रचना, संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नयेरे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। विवेके सदा सस्वरूपी भरावे। विवेक ह्या शब्दावर समर्थांचाही भर आहे। विवेक ह्याचा अर्थ सुद्धा आत्मानात्म विवेक। विवेकाने काय करायचं? सदा म्हणजे नेहमी सस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहावं की तोच फक्त आत्मा आहे, बाकी अनात्मा आहे। त्यामुळे विवेकाने अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर सेविता ती राजहंस, त्यामुळे त्या ठिकाणी आत्मवर्ग त्याला परमहंस म्हटलेलं आहे। उगीच कुणीही परमहंस म्हणून घेण्यात अर्थ नसतो। आपण तसे झालो का बघायला पाहिजे। बरं, स्वरूप आनंद होते, परमहंस माधवनाथ होते, परमहंस आत्मानात्मविवेक जागृत असतो, सारखा जागृत असतो, आणि मग अखंड त्याचं अनुसंधान स्वरूपाच्या ठिकाणी असतं। जनी सर्व सुखी असा कोण आहे? मला सुख पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो त्या विचार करावा की ह्या जगामध्ये सुखी आणि अखंड सुखी असं कोण आहे? बरं, अगदी प्रभू रामचंद्र झाले, गोपाल कृष्ण झाले, मोठे मोठे अवतारी पुरुष झाले, संत झाले, ज्ञानदेवादी ते काय सदा सुखी होते? तेव्हा कोणीही व्यक्ती पूर्ण सुखी सर्व सुखी असं कोण नाही। ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची शोधून, तूच विचार कर ना।

पण त्याच्या आधी ह्या जन्मात देखील काय काय पापं घडली कुण असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाप म्हणजे भगवंताचं विस्मरण, हे सर्वात मोठं पाप. सर्व ठिकाणी भगवंत आहे हा भाव ठेवायच्याऐवजी हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा मला नको, हा मला पाहिजे, पाप. ते तर आम्ही सारखंच करत असतो, जन्मभर आम्ही तेच करत असलो. एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते, नको मला. कधी एकदाही फुल्या फुल्या घालायच्यामध्ये हां असं वाटत असतं आपल्याला. आपल्याला काय अधिकार आहे म्हणायचा किंवा मनात तरी येण्याचा? त्याच्या कर्माप्रमाणे तो आहे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जो आहे. आपल्याला हा हवा किंवा हा नको असं म्हणायचं काय अधिकार आहे? जसं समर्थांनी काही ठिकाणी म्हटलेलं आहे की घरामध्ये उंदीर असतात, रोळ काय काय नाना प्रकारचे असतात, तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही आत्ता आला तिथं राहायला, आमच्या पिढ्यानपिढ्या राहत आहे तिथे, आणि तुम्ही आम्हाला इथून काढायला बघताय, आम्ही काय म्हणून जायचं? तुम्ही काढलं तर आम्ही दुसरीकडनं येतो पुन्हा. त्यामुळे तो म्हणतो माझं घर, हा म्हणतो माझं घर, सगळे माझं घर म्हणतात, ते खरोखरच आहे का? त्याचबरोबर आम्ही ह्याचा नायनाट केला, अमक्या साथी घालवल्या, तुम्ही कोण घालवणार? येतात पुन्हा त्या, कारण भगवंतांनी निर्माण केलेले आहेत ते. तुम्ही घालवणार किती? तुम्ही प्रयत्न करा घालवायचा, ते आल्याशिवाय राहत नाहीत पुन्हा. हे सगळं जे आहे हे लक्षात घ्यावं की जे जे काही घडतं त्या त्याप्रमाणे आपल्याला भोगावं लागतं. आणि पाप असं सारखंच घडत असतं, क्षणाक्षणाला घडत असतं. आपण मनाला तपासून पाहावं आणि त्याप्रमाणे भोगणं प्राप्त आहे ह्याचा विचार करून शांतपणाने भोगावं, भोगून संपवावं. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोकचिंता नको रे. काय नको? दुःख नको, शोक चिंता नको. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सुद्धा सांगितलं, तू लढ पण शोक संताप रहित होऊन लढ. द्वेषाने लढ, आता लढायचंच आहे ते, पण शोक संताप नको, द्वेष नको. का नको? त्याचं कारण दुःख शोक चिंता मनात जर आले तर मन भगवंतापासून लांब जातं. आणि मन जितकं शांत प्रसन्न आनंदी राहील तितकं ते भगवद रूप व्हायला, आत्मरूपाशी एकरूप व्हायला मदत होते. म्हणून स्वामीजी देखील आम्हाला नेहमी म्हणायचं, आनंदात राहा, आनंदात राहा. मला नेहमी वाटायचं आनंदात राहा काय म्हणतात. मी तेच विचार करता करता लक्षात आलं आणि स्वामीजीने विचारले की मन जितकं आनंदात राहील तितकं ते आत्मस्वरूपाजवळ नेईल. दुःख शोक चिंता कशामुळे होतं? देहबुद्धीमुळे होती. आणि देहबुद्धी आपल्याला आत्मबुद्धीपासून लांब नेते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा नीट अर्थ लावला पाहिजे, हे कशासाठी सांगितलं, काय सांगितलं, कुठं पोचायचं. म्हणून ते म्हणतात मना मानसी दुःख आणू, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. पुन्हा विवेकाला, विवेकाने काय करा? देह सोडून द्या म्हणत नाहीत ते. देह साधन आहे, देह हवंच आहे आपल्याला. देहबुद्धी सोडून द्या. मी देह आहे असं जे अज्ञान आहे ती बुद्धी सोडा. विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. देहात असतानाच विदेहावस्था, जीवन मुक्त अवस्था असं म्हटलंय. देह टाकल्यावर नव्हे, देह टाकल्यावर ठीक आहे, पण देहात असतानाच मी देह नाही ह्या बोधावर येऊन मी आत्माच आहे इथं दृढ बुद्धी ठेवायची. आणि साहजिकच मग विदेही अवस्था प्राप्त होते, अलिप्त स्थिती प्राप्त होते. म्हणजे दिसताना देहासारखाच दिसतो आहे पण अलिप्तपणाने तो राहतो आहे. त्यामुळे ही अलिप्त स्थिती प्राप्त होणं म्हणजेच विदेही अवस्था भोगणं आहे. म्हणून विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. मना सांगपा रावणा काय झाले, बघ बरं काय झालं त्याचं सगळं, सगळं राज्य बुडालं. म्हणून कुडी वासना सांडी वेगळी, कुडी वासना वाईट वासना सारखा काय रावणाला काय जायचं, काय होतं, कमी होतं त्याला, पण नाही लोभ, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. काय झालं त्याचा परिणाम? काय झाला? नष्ट झालं सगळं. तोही गेला, त्याच्यावर बाकीचेही सगळे गेले. म्हणून लक्षात ठेव की कुणीही जरी झाला तरी काळ हा पाठी लागे, काळ पाठीमाग आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेव. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला.

0: शेवटी काळमुखी निमाला। आपल्या पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला नरदेह प्राप्त झाला, भाग्य समजा नरदेह आपल्याला येतो, पण तो सुद्धा जाणार आहे काळमुखी निमाला। त्यामुळे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत जाणार आहेच, कुणाचा झाला तरी जाणार आहे। अवतारी पुरुषांना देखील देह सोडून जावं लागलं, असेपर्यंत आपण काय करतो इकडे लक्ष दिलं पाहिजे। काय केलं असता आपल्या नरजन्माचं सार्थक होईल इकडे लक्ष पाहिजे। परिशेवटी काळमुखी निमाला, महा थोरते मोठी मोठी मंडळी मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले। लक्षात असं घ्यायला पाहिजे, मोठी मोठी मंडळी झाली तरी तिखील ती सगळी मृत्यूपंथाने गेलेली आहेत। मृत्यूनं म्हणे यशवंत, मृत्यूनं म्हणे कीर्तिवंत, असं जे म्हटलेलं आहे ना त्याप्रमाणे मृत्यू कुणालाही सोडत नाही, जन्माला आले आणि मेले, जाणारे आहेत। तेव्हा त्याच्याकडे लक्ष ठेवा। बरं केव्हा येणार आहे, काय त्याचं ठरलेलं आहे? अमुक वाजता, अमुक तारखेला, अमुक गाडीनं जायचं असं आहे काय? कोणत्याही क्षणी येची क्षणी मरवणी जाशी तरी रघुनाथी अंतरला असे, माझे माझे म्हणतोस, कशाला माझं माझं म्हणतोस? कुठल्याही क्षणाला जायला लागणार आहे तुला। म्हणायचंच झालं माझं तर भगवंताला म्हण, देव माझा मी देवाचा, त्याला धरा। कारण काय आहे, सगळे म्हणतात चिरंजीव हे सर्व ही मानितात, पत्र लिहिताना लिहितो चिरंजीव अमका अमका, तो काय चिरंजीव होणार आहे? अकस्मात सांडून या सर्व जाती, केव्हा काय होतं सांगता येत नाही। अहो काल होते, मगाशी भेटले होते मला, हां परवाच दोन तीन गोष्टी ऐकल्या, अहो आत्ता बोलून गेल्या आमच्याशी। अकस्मात सांडून या सर्व, हां देश तिथं सोडला तिथं बाकीचं काय धरणार, म्हणून जाणीव ठेवा। मग काय होतं, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, पण अकस्मात तोही पुढे जात आहे, लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्यापासून शिकायला पाहिजे। नुसतं तो गेला म्हणून रडतात, काय उपयोग आहे? अरे तो जाणार तसा मी जाणार बाबा एक दिवस। पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, लोभ नको, कशाचाच लोभ धरू नको, त्यांनी क्षोभ होतो। म्हणून जनी मागुता जन्म घेते, त्या लोभाच्या पोटाने पुन्हा वासनेपोटी पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा जन्म घ्यावा लागतो, याचं संतांना दुःख वाटतं। आपल्याला वाटतं बरं आहे पुन्हा जन्म घेतला म्हणून, कुठं कशासाठी जन्म नको, छान चाललं आहे की आमचं, जन्म नको असं कशाला म्हणायचं? मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, कारण नसतानाच आपण चिंता वाहतो। वास्तविक भगवंताचं चिंतन करावं। आपण संसाराची चिंता वाहत बसतो, म्हणून मना मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते। अकस्मात जे काय घडायचं आहे ना ते घडून जातं, आपण उगीच चिंता करत राहतो। म्हणून सद्गुरू सांगतात चिंतन करा, चिंता करू नका, परमेश्वराचं चिंतन करा। चिंता करून काय, चिंतेनं आणखी वाढतं, दुःख आणखी वाढतं, म्हणजे सुखाचे जे क्षण असतात तेही हातातून निष्ठून जातात। का? भविष्याचं चिंता करतोय, जे झालं त्याचं चिंतन करत बसतो की जे हातातनं गेलेलं आहे त्यात काळ गेला, आणि जे पुढे येणार आहे त्याची चिंता करत बसतो तोही काळ गेला। ते सांगतात आत्ता ह्या क्षणात जगा, लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट, आत्ता ह्या क्षणात मी आत्मा आहे, आनंदरूप आहे, बस। म्हणून ध्यानातसुद्धा काही मंडळी म्हणतात ध्यान लागत नाही, तेव्हा मी सांगते बाकी विचार करू नका, असा पक्का धरा की मी आत्मा आहे, ह्या ठिकाणी पक्क बसा। मग आत्म्याला ठिकाणी देह नाही, संसार नाही, माझं तुझं नाही, पापपुण्य नाही, काही नाही आहे। तिथं पक्क धर धरून बसला तर ध्यान लागायला अवघड नाही आहे. ते होतं कुठं, सवय लागली चिंता करायची म्हणून ते उगणे. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री 10:00।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोताओं, आप सुनते हैं संत मीराबाई की भक्ति रचना. संगीत और स्वर है किशोरी अमोणकर जी का.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा।

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00. याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: केला आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांगु जाता.

श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, निजज्येष्ठ कृष्ण तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी, अर्थात 3 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र।

आज संकष्ट चतुर्थी आहे. महत्त्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात. बंगलोरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:24 आहे. बिदरमध्ये चंद्रोदय रात्री 9:29 होणार आहे. नागपूरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:29 आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:44 आहे. पुण्यामध्ये चंद्रोदय रात्री 9:47 होणार आहे. दिल्लीमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:48 आहे. तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग, पनवेल या सर्व ठिकाणी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:51 आहे. धामणगाव तालुका बार्शी इथे आज संत श्री माणकोजी बोधले महाराजांचा समाधी सोहळा साजरा केला जात आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भौतिक सृष्टीच्या आणि विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणारी मूलतत्व म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत. भौतिक सृष्टीच्या घटकद्रव्यांचं वर्गीकरण करून सृष्टीला कारणीभूत असलेली मूलभूत घटकद्रव्य सांगण्याचा प्रयत्न जगातल्या सर्व दर्शनांनी केला, तसाच भारतीय दर्शनांनी देखील केला. ही पंचमहाभूत कशी निर्माण झाली याची चर्चा न्याय, वैशेषिक, वेदांत इत्यादी दर्शनांनी केली आहे. ही तत्व आत्म्यापासून निर्माण झाली असं उपनिषदांनी म्हटलंय. छांदोग्य उपनिषदांनी अग्नी, आप आणि पृथ्वी या तीनच तत्वांचा उल्लेख केला आहे आणि त्यांच्या संयोगातून सृष्टीची उत्पत्ती होते असं म्हटलंय. तैत्तिरीय उपनिषदात आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी अशी 5 तत्व उत्पन्न झाली असं म्हटलंय.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: प्रभु रामचंद्रा जेव्हा जन्म झाला तो दुपारी 12 वाजले होते. 12 वाजता जन्म झालेला आहे आणि सूर्याला मोठा आनंद झाला की माझ्या जन्मामध्ये, माझ्या वंशामध्ये, सूर्यवंशामध्ये आज भगवान विष्णूंचा अवतार झालेला आहे. म्हणून सूर्य म्हणे तटस्थ मारला होता, पुढे हलायला जायला तयार नाही, कारण माझ्या वंशाचा कुलदीपक जन्माला आलेला आहे. आणि त्यावर चंद्राला फार घाई झाली होती की भगवंताचं दर्शन घ्यावं, पण सूर्य मावळल्याशिवाय चंद्र काय उगवणार नाही आणि चंद्राला काय दर्शन मिळणार नाही. चंद्र कंटाळून गेला. शेवटी रामाना शरण आला. रामा म्हणे सूर्य थांबला म्हणजे जागच्या की पुढे जातच नाही, मला तुमचं दर्शन केव्हा घ्यायचं. तेव्हा त्याने सांगितलं बाबा पुढल्या जन्मे जेव्हा घे अवतार घेईन तो पहिल्या तुला दर्शन देईन, तेव्हा तो काय हट्ट करू नकोस. आणि दुसरी गोष्ट अशी आहे माझ्या नावामागं तुझं नाव लावून घेऊन म्हणाले, म्हणून रामचंद्र म्हणतो आपण त्यांना. दुसरे राम म्हणत नाही, रामचंद्र म्हणतात त्याला. माझ्या नावाच्या मागं तुझं नाव कायम तर लावून घेईन असं त्याने सांगितलं होतं. तो चंद्र आता आनंदाने वाट बघत बसलेला आहे, भगवान केव्हा जन्माला येत आहे. रात्रीचे 12 वाजलेले आणि पाऊस धोधो कोसळतोय. रात्री 12 वाजता भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आविर्भूत झाले. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. त्रिभुवनातलं सगळं सौंदर्य एक वटून त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आलेले आहेत. त्या ठिकाणी ब्रह्मदेव स्तुती करून गेलेले आहे, देव नमस्कार करून गेलेले आहेत. त्याला बघितल्याबरोबर देवकी म्हणते हो काय करायचं म्हटले मुलाचं, काही करून एवढ्या मुलाला वाचवायलाच पाहिजे. आपण कसं वाचवणार, पहिल्यांदा काय स्तनपान करू देव की तेवढंच तेवढ्याच आणि सगळे झोपी गेलेले. भगवान जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी योगमाया आलेली आहे आणि ते दरवाजे आपोआप उघडलेले आहे. विलक्षणामुळे कृष्णचरित्र सगळं अद्भुत आहे, कल्पनेच्या बाहेरच आहे. दरवाजे उघडलेले आहेत, त्याने आपलं जेव्हा सुपात ठेवलेलं आहे आणि डोक्यावर घेऊन दरवाजे उघडे बघितले, वसुदेव तडातडा बाहेर निघालेले. त्याला एकच माहिती होतं माझा अत्यंत प्रिय मित्र समोर गोकुळात राहतोय, त्याच्याकडे नेऊन त्याला सोडलं पाहिजे काही करून. डोक्यावर टोपलं घेतलेलं आहेत आणि वसुदेव झप झप झप पावलं टाकत निघाले. वरून धो धो पाऊस कोसळतोय. तेव्हा शेषाला वाटलं कृष्ण भगवान जन्माला आलेले आहेत आणि लहान मुलाच्या अंगावर पाऊस कोसळतोय हे बरोबर नाही आहे. म्हणून हजार फण्याचा नाग त्यांच्या माग फणा धरलेला आहे आणि मागोमाग चाललेला आहे. वसुदेवाला माहीत नाही बरं का आपल्या मागं हजार फण्याचं नाग चाललं आहे हे त्याला माहीत नाही. चित्ताची एकाग्रता कशी असावी, स्वतःचे ध्येय सिद्धी करता चित्ताची एकाग्रता किती पाहिजे, एवढी पाहिजे. मला त्याला गोकुळात पोहोचवायचं एवढं डोळ्यासमोर ध्येय आहे. हा मुलगा वाचवायचा आहे बस, बाकी काही करायचं नाहीये. पाठीमाग नाग सर्प चाललेलं आहे हे त्याला माहीत नाही. पुढे चालले आणि पुढे यमुनेला भयंकर पूर आला होता. यमुना दुथडी भरून राहायला लागली आहे, महापूर आलेला आहे पावसाने. तसे पाण्यात शिरलेले आहे, काय व्हायचं देव म्हणून. छाती इतकं पाणी आलेलं आहे, कंठा इतकं पाणी आलेलं आहे. त्यावर भगवान म्हणतायत यमुनेला दर्शन दिलं. यमुना म्हणते मला भगवत दर्शन पहिल्यांदा पाहिजे, कारण सगळ्या क्रीडा ज्या आहेत ते यमुनेच्या काठावरती होणार आहेत. भगवंत तुझं दर्शन झाल्याशिवाय मी काय रस्ता देणार नाही. तो वडिलांची अवस्था बघितली आणि त्याने म्हणून टोपलं तू पाय बाहेर काढला असा. पाय बाहेर काढल्याबरोबर अंगठ्यावरून यमुना गेली आणि एकदम म्हणे पांगुळलं यमुनाजवळ स्तब्ध झालेलं आहे. मध्ये रस्ता मिळाला होता तेही त्यांना माहिती आहे का. आपण चालत चाललोय पाण्यातून हेही त्यांना माहीत नाही आहे. पाणी ओसरलं हेही माहीत नाही आहे. दोन्हीकडे पाणी थांबलेलं आहे आणि मधून चालत चालत चालत पलीकडे गेले. त्या ठिकाणी सगळे झोपलेले ते सगळीकडे योगमाय साम्राज्य आहे, सगळे झोपले. त्या देवकीला म्हणे कन्या जन्माला आली होती, ती पण तिला माहीत नाही. कन्या जन्माला आलाय का पुत्र जन्माला आले तेही तिला माहीत नाही. हे त्या ठिकाणी गेलेले आहेत, अदला बदल केलेले आहे. ती कन्या घेतली योगमाया हातामध्ये घेतलेली आहे आणि आपला पुत्र त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि जितक्या वेगात गेले होते तितक्याच वेगात पुन्हा झप झप झप परत आलेले आहे. आणि जशा हात आले तशी पुन्हा दार लागली गेले आहेत आणि देवकीने त्या बाळाला जवळ घेतलेले. त्या कन्या जवळ घेतलेलं आहे आणि त्याला दूध पाजते. ती योगमायाच होती. लागले रडा आवाज काढला बाहेर तिने, तिचा आवाज ऐकलं बरोबर ते सेवक जागे झालेले आहेत. अरे म्हणे आठवा मुलगा जन्माला आलेला आहे, सांगायला पाहिजे म्हणून धावत धावत गेले. कौशल सांगितलं, बाबा रे तुझा मृत्यू उदित झालेला आहे, जन्माला आलेला आहे. कौस धावत धावत आलेले. ती दोघी तरी म्हणते, अरे बाबा ही मुलगी नाही आहे, हा मुलगा नाही, ही मुलगी आहे. ती महिला मारून तुला काय मिळायचं आहे? अरे दादा याला मारू नकोस. छेचे म्हणले, मुलगा का मुलगी विषय नाही म्हणले. आठवा गर्भ काय आहे हा मुख्य बघितलं पाहिजे. हा आठवा आहे ना, ह्याला मारायलाच पाहिजे. मुली असून काय झालं, पण जोरात खतातलं खेचून घेतलेले आहे आणि घर घर घर फिरवले बरोबर. एका क्षणात ती हातातून सुटली आणि आकाशामध्ये गेली. आकाशामध्ये एकदम वीज चमकलेली आहे. त्या ठिकाणी अष्टभुजा देवी प्रकट झाली. अरे कौसा मूर्खा म्हटले, मला मारून तुला काय मिळणार होतं म्हणले. तुझा शत्रू जन्माला आलेला आहे, तो सुरक्षित आहे आणि तो तुला मारणार आहे, एवढं सांगितलं देवीली. आणि देवी गुप्त आली. त्याबरोबर कंस भयंकर घाबरला, थरथर कापायला लागला. आपण काय करू बसलो म्हणले. हिची लहान मुलं आरोक मारली, लहान मुलं सगळी मारून टाकली, केवढं पापकर्म केलेलं आहे. वळी वाटलं त्याला आणि घरात निघून गेला. आणि इकडे गोकुळामध्ये मात्र ब्राह्म मुहूर्तावरती ब्रह्माच्या आगमनाची वार्ता पसरली. भगवानला ती मारा एक वाजता आलेले आहेत, पण कुणाला माहित नाही, सगळे झोपेत आहेत. पहाटे 2:30 सगळे जागे झाले आणि सगळ्यांना कळलं की नंद महाराजांना म्हणे पुत्र जन्म झालेला आहे. आनंदी आनंद झाला आणि सगळ्या गावात बातमी पसरली. नंदाला कळलं मुलगा झालेला आहे. त्याबरोबर धावत धावत पहिल्यांदा नदीवर गेले, स्नान केलेलं आहे आणि संकल्प केला 2,00,000 गाई आज ब्राह्मण दान द्यायचे आहेत. बघा काय किती गोधन असेल विचार करा. 2,00,000 गाई दान द्यायचा संकल्प त्यांनी केला. आणि नदीवर वाट बघतायत कुणी येते का आंघोळीला. त्यावेळेचे ब्राह्मण पहाटे ब्राह्म मुहूर्तावर आंघोळ करत होते, म्हणून त्याप्रमाणे कशाप्रमाणे एक ब्राह्मण स्नाना करता आला त्या ठिकाणी. आल्याबरोबर त्यांना मोठा आनंद झाला, संकल्प केला आणि म्हणले भूदेव समोर आलेले. झालं स्नान करून आल्यावर त्यांनी सांगितलं, महाराज हातात पाणी घ्या म्हणाले. म्हणजे कसलं पाणी, काय घ्यायचं? काय नाही म्हणे, मला गोदान करायचं आहे म्हणून मी तुम्हाला गोदान देणार आहे. ठीक आहे म्हणलं. गोदान संकल्प सांगितलं, पुत्र जन्मनिमित्ताने मी गोदान करणार.

आईला सगळा ब्राह्मण तो गाय घेऊन निघालेला आहे. आणि घरी जाऊन पत्नीला हाक मारली, बाहेर ये म्हणाले. त्यावर पत्नी काय काम आहे, काय हे बघ काय आणलं म्हटले. गाय बघितलं त्याला मोठा आनंद झाला. लगेच तिने दिवा वगैरे आणले, निरांजन आणलेलं आहे, गायीला हळदकुंकू लावलं, ओवाळलेलं आहे आणि घरामध्ये घेतलं. लगेच पाठोपाठ दुसरी गाय, त्याही गायीला ओवाळलेलं आहे, पाठोपाठ तिसरी गाय. ती म्हणते काय किती गायी आणले म्हटले. किती गायी तर बाहेर बघ म्हटले, किती गायी आहेत त्या बघ तिचं काय 10,000 गायी. अहो एवढ्या गायी बांधार कोण म्हटले, त्या बांधार जागा तरी का म्हटले आपल्याकडे, म्हणजे शेणकोटा कुणी करायचा, ते वासर कुणी बांधायचे. तो म्हणतो मी काय करू म्हटले, मी नाही नाही म्हणत होतो पण जबरदस्ती मला दान दिलं म्हटले. कुणी दान दिलं म्हटलं तुम्हाला, कुणी म्हणजे काय आपल्या राजाने म्हटले, नंदराजे आपले आहेत, त्यांच्या पुढे मला काय बोलता येईना, आणि जबरदस्तीने त्याने दान दिलेलं आहे 10,000 गायी. अहो देणाऱ्याने किती दिलं ते घेणाऱ्याने किती घ्यायचं म्हटलं, याचं काय विचार आहे की नाही म्हटले. आपल्या पेलेल एवढं घेतलं पाहिजे, पसेल एवढं खाल्लं पाहिजे, हे काय सांगायला पाहिजे का म्हटले. कशाला एवढं गायी म्हटलं आणि काय झालं काय म्हटलं एवढं गायी जाण्या का तुला माहित नाही काय म्हटले. म्हटलं काय झालंय, अगं आज त्यांचा त्यांना पुत्र झालेला आहे, आज आपल्या गोकुळाला वारस युवराज जन्माला आलेला आहे, नंदराजाने मुलगा झालेला आहे, कान्हा जन्माला आलेला आहे, पूर्ण आनंदोत्सव चालला बाई. हे ऐकलं बरोबर ती विप्रसली म्हणते तुमच्या गायी तुम्ही सांभाळ म्हटले, मी चालले तिकडं. बराबरा तिने लोणी तूप वगैरे सगळं घेतलेलं आहे, केश घरात जे काय होतं घेतलेलं आहे, सुंदर साडी नेसलेले आहे, अलंकार घेतलेला आहे, आणि धावत धावत ती यशोदेच्या घराकडे निघालेली आहे. कारण जन कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आता सगळ्या गोकुळातल्या सगळ्या वाट्यातून सर्व स्त्रिया त्या ठिकाणी एकरूपतेने आलेल्या आहेत आणि मोठ्या आनंदाने उत्सव साजरा करतात. बघा म्हणले काना कसा आहे, किती कुरडे कुरडे केश आहेत, कसे म्हणले लाल लाल ओठ आहेत, नाक किती सरळ आहे, हात कसे आहेत अजानुभाव आहेत, गुडघ्यापेक्षा खाली लांब रस खात आहे. असा मुलगा कुठे बघायला मिळेल का, किती सुंदर आहे, किती लोभस आहे मुलगा. कोण जो तो उठतोय त्याला जवळ घेतोय, मुख्य घेतोय, अशा रीतीने पाळण्यात घालून त्यांचा उत्सव चालू. आणि इकडे हिमालय पर्वतावर भगवान शिव बस समाधी घेऊन बसले होते आणि पहाटेच त्याने डोळे उघडले. पार्वती माता म्हणते काव म्हणते इतक्या लवकर डोळे उघडल्यास काय झालं म्हणले, समाधी सोडली का तुम्ही. हो म्हटले आता समाधीचं काम नाही म्हटले. म्हणजे काय, आता समाधी लावून चिंतन करायचं नाही म्हटले. समाधी लावून त्याचं चिंतन करायचं आहे, तो साक्षात परब्रह्म बाहेर जन्माला आलेला आहे. आता डोळे उघडे ठेवून कृष्ण लीला बघायचे, आता कान उघडे ठेवून भगवंताची बासरी ऐकायची म्हटले. आता डोळे मिटायचे नाही, कान मिटायचे नाही, सगळी इंद्रिय उघडी ठेवून चिंतन आहे. परब्रह्म साक्षात प्रकट झालेला आहे. आता निर्गुण निराकारात चिंतन नाही आहे, आता सगुण साकारात चिंतन आहे. निर्गुण आणि सगुण एकरूप त्यांनी जन्माला आलेला आहे. म्हणून भाई आता भगवत दर्शन घ्या गेलं पाहिजे. म्हणून फळ्या पहाटेच शिव तिथून निघाले, मानसरोवर स्नान वगैरे केलेलं आहे. सरा म्हटलं आता भगवत दर्शन घ्यायला जायचं आहे. तर पार्वती माता म्हणते हो मी पण तुमच्यावर नाही, मला पण घेऊन चला म्हणले. तू प्रतिज्ञा केली आहे धर्मेच्या अर्थेचे कामेचे नातेचर म्हणून, तो मला सोडून कुठे चालला, मी पण तुमच्यावर येणार. चल म्हणा तू पण माझ्याबरोबर चल. नंदीवर योगजण बसलेले आहेत शिव पार्वती आणि कैलासातून खाली उतरले. खाली उतरून पूर्वीचं हस्तिनापूर म्हणजे हल्लीचं दिल्ली शहर, तिथून खाली गोकुळ मथुरा वृंदावन आहे. हस्तिनापुरातून पाच दिवस दिवस उगाच वेळेला हस्तिनापुरामध्ये आलेले आहेत आणि तिथून यायला झालं. त्यावेळेला सगळ्या महिला मंडळांनी ते बघितलं, त्या गल्लीतून चालले होते असे दोघं बसून. त्याबरोबर भगवान शिव वरती बसलेले आहेत. पार्वती माता हात कोल्हाट्याचा वेश घेतला बघा, साध्या वेशात नव्हते, कोल्हाट्याचा वेश घेतलेला आहे. तो बैलाला पुढे बेसन धरलेले आहे पार्वती मातेनी. भगवान शंकर वरती बसलेले आहेत आणि ती चालली यात्रा त्यांची. त्याबरोबर एका गल्लीतून जाताना काही महिला मंडळ पुढे आलं. ते म्हटलं काय कोण चालले म्हटले, इतकं बैलावर बसून कोण चालले म्हटले. आपण बैलावर बसले माणसं काय बघत नाही कधी, बैलावर बसून चालले म्हटले. ती दुसरी बाई म्हणते बघावं म्हणले, ती बाई किती नाजूक बैल म्हणले, किती सुंदर बैल बघा म्हटले. तरी कोल्हाट्याची असली दिसायला किती सुंदर आहे म्हटले. छोटी पार्वतीचं रूप आहे, तिचं काय लपून कसं राहील ते. पण बाईला म्हटले भलताच गर्व आहे म्हटले. गर्व कसला म्हणले, बाई किती विनीतपणे खाली भरून चाललेले आहे. अहो बाईला नाही गर्व म्हणले, त्या बुवाला गर्व आहे म्हणले. बघा म्हटलं काय स्त्री दाक्षिणे काय आहे का बघा म्हटले. एवढी नाजूक बाई आहे, चालत चालत चाललेली एकटी अनुमानी चाललेली आहे आणि हा आपला खुशाल म्हटले बैलावर बसलाय म्हणले. काय आहे की नाही म्हणले स्त्री दाक्षिणे त्याला. ते सगळं ऐकल्याबरोबर भगवान शंकराने खाली उडी मारली. मातोश्री तुम्ही बसा म्हटले वरती, मी चालतो बैल धरून. भगवान शंकर खाली उतरलेत आणि पार्वती माता वरती बसलेत. चाल एक गल्ली पार झाली, दुसऱ्या गल्लीत गेल्यावर ते दुसऱ्या महिला मंडळ काय म्हणायला लागले. बाई आहे रूप होते म्हटले, पण रूपाचं भलताच गर्व आहे म्हटले. नवऱ्या चालू होत आणि आपण बसले वरती म्हटले. ते ऐकल्याबरोबर तिने खाली उडी मारली, म्हटलं मी नाही बसणार वरती, तुम्हाला बसायला बसा म्हटले, मी नाही बसणार वरती, मी आपण पायी चाललं.

0: चल बैल मोकळा आणि हे दोघं पायी चालले. तिसरा गल्ली तो म्हणतो काय माणसं आहेत म्हणले पेढीच आहेत म्हणले एवढा मोठा बैल आणलेला आहे आणि पायी चालले म्हणले मोकळं वाहन मोकळं चाललेलं आहे. हे ऐकलं पार्वती शंकरांकडे बघायला लागले म्हणले आता काय करायचं म्हणले. शंकर भगवान म्हणतात बाई हे लोक आपल्याला काहीच करू देणार नाही, संसारही करू देणार नाही आणि परमार्थ करू देणार नाही. परमार्थ करायचा असेल तर दार बंद करून परमार्थ केला पाहिजे. बाई आपण यांचं बोलणे ऐकत बसलो विचार करायला लागलो ते की कृष्ण जन्मोत्सव संपून जाईल म्हणले. परमार्थ करताना दार बंद करायचे. तुम्ही भागवत कथेला आला तर लोक म्हणतील बघा आता करून करून करून भागले आणि कथेला लागले असं म्हणतील लोक. नाही आला तर म्हणतील बघा इतकं वेळ गेलो संसार संपत आला तरी अजून काय कथा कोणत्या गुरुजीने कथा ठेवलेली आहे ऐकायला जा जा म्हणतो ते सासूघरात बाहेर जातले असंही म्हणतील लोक. तेव्हा परमार्थ करताना आपली दारं पूर्णपणे बंद करायचे. आपला निश्चय पक्का पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे आपल्याला भगवत चिंतन करायचं आहे. याची दोही याची डोळा आपल्याला साक्षात्कार करून घ्यायचं आहे. मेल्यानंतरचं मोक्ष नको आहे. ज्ञानप्राप्ती याची अनुभव झाली पाहिजे. आनंद ह्याच्यामध्ये आहे म्हणून भाई चला म्हणजे आपण थांबूच नका इथं. आणि ते गुप्त आलेले ते आले ते एकदम कुठं आले यशोदा मैयाच्या घरासमोर आलेले गोकुळातून उभारले. झाला ते बारशाचा कार्यक्रम चाललाय. पुरुषांना कुठं आत प्रवेश असणार आहे? पुरुषांना आत प्रवेश नाही. पार्वती माता म्हणते मला आत प्रवेश आहे म्हटले मी जाते तुम्ही थांबा म्हटले बाहेर येते. भगवान शंकर बाहेर थांबवले आणि पार्वती माता आत गेली. आत गेल्याबरोबर तिचं रूप तिचे अलंकार सगळं बघितल्याबरोबर सगळ्या लोकांना वाटलं कोणतरी मोठी बाई आलेली आहे. आपण खेडेगावची माणसं आहोत आणि कोणतरी दुसऱ्या बाई आलेले कुलीन बाई आलेले कोणतरी म्हणून सगळ्यांना वाट दिली. आणि जाऊन बघते तो काय पाळण्यामध्ये भगवान गोपाळकृष्णांची मूर्ती बघितली. कमरे हाटून उभारले पार्वती देवी म्हणले काय रे कान्या म्हणले मागचे जन्मी मी आले होते म्हणले पंचवटीमध्ये तर मातोश्री तुम्ही येतं का म्हणून साष्टांग दंडवत घालून अंगाला हात लावून दिले नाहीस म्हणले. आता कुठे असेल म्हणले तू आता मी तुला घेणार म्हणून पार्वती मातेने त्याला उचल हांगावर घेतलेलं आहे आलिंगन दिलेलं आहे चुंबन घेतलेलं आहे ब्रह्मानंद झालेला आहे. आता कुठे असेल म्हणले तू आता तुला विजय निश्चित काही नाही म्हणले आता मोकळा आहेस तू म्हणून ते सगळं बघितल्यावर तिरुवात्मा आनंद आशावलेले. तेव्हा बाकीचे बाया म्हणतात अहो बाई असं काय करता म्हणले ते लहान मूळ जन्माला आलेलं आहे त्याची मान मोडे ठेवा म्हटलं खाली त्याला तुम्हाला काय समजत नाही म्हणे ठेवा खाली. पार्वती बोला त्याला ठेवलेलं आहे. तिकडे भगवान शंकरांना दर्शनाची व्याकुळ झालेली काना जन्माला आलेला आहे आणि बाहेर येत नाही आहे मला दर्शन देत नाही केवढं दर्शन होणार म्हणून त्यांनी बाहेरून डमरू वाजवलं. जरा डमरू वाजवलं बरोबर भगवंताला कळलं की बाहेर कोण आलेले बाहेर भगवान साक्षात शिव उभारलेले आहेत त्याला दर्शन दिलं पाहिजे म्हणून एकदम मुलगा रडायला लागला. रडायला लागल्यावर डोळे एकदम लाली लाल झाले घाम फुटला हातपाय झाडायला लागला. हे सगळं बघितल्याबरोबर एकदम काय झालं म्हणले आत्ता पण हसत होता आणि मुलगा एकदम रडायला काय लागला काही कुणाला कळे ना. तेवढ्या दासी धावत धावत सांगितले त्याने म्हणे बाई काय सांगू म्हणे अम्मा मैया बाहेर कोणतरी बोवा आले म्हणले आणि त्या डमरू वाजवलं की आपला कांदा रडतो म्हणले इकडं आणि तो काय तो तोंडाने फुटफुटतोय म्हणले. मैया म्हणते जा म्हणते त्याला काय भिक्षा पाहिजे घाल म्हणाली. आज म्हणले ज्वारी तांदूळ घाल नकोस एक सुभर मोती घे आणि मोत्याची भिक्षा घाल म्हणले त्याला आज आपल्याकडे कान्हा जन्माला आलेला आहे. त्याप्रमाणे सुभर मोती घेऊन ती गेली त्या ठिकाणी बाबा ही भिक्षा घे पण डबरू वाजवू नकोस म्हणले जा इथून छशे मला भिक्षावर काय नको म्हणले मी फार लांबून आलेलो आहे तुला काय पाहिजे म्हणले काय नाही तुमचा कान्हा जन्माला आलेला आहे त्याला दर्शन घेऊन जाण्याकरता मी त्या आलो मला बघण्याकरता मी त्या आलेलो आहे. आता कसं म्हणे मुलगा आता जन्माला आलेला आहे लगेच कसं काय बाहेर काढतात का म्हणले लगेच सूर्यदर्शन करायचं मग बाहेर काढायचं असतं म्हणले आता बाहेर काढत नाही. त्याबरोबर पुन्हा डमरू वाजवत त्यांनी डमरू वाजवल्यावर ते पोरगा डोळे फोडले इकडे. त्याबरोबर ती म्हणते मैया म्हणते बाई जा त्या बाबा दाखवणार म्हणले काय असेल ते पण त्याला मग डमरू वाजवू नकोस मग त्याला सुपात ठेवलेलं आहे दुपट्याने पांढरलं त्याला आणि आणलं बाहेर ए बाबा बघ म्हटले घ्या बघायचं बघ आणि जा आता. त्याला बघितल्याबरोबर काना एकदम हसायला लागला. हरिहरांचं ऐक्य झालेलं आहे भगवान शिव स्तब्ध झालेले आहेत आणि काना पण स्तब्ध पण नुसतं लांबून दर्शन म्हणून चालत नाही त्याला त्याला वाटतं आलिंगन दिलं पाहिजे आपल्या हातामध्ये आलं पाहिजे काना. म्हणून तो बाबा काय म्हणतो ह्याचं ज्योतिष सांगतो म्हणतो मी मला चांगलं ज्या त्रिकालज्ञ आहे मी मला ज्योतिष चांगलं कळतो ह्या मुलाचं मी ज्योतिष सांगणार आहे. ज्योतिष म्हणलं की अनादिकालापासून लोकांनी प्रेम विलक्षण आहे अगदी या कॉम्प्युटर युगात सुद्धा ज्योतिष फार प्रेम आहे. म्हणजे कुंभार गुरुजीने विचार किती प्रेम आहे ते लोक इतकी गर्दी करतात काय असतं कोणा माहिती पण त्यांना भयंकर प्रेम असतं की काय आपल्या आयुष्यात आहे खरं म्हणजे काय घडलेलं आहे काय घडणार आहे हे विहिरी केलं असतं आपल्याला काय माहीत नसतं पण ते त्याच्या मुखातून एखादी खाऊस असते. झालं आपलं महिला मंडळ बाहेर आलं आपल्या कान्यात ज्योतिष आहे सगळे बाहेर नंदबाबा बाहेर बसलेले आहे, यशोदा बाहेर बसलेले आहे. सांग म्हटले ज्योतिष काय कपाळ काढले होते, कपाळ नाही म्हटले हात बघितला पाहिजे, हातामध्ये घेतलेलं आहे. झालं परमब्रह्म हातामध्ये आल्याबरोबर भगवान शंकरांना आनंद आवरेना आणि एकदम ते तांडव नृत्य करायले, त्याला घेतलेलं आहे खाल्ल्यावरती नाचायला लागले. नाचायला लागल्यावरती ते सगळ्या बायाने गोपन त्याला धरलं खाली बस म्हटले बाबा अर्जे लहान मोठ जन्माला आलंय त्याची मान मोडेल, तू नाचतोस ठीक आहे पण त्याला काय नाचतोय, खाली बस म्हटले सांग काय ज्योतिषांना नाचते. हो सांगतो म्हणून सांगतो. आणि मग त्याला मांडीर घेतलेले आहे आणि भगवान शिव कृष्ण भगवंत ज्योतिषांना लागलेला आहे. हा मुलगा कसा आहे म्हणले, मुलगा महान तपस्वी आहे, महान योगी आहे, एक मोठा भारतवर्षाचा सम्राट होणार आहे, सगळ्या भारतवर्षाला आपल्या ताब्यात ठेवणार आहे तो. त्याच्या नामस्मरणात म्हणे सगळे लोक तरुण जातील, कलीला उद्धार करणार हा मुलगा आहे. मोठी शाश्वत कीर्ती आहे, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्याची कीर्ती शाश्वत आहे. एक सांगायला लागला आणि सगळ्यात मोठा आनंद झाला. अनेक सांगतो म्हणले मैया लहानपणी मुलगा जन्माला आले खरी गोष्ट आहे, पण म्हणले ते ग्रहगोल फार दुष्ट आहेत म्हणले, ह्याला मारायचा खूप प्रयत्न येईल, गंडांतर खूप येतील पण सगळ्यात ना पार पडणार आहे, हे पण सांगितलं नाही. आणखी एक गोष्ट सांगतो म्हणले काय रे बाबा काय झालं, काय नाही म्हणले मैया याचा शुक्र की नाही, शुक्रात उंचवट फारच वरती गेलं म्हणले. मग त्याचं फळ काय म्हणले, त्याचं फळ असं आहे म्हणले मैया तुम्हाला इतक्या सुना येतील, इतक्या सुना येतील की तुम्हाला मोजत ठेवता येणार नाही, इतक्या सुना तुम्हाला येतील. ते ऐकल्याबरोबर सगळे हसार गेलेले. अशा रीतीने भगवान आशुतोष गोकुळामध्ये आशुतेश्वराचं मंदिर आहे, भगवान शंकर त्या ठिकाणी साक्षात कृष्ण दर्शन घेण्याकरता आलेले आहेत. गोकुळामध्ये रात्री सर्व उत्सव सकाळपर्यंत फुगड्या खेळतायत, झुम्मा खेळतायत, एकमेकात दूध टाकतायत, दही टाकतायत, लोणी टाकतायत, एकमेक अंगाला फासतायत, केशर फासतायत, गुलाब उधळतायत, रात्रभर त्यांचा खेळ चाललेला आहे. सकाळ उठल्यावरती मग सगळे हळूहळू आपल्या नित्यकर्माला बांधलेले. इकडं कंसाला भीती वाटायला लागली आहे, त्यांनी सांगितलं होतं तुझा शत्रू जन्माला आलेला आहे तेव्हा त्याला मारायला पाहिजे काय करू नका, मग काय करायचं म्हणून सगळ्यांची मतराण घेतली. त्या ठिकाणी पुतना मावशी नावाची राक्षसी होती, तिला त्यांनी बोलावलेलं आहे. ती म्हणले महाराज तुम्ही कशाला घाबरता, मी आहे की म्हणले पुतना मावशी एवढी सगळ्यांना मारून टाकते म्हणले. आता जन्माला आलं ना तेव्हा 10 दिवसाच्या आतली जेवढी मुलं असतील हे सगळी मारून टाकते म्हणले, मी कुणाला जेवण देवत नाही. ठीक आहे म्हणाले. आणि त्याप्रमाणे पुतना मावशी तिकडून निघालेली आहे. इकडे नंदबाबा विचार करताय कंसाला बातमी कळायला पाहिजे, कारण कंस आपले कसे आहे सम्राट आहे, तेव्हा त्यांना नगरान दिला पाहिजे, पुत्र जन्मात उत्सव म्हणून त्यांना आहेर केला पाहिजे आणि त्यांना बातमी सांगायला पाहिजे. म्हणून दूध तुपाची गाडगी मागची भरलेली आहे आणि सगळं घेऊन कंसाला भेटण्याकरता म्हणून नंदराजा गोकुळातनं बाहेर पडलेले आहे. ते बाहेर पडले आणि पुतना मावशीकडे आत शिरलेली आहे. कंसाकडे गेले ते कंसाला सांगितलं म्हणे मला त्या उतारव्यात का होईना, पण भगवंताची मोठी कृपा झाली आणि मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून बाबा नंदराजा हा सगळा आहेर वस्त्र वगैरे सगळं आणलेलं हे स्वीकार करा तुम्ही. आता नंदराजा म्हणतो वा वा फारच छान झालं म्हणले, तुमच्या गोकुळाला एक युवराज जन्माला आलेला आहे, पुढची पिढी चांगली झाली म्हणले, छान झाला आनंद आला म्हणून बाबा त्याला बाल अलंकार घेऊन जा म्हणून त्यांनी नगद का होईना, पण सोन्याचे अलंकार सोन्याचे मनगद कमरेचे साखळी वगैरे सगळं नंदराजाकडे दिलं आहे, बाबा हे बाळ लेणी ही घेऊन जा. मामाने बादशाला नकळत काळीना आशीर्वाद दिलेला आहे आणि भेट दिली. इतकं सगळं करून नंदबाबा म्हणतायत आपला मित्र प्रिय मित्र वसुदेव त्याला भेटायला पाहिजे म्हणून वसुदेवाला भेटायला ते गेले. वसुदेवाला भेटले पाहिल्याबरोबर घट्ट मिठी मारलेली आहे, त्याने आपला आनंद सांगितलं नाही उलट त्याची दुःखात ते सहमत झाले. काय रे वसुदेव तुझं नशीब म्हणले, 6 मुलं जन्माला आली ती मारून टाकली, शेवटची कन्या जन्माला आली होती ती पण म्हणले मारली असं कळलं म्हणले. हो बाबा तुझ्या दुःखात मी सहभाग आहे, परार्थापुढे कोणी जाऊ शकत नाही आहे वगैरे वगैरे नंदबाबा सांगतायत. आणि मग वसुदेव म्हणतात काय नंदा तुला मुलगा जन्माला म्हणून कानावरती आलं. हो म्हटले मला पण मुलगा झालेला आहे ही गोष्ट खरीच आहे. आणि खरं सांगू का वसुदेवा म्हणले, अरे आपण दोघं एकरूप आहोत, माझा मुलगा हा तुझाच मुलगा आहे समजतो कळून. नंदबाबा म्हणत का वसुदेव म्हणतात हो म्हटले तुझा मुलगा तो माझाच मुलगा आहे, आपल्यात काही भेद नाही आहे वगैरे सगळे सांगतायत. तुला सांगू का एक गोष्ट म्हणले नंद, तू ताबडतोब उठ म्हणले तर बसू नकोस. म्हणलं का काही बसू नकोस म्हणले, ताबडतोब जा म्हणले, तुझ्या मुलाचा जीव मोठा धोक्यात आहे तू जा. कारण वसुदेवाला बातमी लागली होती की पुतना मावशी ही गोकुळात गेलेली आहे, कारण नंदबाबाचं तिथं असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी सांगितलं बाबा थांबू नकोस, तुझा म्हणणार काय ना, नेहमी आलं की 10 दिवस राहा, 10 दिवस थांब म्हणणार, हा मला जा का म्हणतोय. पण ज्या अर्थी ते म्हणतोय त्या अर्थी काही ते कारण असलं पाहिजे असं मनात विचार करून नंद बाबा गडबडीने गोकुळाकडे यायला निघालेले आहेत. आणि ह्या ही पुत्रा मावशी गोकुळात शिरली. शरीर कशी शिरली? उत्तम अलंकार धारण केले आहेत, उत्तम रूप धारण केलेलं आहे. तिला वेणू काय मथुरची राज्यलक्ष्मी आली की काय असं लोकांना वाटावं अशा प्रकारचे अलंकार धारण केले. आणि विचारते का हो म्हणे त्या नंदाचं घर कुठं आहे? सगळ्या लोकांना सांगितलं जा म्हणे समोर जा, केशरा सळा ज्याच्या अंगणात पडलेलं आहे तेच म्हणले नंदाचं घर आहे, लोढी दही दूध तूप सांडलेलं आहे ते नंदांचं घर आहे, तू कान्हा तिथं जा का? हो म्हणले तिथंच जन्माला आलेलं आहे. किती उशीर केलास म्हटलं? आम्ही रात्र उत्सव केला आणि तू आता आलीस, जा जा म्हटलं जा. आणि त्याप्रमाणे तिकडे जायला निघाले. तिला बघितलं मात्र भगवंताने डोळे आपले घट्ट मिटून घेतलेले आहे. भगवंताने डोळे का मिटले याच्यावर अनेक लोकांनी अनेक प्रकारचे विचार केलेले आहेत. डोळे मिटतो म्हणजे काय? भगवान विचार करतात म्हणे. कसला विचार करताय? की पूर्वजन्मीचं कोणतं पुण्य घेऊन आलेली आहे की जेणेकरून मला दर्शन माझं दर्शन घेण्याकरता जी आलेली आहे ते पुण्य काय आहे पाहिलं पाहिजे याच्याकरता म्हणून भगवंतन डोळे मिटले. दुसरे म्हणतात तसं नाही म्हणे, पुतना मावशी कशी आहे? स्तनाला कालकोट विष लावून आलेली आहे, ती मारण्याकरता आलेली आहे. म्हणून म्हणे भगवान शंकराचं ध्यान केलं आहे कारण शंकरांना विष पिण्याचा अभ्यास आहे. पण त्यांनाच बोलायला पाहिजे बाबा हे विष तुम्ही फिरून टाका, ते आम्हाला काय सहन होणार नाही आहे. म्हणून म्हणे डोळे मिटले तिने. तिसरे म्हणतात तसं नाही म्हणे, भगवान विचार करतायत आता मी हिला मुक्ती देणार आहे, तिला एकदम मी गोलोकात पाठवणार आहे, वैकुंठ लोकात पाठवणार आहे, मुक्त करणार आहे. म्हणजे जी मला विषाने मारणार आहे तिला जर मुक्ती दिली तर जे मला आनंदाने लोणी साखर खायला घालणार आहेत त्यांना कुठली मुक्ती देऊ मी? त्यांच्याकरता कोणत्या लोक उत्पन्न केला पाहिजे? हिला जर वैकुंठाला पाठवली तर त्यांच्याकरता कुठलं वैकुंठ उत्पन्न केलं पण दुसरं काही निर्माण करावं लागेल हा विचार डोळ्यासमोर आलेला आहे. म्हणून म्हणते डोळे मिटलेले. अनेक प्रकारचे विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत. भगवंताच्या डोळ्यामध्ये म्हणे चंद्र आणि सूर्य आहे. जर ज्ञान प्रगट झालं तर हिला कळेल की अरे हा भगवान आहे, त्यामुळे पुढची लीला होणार नाही. म्हणून भगवंतन डोळे मिटलेले आहे. लोकांनी अनेक प्रकारचे विद्वान लोकांनी जशी याला कल्पना कृष्णचरित्र विलक्षण आहे, जशी प्रतिभा असेल, कृष्णाचा अनुग्रह असेल, तशा प्रकारचे विचार प्रगट होत असतात. म्हणून म्हणे भगवंतन डोळे मिटलेले आहेत. चालत एवढं जे भगवंतन डोळे मिटलेले आहेत ते बघून ते आतमध्ये आले. आल्याबरोबर मैयाने बघितलं कोणतरी मोठ्या घरची बाई आपल्याकडे आलेली आहे. म्हणून त्याला बसवले आले, बसा म्हणले, बसा मी तुम्हाला थोडी बासुंदी आणतो, ते केशर घालते आणि तेवढी घ्या आणि मग जा म्हणून बसवलेलं आहे. आणि ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावरती ते पाळण्यातलं मूल तिने उचललेलं आहे, पदराखाली घेतलेलं आहे आणि दूध पाजायला लागले. पहिल्यांदा विष आणि मग मूत. भगवंताने स्तन घट्ट धरलेलं आहे, भगवंताने विषही प्यालेलं आहे, दूधही प्यालेलं आहे आणि त्याचे पंचप्राण आकर्षून घेतलेले आहे. त्याबरोबर सा मुंच मुंच इथे मुंच मुंच अरे बाबा सोड सोड कृष्णा असं म्हणते ती. किती वदंती म्हणणार ती पंचप्राण आक्रोश केलेला आहे. पण तिचं भाग्य कोण बघा, डोळ्यासमोर मरताना छातीवर वक्षस्थळावर कृष्ण भगवान आहे आणि कृष्णा सोड सोड असं म्हणते असं म्हणत म्हणत त्यांनी प्राण सोडले.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीवा मजला सुभद्रा शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। विवेके सदा सस्वरूपी भरावे। विवेक या शब्दावर समर्थांचाही भर आहे। विवेक याचा अर्थ सुद्धा आत्मानात्म विवेक। विवेकाने काय करायचं? सदा म्हणजे नेहमी सस्वरूपी, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहावं की तोच फक्त आत्मा आहे, बाकी अनात्म आहे। त्यामुळे विवेकाने अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर सेविता ती राजहंस, त्यामुळे त्या ठिकाणी आत्मवर्ग त्याला परमहंस म्हटलेलं आहे। उगीच कुणीही परमहंस म्हणून घेण्यात अर्थ नसतो। आपण तसे झालो का बघायला पाहिजे। बरं, स्वरूपानंद होते परमहंस, माधवनाथ होते परमहंस, आत्मानात्मविवेक जागृत असतो, सारखा जागृत असतो आणि मग अखंड त्याचं अनुसंधान स्वरूपाच्या ठिकाणी असतं। जनी सर्व सुखी असा कोण आहे? मला सुख पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो त्या विचार करावा की ह्या जगामध्ये सुखी आणि अखंड सुखी असं कोण आहे? बरं, अगदी प्रभू रामचंद्र झाले, गोपालकृष्ण झाले, मोठे मोठे अवतारी पुरुष झाले, संत झाले, ज्ञानदेवादी, ते काय सदा सुखी होते? तेव्हा कोणीही व्यक्ती पूर्ण सुखी सर्व सुखी असं कोण नाही। ज्यांनी सर्व सुखी असा कोण आहे? विचार आहे मना, तूची शोधून हवे, तूच विचार कर ना। काही ना काहीतरी दुःख असतं, देहाचं असतं, मनाचं असतं, आपलं नसलं तरी आजूबाजूच्या कुणास तरी असतं की त्याचं दुःख आपल्याला होत राहतं। जसं घरात एक मनुष्य आजारी असला सगळं घर आजारी होतं, का तर त्याच्याबद्दल चिंता असते, त्याच्यासाठी काही करायचं असतं, सुख वाटत नाही सगळ्यांना, त्यामुळे ते दुःख असतं। असं मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारिके भोगणे प्राप्त झाले। तू विचार कर की जे काय पूर्वसंचित तू केलेलं आहेस ते तुला आता भोगणं प्राप्त आहे। आत्ता तू साधनं करायला लागलास, पण त्याच्या आधी ह्या जन्मात देखील काय काय पापं घडली कुणास ठाऊक। आणि सगळ्यात महत्त्वाचं पाप म्हणजे भगवंताचं विस्मरण, हे सर्वात मोठं पाप। सर्व ठिकाणी भगवंत आहे हा भाव ठेवायच्याऐवजी हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा मला नको, हा मला पाहिजे, पाप। ते तर आम्ही सारखंच करत असतो, जन्मभर आम्ही तेच करत असतो। एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते, नको मला, कधी एकदाही फुल्या फुल्या घालायच्यामध्ये, हां असं वाटत असतं आपल्याला। आपल्याला काय अधिकार आहे म्हणायचा किंवा मनात तरी येण्याचा? त्याच्या कर्माप्रमाणे तो आहे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जो आहे। आपल्याला हा हवा किंवा हा नको असं म्हणायचं काय अधिकार आहे? जसं समर्थाने काही ठिकाणी म्हटलेलं आहे की घरामध्ये उंदीर असतात, रोळ काय काय नाना प्रकारचे असतात, तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही आत्ता आला तिथं राहायला, आमच्या पिढ्यानपिढ्या राहत आहे तिथे, आणि तुम्ही आम्हाला इथून काढायला बघता, आम्ही काय म्हणून जायचं? तुम्ही काढलं तर आम्ही दुसरीकडनं येतो पुन्हा। त्यामुळे तो म्हणतो माझं घर, हा म्हणतो माझं घर, सगळे माझं घर म्हणतात, ते खरोखरच आहे का? त्याचबरोबर आम्ही ह्याचा नायनाट केला, अमक्या साथी घालवल्या, तुम्ही कोण घालवणार? येतात पुन्हा ते, कारण भगवंतांनी निर्माण केलेले आहेत ते, तुम्ही घालवणार किती? तुम्ही प्रयत्न करा घालवायचा, ते आल्याशिवाय राहत नाहीत पुन्हा। हे सगळं जे आहे हे लक्षात घ्यावं की जे जे काही घडतं त्या त्याप्रमाणे आपल्याला भोगावं लागतं। आणि पाप असं सारखंच घडत असतं, क्षणाक्षणाला घडत असतं, आपण मनाला तपासून पाहावं आणि त्याप्रमाणे भोगणं प्राप्त आहे।
ह्याचा विचार करून शांतपणाने भोगावं, भोगून संपवावं. मनामानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोकचिंता नको रे. काय नको? दुःख नको, शोकचिंता नको. म्हणून भगवंताने अर्जुनाला सुद्धा सांगितलं, तू लढ पण शोक संताप रहित होऊन लढ. द्वेषाने लढ, आता लढायचंच आहे ते, पण शोक संताप नको, द्वेष नको. का नको? त्याचं कारण दुःख शोक चिंता मनात जर आले तर मन भगवंतापासून लांब जातं. आणि मन जितकं शांत प्रसन्न आनंदी राहील तितकं ते भगवद रूप व्हायला, आत्मरूपाशी एकरूप व्हायला मदत होते. म्हणून स्वामीजी देखील आम्हाला नेहमी म्हणायचं, आनंदात राहा, आनंदात राहा. मला नेहमी वाटायचं आनंदात राहा काय म्हणतात. मी तेच विचार करता करता लक्षात आलं, स्वामीजीने विचारले की मन जितकं आनंदात राहील तितकं ते आत्मस्वरूपाजवळ नेईल. दुःख शोक चिंता कशामुळे होतं? देहबुद्धीमुळे होती. आणि देहबुद्धी आपल्याला आत्मबुद्धीपासून लांब नेते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा नीट अर्थ लावला पाहिजे, हे कशासाठी सांगितलं, काय सांगितलं, कुठं पोचायचं. म्हणून ते म्हणतात, मनामानसी दुःख आणू विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. पुन्हा विवेकाला, विवेकाने काय करा, देह सोडून द्या म्हणत नाहीत ते. देह साधन आहे, देह हवंच आहे आपल्याला. देह बुद्धी सोडून द्या. मी देह आहे असं जे अज्ञान आहे ती बुद्धी सोडा. विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. देहात असतानाच विदेहावस्था, जीवन मुक्त अवस्था असं म्हटलंय. देह टाकल्यावर नव्हे, देह टाकल्यावर ठीक आहे, पण देहात असतानाच मी देह नाही ह्या बोधावर येऊन मी आत्माच आहे इथं दृढ बुद्धी ठेवायची. आणि साहजिकच मग विदेही अवस्था प्राप्त होते, अलिप्त स्थिती प्राप्त होते. म्हणजे दिसताना देहासारखं

की कुणीही जरी झाला तरी काळ हा पाठी लागी, काळ पाठीमाग आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेव. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी निमाला. आपल्या पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला नरदेह प्राप्त झाला, भाग्य समजा नरदेह आपल्याला येतो, पण तो सुद्धा जाणार आहे काळमुखी निमाला. त्यामुळे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत जाणार आहेच, कुणाचा झाला तरी जाणार आहे. अवतारी पुरुषांना देखील देह सोडून जावं लागलं. असेपर्यंत आपण काय करतो इकडे लक्ष दिलं पाहिजे. काय केलं असता आपल्या नरजन्माचं सार्थक होईल इकडे लक्ष पाहिजे. परिशेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मोठी मोठी मंडळी मृत्यूपंथेची गेले. किती एकते जन्मले आणि मेले. लक्षात असं घ्यायला पाहिजे, मोठी मोठी मंडळी झाली तरी तिखील ती सगळी मृत्यूपंथाने गेलेली आहेत. मृत्यू न म्हणे यशवंत, मृत्यू न म्हणे कीर्तिवंत, असं जे म्हटलेलं आहे ना त्याप्रमाणे मृत्यू कुणालाही सोडत नाही. जन्माला आले आणि मेले, जाणारे आहेत. तेव्हा त्याच्याकडे लक्ष ठेवा. बरं केव्हा येणार आहे, काय त्याचं ठरलेलं आहे? अमुक वाजता अमुक तारखेला अमुक गाडीनं जायचं असं आहे काय? कोणत्याही क्षणी येची क्षणी मरवणी जाशी तरी रघुनाथी अंतरला असे. माझे माझे म्हणतोस, कशाला माझं माझं म्हणतोस? कुठल्याही क्षणाला जायला लागणार आहे तुला. म्हणायचंच झालं माझं तर भगवंताला म्हण, देव माझा मी देवाचा, त्याला धरा. कारण काय आहे, सगळे म्हणतात चिरंजीव हे सर्व ही मानितात. पत्र लिहिताना लिहितो चिरंजीव अमका अमका, तो काय चिरंजीव होणार आहे? अकस्मात सांडून या सर्व जाती. केव्हा काय होतं सांगता येत नाही. अहो काल होते, मगाशी भेटले होते मला, हां परवाच दोन तीन गोष्टी ऐकल्या, अहो आत्ता बोलून गेल्या आमच्याशी. अकस्मात सांडून या सर्व, हां देश तिथं सोडला तिथं बाकीचं काय धरणार, म्हणून जाणीव ठेवा. मग काय होतं, मरे एक त्याचा दुजा शोक आहे, पण अकस्मात तोही पुढे जात आहे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यापासून शिकायला पाहिजे. नुसतं तो गेला म्हणून रडतात, काय उपयोग आहे? अरे तो जाणार तसा मी जाणार बाबा एक दिवस. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते. लोभ नको, कशाचाच लोभ धरू नको, त्यांनी क्षोभ होतो. म्हणून जनी मागुता जन्म घेते. त्या लोभाच्या पोटाने पुन्हा वासनेपोटी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुन्हा जन्म घ्यावा लागतो याचं संतांना दुःख वाटतं. आपल्याला वाटतं बरं आहे पुन्हा जन्म घेतला म्हणून, कुठं कशासाठी जन्म नको, छान चाललं आहे की आमचं, जन्म नको असं कशाला म्हणायचं? मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. कारण नसतानाच आपण चिंता वाहतो. वास्तविक भगवंताचं चिंतन करावं. आपण संसाराची चिंता वाहत बसतो म्हणून मना मानव व्यर्थ चिंता वाहते. अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात जे काय घडायचं आहे ना ते घडून जातं. आपण उगीच चिंता करत राहतो म्हणून सद्गुरू सांगतात चिंतन करा, चिंता करू नका. परमेश्वराचं चिंतन करा. चिंता करून काय, चिंतेनं आणखी वाढतं, दुःख आणखी वाढतं. म्हणजे सुखाचे जे क्षण असतात तेही हातातून निष्ठून जातात. का? भविष्याचं चिंता करतोय. जे झालं त्याचं चिंतन करत बसतो की जे हातातनं गेलेलं आहे त्यात काळ गेला, आणि जे पुढे येणार आहे त्याची चिंता करत बसतो तोही काळ गेला. ते सांगतात आत्ता ह्या क्षणात जगा. लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. आत्ता ह्या क्षणात मी आत्मा आहे, आनंदरूप आहे, बस. म्हणून ध्यानातसुद्धा काही मंडळी म्हणतात ध्यान लागत नाही, तेव्हा मी सांगते बाकी विचार करू नका. असा पक्का धरा की मी आत्मा आहे ह्या ठिकाणी पक्क बसा.

0: महात्म्याला ठिकाणी देह नाही, संसार नाही, माझं तुझं नाही, पाप पुण्य नाही, काही नाही आहे. तिथं पक्क धर धरून बसला तर ध्यान लागायला अवघड नाही आहे. ते होतं कुठं, सवय लागली चिंता करायची म्हणून ते उगणे. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
2: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.
0: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.
3: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे 3 भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. 5व्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला। या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले। त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली। मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे। या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर। अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले। तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले। त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला। सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता। देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला। ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती। त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर। ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत। तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील, त्यात खूप कष्ट आहे। तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे। म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्ट चतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराज सहितं वंदे गुरोर मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम राम रेम रोम क्षाम क्षिम क्षुम कृष्ण क्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनम मम कार्यम कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वाणी।

नमः अथ श्री मातंगी भेदा द्वाविशाक्षरो मंत्रः समुख्यायाम स्वाहातोवा। पुढील मंत्र हा 22 वेळा उच्चारावा।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। घोडेस्वार बोलत होता आणि लोकांची उत्सुकता क्षणाक्षणाला शिगेला पोहोचली होती। घोडेस्वार पुन्हा सांगू लागला, लोक हो, प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वतींनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं की स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत, माझंच प्रकट रूप आहेत। मला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर तू अक्कलकोटला जा, विलंब नको, म्हणून मी घोड्यावर बसून दौडत दौडत अक्कलकोटला आलो। कधी एकदा स्वामींचं दर्शन घेईन असं मला झालं होतं। ह्या गडबडीत स्वामींना मी जे म्हटलं होतं की येताना मी 125 पेढे आणेन ते मात्र विसरलो। समर्थ प्रत्यक्ष परमेश्वराचं प्रकट रूप आहेत, स्वप्नदृष्टांत त्यांना नाही कळणार तर कोणाला कळणार? सारी किमया त्यांनीच केली। प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय तर तुमच्या नगरात स्वामींच्या रूपात वावरत आहेत, आपण केवढे भाग्यवान आहात। घोडेस्वाराचं बोलणं ऐकून लोक भारावून गेले, त्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। तेवढ्यात गर्दीतल्या एका माणसाने स्वाराच्या हातात 125 पेढे आणून ठेवले। तो काय आश्चर्य, घोडा जो स्थिर उभा होता तो आनंदाने खिंकाळला, त्याने वाट करून दिली। स्वार घोड्यावरून खाली उतरला, आनंदाने तो स्वामींच्या दिशेने धावत सुटला। त्याने 125 पेढ्यांची पुडी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घातला, स्वामींचं दिव्य दर्शन घेतलं। स्वाराच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या। स्वामींनी त्या स्वाराला प्रेमाने उठवलं आणि जवळ बसवलं। आपल्या हातात जो देवाचा मुखवटा होता तो त्याच्या पोटावर हळूवार फिरवला। पोटातून विजेची लहर उमटावी तसं क्षणभर स्वाराला वाटलं, परंतु त्या क्षणी आपली पोटदुखी संपली हे त्याच्या लक्षात आलं। स्वामींनी त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला। लोकांची आता खात्रीच पटली की श्री दत्तात्रेय अक्कलकोटात प्रकट झाले आहेत, म्हणून लोकांनी स्वामींच्या नावाचा प्रचंड जय जयकार केला। स्वामींनी सर्वांनाच आशीर्वाद दिला, स्वाराने सर्वांना पेढे वाटले आणि अन्नदान केलं। म्हणाला, स्वामी हे चरण मी आता सोडणार नाही। स्वामी मंद हसले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्या आजूबाजूला असतो, परंतु आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, कारण आपल्यापाशी नामस्मरणाचं बळ नसतं, उत्कट श्रद्धा नसते, भगवंताप्रती जेवढं प्रेम हवं तेवढं प्रेम नसतं। बहुतेक माणसं देवाची पूजा यंत्रवत करतात। मला सांगा, मग देव कसा भेटेल? जोपर्यंत तुम्हाला आतूनच वाटत नाही की परमेश्वराचं दर्शन व्हावं, तोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला वावरणारा देव आपल्याला कधी दिसतच नाही। म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की अखंड नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करा। केवळ देव अस्तित्वाविषयीच चिंतन करा, तरच देवाचं सान्निध्य लाभेल, तो प्रत्यक्ष दर्शन देईल। परमेश्वर नामाचा आणि भावाचा भुकेला आहे, एवढं लक्षात ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. स्वामी समर्थांची आरती समूह स्वरात आपण ऐकली आणि श्री स्वामी नामजप, स्वर होता अद्वैत केसकर यांचा. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाचं संगीत दिग्दर्शन आशिष केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 3 जुलै. सद्गुरूची कामगिरी. सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात. आपलं चुकतं कुठे ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जाग करण्याचं काम करतात. मला करायचंच काही उरलं नाही असं ज्यांनी म्हटलं त्याने सद्गुरू खरोखर केला असं म्हणावं. एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असं म्हणतो, पण ते काही खरं नाही. मन जोवर गिरक्या मारतं तोपर्यंत तो स्वस्थ आहे असं नाही म्हणता येणार. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरु उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु. जे चिरकाल टिकतं ते गुरुपद समजावं. खरोखर सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेलं अक्षरशः पाळणं हेच खरं साधन. संत कोणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचं महत्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपलं कर्तव्य कोणतं ते सद्गुरु आपल्याला दाखवून देतात. रथ आहे खरा, पण ज्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही, साधी बैलगाडी सुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्गुरू हे गाडीवानाचं काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावं आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावं, मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढं मिळायचं असेल तेवढंच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपलं हवेपण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असं आपल्याला वाटू लागेल. असं वाटू लागलं की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळं होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत विष्णुदास महाराजांची रचना, संगीत यशवंत देव आणि स्वर उषा मंगेशकर यांचा.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9 वाजता, याचं पुनःप्रसारण 9 वाजता. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10:00. याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: न पुण्यम न पापम न सुख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञा अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम।
1: आचार्य या चौथ्या क्रमांकाच्या श्लोकात सांगतात, न पुण्यम, मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही, मी यज्ञ नाही, मी भोजन भोज्य आणि भोक्ता ही त्रिपुटीसुद्धा नाही, तर मी सच्चित आनंद रूप शिवस्वरूप म्हणजे कल्याण स्वरूप परमात्मा आहे, आणि हे अखिल विश्वातील प्रत्येक जीवाचं हे वास्तविक स्वरूप आहे असं आचार्य या श्लोकातून प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवाला आत्मज्ञानाची ओळख करून सांगतात।
0: न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम,
1: मी पुण्य नाही आणि मी पापही नाही। तर पापाचं आणि पुण्याचं हे फळ आहे, पाप म्हणजे फळ आहे आणि पुण्य म्हणजे फळच आहे। तर आचार्य सांगतात की पाप कशाला म्हणावं आणि पुण्य कशाला म्हणावं।
0: देहात्मबुद्धिजं पापम न तद्गोवत्कोटिभिः, आत्माहं बुद्धिजं पुण्यम न भूतं न भविष्यति।
1: मी आत्मा ज्ञानस्वरूप आहे, पवित्र आहे असं या मनुष्य देहामध्ये बुद्धीनं लक्षात घेणं याच्यासारखं पुण्य न मागं झालं न पुढं होणार आहे भविष्यात। भूतकाळातही झालं नाही आणि भविष्यकाळातही होणार नाही। आणि पाप म्हणजे काय? देहात्मबुद्धिजं पापम, या 3.5 हाताच्या भौतिक अनात्म देहाला मी समजणं याचे इतकं पाप न मागं झालं न पुढं होणार आहे। न तत् गोवत कोटीभिही, कोटी गाई मारल्याचं पाप लागतं एकदा देहाला मी म्हटल्यानंतर। आता तुकोबराईंची भाषा पहा, मी देह मनता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटेते। म्हणजे एकदा देहाला मी म्हणलं तर कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप लागत असतं। आता विचार करा की आपण किती वेळा देहाला मी म्हणतो हे तर कधी मोजलंच नाही आपण। पण आचार्यांची आणि तुकोबराईंची भाषा पहा की पाप आणि पुण्य कशाला म्हणावं। आणि पापाचे फळ जसे दुःख तसे पुण्याचे फळ हे सुख आहे, म्हणून जीवाने सतत पुण्य करावे। माणसाने पुण्याचे फळ, कारण पुण्य करण्यास नको वाटतं आपल्याला आणि पापाचं फळ नको वाटतं पण करत राहतो, कारण पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम न करोति मानवः। पुण्याचं फळ मिळावं अशी इच्छा आहे पण पुण्य करायला तयार नाही। आणि पापस्य फलम नेच्छन्ति पापम करोति यज्ञतः, म्हणजे प्रयत्न करून पाप करतात आणि पापाचं फळ तर नको वाटतं, मग हे भोगन कोण? म्हणून काही लोक विचार करतात की पापी माणसे सुखात कशी आहे। ज्याची ते सुख भोगतात त्याची नक्की मागचे पुण्य आहे। कार्यकारण भाव लावावा लागेल ना, की ज्याची हा माणूस दिवसभर खात नाही हो आपल्या समोर, घरातल्या सदस्यासमोर सुद्धा खात नाही, पण हे वरचेवर तंदुरुस्त व्हायला लागला, तगडा व्हायला लागला, याचा अर्थ हे सगळे झोपल्यावर झोपेतून उठून खात बसून ऐकणे, याला अनुमान प्रमाण म्हणायचं। की हे दिवसभर कोणाच्या समोर नाही हो खात, पण तब्येत अशी फ्रेश वाढत लागले, ते चंद्र वाढतो किलो किलोने, कले कलेने, आणि सुभाष वाढतो किलो किलोने, किलो किलोनं कसं काय वाढायला लागलं। याचा अर्थ असा आहे की तो रात्री सगळे झोपल्यावर उठत असत आणि मग खात असत। असं तसं कार्यकारण भाव लावावा लागतो की हे माणसं इतके पापी आहेत पण इतके वैभववान कसं काय आहे, तर याचा अर्थ याच्या मागच्या जन्मातलं पुण्यकर्म उदयाला आलेलं आहे। केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती। आता पुण्य करत नसन पण मागचं ते फळ देऊन चुकलेलं आहे ना, ते फळ भोगायला लागले। ते संपल्यानंतर मात्र कायमचं दुःख आहे, कारण ही 4 दिन की चांदणी फिर अंधेरी रात आहे। कारण हे सुख आणि दुःख हे एकामागून एक येतात आणि जातात। आगमा पायनो अनित्या स्थानस्ति तिक्षस्व भारत, मात्रा स्पर्शास्तु कौन्ते शीतोष्ण सुख दुःख दहा। थंडी आपल्याला आता सकाळी सकाळी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? प्रतिकूल आहे म्हणून आवडत नाही आणि कवळवून आपल्याला आता अनुकूल आहे म्हणून ते आवडतं आणि ते आवडलं की मग सुख होतं आणि थंडी वाजली की दुःख होतं म्हणजे अनुकूल प्रतिकूल परिणाम होतात विषयाचे अंतकरणावर आणि कबीरा तेरा पुण्य का जब तक भरा है भंडार तब तक अवगुण माप है करो गुना हजार म्हणून शिशुपालाला 100 शिव्या दिल्याशिवाय त्याला मृत्यू येणार नव्हता 100 अपराध माफ केलेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आणि ज्यावेळेस 100 संपले त्यावेळेस मात्र त्याचा उद्धार करावा लागला सुदर्शनाला आज्ञा दिली आता जा आणि त्याचा शिरच्छेद करा म्हणून हे ते म्हणतात ना पापाचा घडा भरला म्हणून पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला सत्वाचे आदन ठेविले पुण्य वैरिले पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला म्हणून हे पाप आता उतू गेलेलं आहे दूध उतू जातं ना तसं पाप उतू गेलं आता जे उरलं ना तर तेच परमात्मा आहे म्हणून देव उरलेला आहे म्हणून आता तू ये देवा आता आता माझं मन कल्पना रहित झालेलं आहे आणि आता या अंतकरणामध्ये तू येऊन वास्तव्य कर असं इतकं सोपं आहे म्हणून पुण्य म्हणजे भूल थाप नाही पुण्य म्हणजे सुकृत आहे आणि आपल्याला पुण्याचे प्रकार पाहायचे आता एक सामान्य इहलौकिक पुण्य आहे दोन पारलौकिक भोगाचे पुण्य आहे आणि परमार्थ प्राप्तीचे परम पुण्य हे तिसरा भाग आहे तर सामान्य पुण्य म्हणजे काय परोपकार वगैरे सत्कृत्य परोपकाराय पुण्याय अर्थात कोणतेही चांगले काम पुण्याईमध्ये मोडत असते गरिबास मदत करणे आईवडिलांची सेवा करणे समाजाची सेवा करणे म्हणून माणसास जीवामध्ये म्हणजे 13 पुण्य प्राप्त होत असतात त्याला मानुष्यम वर वंश जन्म विभवो दीर्घायुरारोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्तम सुजनत्वम इंद्रिय जयो सत्पात्र दाने रति ते विना पुण्येन त्रयोदश गुणः संसारिणो दुर्लभः कारण मनुष्य जन्म चांगल्या कुळात जन्म मिळणं वैभव मोठे आयुष्य आरोग्य सुमित्र सुपुत्र सुप्रिया नारायण भक्ती विद्वत्ता चांगले नातेवाईक इंद्रिय ताब्यात असणं सत्पात्र दान या 13 गोष्टी संसारी जीवास पुण्याने मिळत असतात आता पारलौकिक जे पुण्य आहे ज्यामुळे पारलौकिक भोग मिळतात असे पुण्य उदाहरणार्थ इंद्र होण्याकरिता 100 यज्ञ यथासांग करावे लागतात ब्रह्मदेव होण्याकरिता ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन षडकर्म करावे लागते ज्ञानोबराय सांगतात जी ज्ञान तयाची हाती तोची समर्थ मुक्ती जयसी सतमख संपत्ती स्वर्गीचिया स्वर्ग प्राप्तीसाठी 100 मनुष्य जन्म घेऊन यज्ञ करावं लागतं आणि त्या पुण्याच्या बळावर स्वर्ग प्राप्त होत असतो का शतैक जन्मा जो जन्मो नि ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणनो हे 100 शुद्ध ब्रह्म ब्राह्मणाची आणि त्याच्यात शुद्ध ब्रह्मकर्म करावं लागतं मग ब्रह्मपद प्राप्त होत असते ब्रह्मदेवाचे आणि गाई ब्राह्मण सतीकरिता प्राण अर्पण केल्यास ब्रह्मलोक प्राप्त होत असतो असे भागवतात सांगितलेलं आहे इतर मध्यम पुण्य आहे कारण याने जन्म मरण चुकत नाही गीतेमध्ये पुण्याचे 4 प्रकार सांगितलेले आहेत वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम् मौली भाषांतर करून सांगतात वेदाध्यानाची झाली अथवा यज्ञाची शीतची पिकले का

तर संध्याकाळी मग त्यांनी काय केलं, सगळे पानं गोळा करून किती चुका झाल्या हे पाहण्यासाठी आले. पाठांतराला सुरुवात केल्याबरोबर ते वृक्षच सगळा पुढू मुळा सगळं उपटून पडला, कारण ते सगळं चुकलं ना, उच्चार चुकले सगळे. पाठांतराचा अभिमान आणि नाथ महाराज सांगतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदी नाही ऐसे सांगितले. म्हणजे वेदाभ्यास पुण्य आहे पण अशुद्ध आहे, कारण त्याच्यामध्ये उच्चार व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता यज्ञ करणं हे पुण्य आहे पण शुद्ध नाही, कारण धर्मराजानं या राजसूय यज्ञ केलेला आहे, पण सोनेरी मुंगसाचे अर्धे अंग सोन्याचे झाले नाही. आणि मुंगूस बोलले की यज्ञ यथासांग झाला नाही, कारण ते पूर्ण सोन्याचा व्हायला पाहिजे होता, अर्धात झाला. श्रीकृष्णांनी मुंगुसास अनुमोदन दिले, कारण चार दिशांना चार भाऊ पाठवून दुसऱ्याचे द्रव्य जमा करून केलेली यज्ञ यथासांग कसं होईल, कारण हे सगळ्या लोकांची संपत्ती. वाघाची भुकी वधवावी गाय याचे नाव काय पुण्य असे. वाघाला भूक लागली आणि त्यानं गाय मारून खाल्ली, याला पुण्य म्हणतात का? नाही. म्हणून यज्ञसुद्धा खरं पुण्य नाही. तप करणं पुण्य आहे पण खरे नाही. का? कारण नाथ महाराज सांगतात, धडक मारिली विश्वामित्रा रंभे मागे झाला कुत्रा. हे तप वाया गेले ना, हेच तपाचे फळ आहे का? मग नाही. दान करणं हे पुण्य आहे पण शुद्ध नाही, कारण भागवतामध्ये एक कथा आहे, दान देता नृग बहुवस कुपी झाला क्रकलाश. नृग राजा रोज गाई दान करत होते, गाईचं दान करायचे ते रोज. दान केलेली गाय पुन्हा कळपात आली एके दिवशी, आणि तिथं दुसऱ्या दिवशी दान तिचं बी दान केलं. आता गाई दान घेणारा ब्राह्मण आला आणि तीच गाय मागू लागला. राजाने ती दिली नाही, मग परिणाम ब्राह्मणाने शाप दिला की तू बिडूक होशील, सरडा होशील. असा काय दिला? श्राप दिला. तात्पर्य ही चारही पुण्य शुद्ध नाहीत, मग शुद्ध पुण्य कोणते? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. म्हणून पुण्याला तीन शब्द वापरलेले आहेत, उत्तम पुण्य, शुद्ध पुण्य आणि असाधारण पुण्य. प्रभू आघवेनी येणे जन्मे जी पुण्य केली मिया उत्तमे तयाची न टकतीची अंगे कामे सद्गुरु तुवा. स्वर्गात्मके स्वर्गाला आता जायचं ना, तर पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापा नरका जाईजे, माते जेने पावी जे ते शुद्ध पुण्य. मग स्वर्गाला जाणं म्हणजे कसं आहे? हे पुण्य आहे पण पापात्मक पुण्य, पुण्य मिश्रित पाप आहे त्याच्यामध्ये. आणि नरकाला जायचं म्हणजे पापात्मक पाप आहे, पाप अधिक पाप. आणि ज्याच्यामुळं आपल्याला नारायणाची प्राप्ती होईल ते शुद्ध पुण्य आहे. पुण्ये पोशिली असाधारणे ती तुझे गुण बाणणे देऊनी मज उत्तीर्णे झालो आजी निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी. निष्काम व्हायला पाहिजे, आत्मदृष्टी यायला पाहिजे, तेच काय आहे अनंत पुण्य आहे. तर याच्यामध्ये शुद्ध उत्तम असाधारण निष्काम यामुळे देवाची किंवा संतांची प्राप्ती होत असते. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा, कारण कोणा पुण्य फळ आले आजी देखिली पाहुले. संतांची पाहुले आपल्या दृष्टीने पडली याचा अर्थ कोणतं पुण्य उदयाला आलं. काय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाश, ते सगळा भेदच काय झाला? उडून गेला. आणि अभेद अद्वैत परमात्मा प्रगट झाला. कोण पुण्य कोणा गाठी ज्याची ऐशी अशी भेटी, असे संत भेटणं याला फार पुण्य लागत असतं. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुरावले, मनातले द्वंद्व हे दूर होतात त्याला पुण्य म्हणायचं. असे कोणते पुण्य असावे? तर देतात उत्तर, पुण्य ऐसे काय राम नामापुढे काय ते बापुढे यज्ञयाग. रामनामासमोर हे यज्ञ या काय सगळे फिकेत. तिळे तिळे पुण्य साचा पडी तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा संत संगतीचा आपल्याला लाभ होतो. आणि नाम तुझा मा आपल्या वाणीला येत असतं, आवडत असतं, आपल्याला नाव घ्यावा वाटत, ही गोडी लागत असती नामाची. माझे मना लागो छंद नित्य गोविंद.

गोविंद असा छंद लागत असतो। नामस्मरणातच उत्तम शुद्ध असाधारण पुण्य आहे असं ज्ञानोबराय सुद्धा सांगतात। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? ते पुण्य किती व्हायलं आता कोण गणत करण? कारण दोन भाऊ होते, एक आस्तिक होता आणि एक नास्तिक होता। तर ती खायचा प्यायचा, मस्त मजा करायचा, टी व्ही पाहायचा, मस्त रेडिओवर गाणी ऐकायचा आणि घरात बसून राहायचा एका खोलीत। ते दुसरा भाऊ, त्याला काळजी वाटत होती की यानं परमार्थाला लागावं, देवाचं नाव घ्यावं, संताकडं जावं, कारण हे शरीर कसं अनित्य आहे, कधी सुटेन काही सांगता येत नाही, यालासुद्धा आत्मस्वरूपाची ओळख व्हावी। पण एके दिवशी त्यानं साधू भेटले त्यांना आणि ते म्हणाले की तुम्ही तुमच्या घरी पूजा ठेवा, आम्ही येतो। ते म्हणले काय हरकत नाही। मग त्यांनी पूजा ठेवली म्हणजे भजन बी होतं आणि भोजन बी होतं। आता सगळे लोक भजन करून गेले, भोजन केलं, आता ती एक भाऊ खिन्न होता, तर ते म्हणे काय झालं? त्यामुळे महाराज, ते भाऊ नाही का काहीच अभ्यास करत नाही, त्याला वेदांताची काही आवडही नाही परमार्थाची, त्याला काय कसं होईन त्याचं, त्याला काळजी होती। ते म्हणे काय हरकत नाही, म्हणे ते कुठे? तर ते सगळे लोक जाऊ लागले जेवण करून आणि हे तसंच खोलीत बसला। आता ते साधू आले त्याच्या खोलीकडं, ते मग ते साधूला म्हणते झालं जेवण आता, फुकटचं खाल्लं आता जा ना आता। ते म्हणे मी जातो म्हणे, पण तुम्ही एकदा हरी म्हण म्हणे तो। ते म्हणे मी नाही म्हणत हरी। त्यानं हात पाय दाबले त्याच्या छातीवर जाऊन बसला असं मस्तपैकी, त्याला म्हणलं म्हण हरी। त्यानं बळच कसं तरी आता मुस्कट दाबी केल्यामुळं त्यानं म्हणलं हरी। मग ते म्हणलं आता हे धन आहे ना विकू नको, याचं पुण्य किती आहे तुला माहीत नाही म्हणे। मग ते म्हणे काय हरकत नाही। मग ते योगायोगानं भाऊ मेला, मग ते हे एकटंच राहिलं, हे बी योगायोगानं गेला। आता ते यमराज आले त्याला नेऊ लागले, ते म्हणले की ह्याच्या आयुष्यात सगळं पापच आहे, एकदाच हरी म्हणलं हे। तर ते म्हणे ते हरिनामाचं किती पुण्य आहे? ते यमराजाला विचारलं, ते म्हणले मला माहीत नाही। ते गेले ते ह्याच्याकडं इंद्राकडं, इंद्राला विचारलं, ते म्हणे हरी एकदा हरिनाम म्हणल्या हरी म्हणल्यावर किती पुण्य आहे? ते म्हणे मला माहीत नाही। ते म्हणे चला महादेवाकडे। ते महादेवाकडे गेले, म्हणले एकदा हरी म्हणल्यावर किती पुण्य आहे? ते म्हणे मला एकदा हरी म्हणल्याचं माहीत नाही, पण मी नेहमीच हरी हरी हरी म्हणतो। हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, मी तर नेहमीच हरी म्हणतो। ती म्हणले चला म्हणे विष्णुरावकडं, याला विमानात बसिलं आणि नेलं। ते म्हणे देवा एकदा हरी म्हणल्यावर किती पुण्य लागतं? ती म्हणे मला बी माहीत नाही गडे, माझं नाव घेतल्याने किती पुण्य होतं, पण ज्या ती ह्या मृत्यू लोकातून विष्णू लोकामध्ये विमानात बसून आला याचा अर्थ काहीतरी लई भारी आहे नाही। म्हणून ज्ञानोबराय सांगतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? हा मृत्यू लोकातला असाधारण माणूस कधी यानं पुण्य केलं नाही, एकदाच हरी बळत म्हणायला लावलं तर त्याचं एवढं पुण्य, त्याला विष्णू लोकात विष्णूचं दर्शन झालं। आणि विष्णूचं दर्शन होणं सहसा सोपं आहे का? नाही। म्हणून त्यांची भेट होणं हेच परम भाग्य आहे। आणि त्या रूपाचं दर्शन झाल्यानंतर काय होत असतं? काय होतं? दे उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टीओ अवलोका। आणि ते काय सांगतात की कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जात, कोंदाटले तेज प्रभा झाली से एक, नित्य नवा आनंद ओवाळिता श्रीमुख। म्हणजे भगवंताचं एकदा मुख दर्शन झालं तर कोटी ब्रह्म हत्या केल्याचं पाप निघून जात असतं, एवढं फळ आहे। आणि साक्षात विष्णूची भेट झाली ना, म्हणून गोकोटी दानम ग्रहणेशु काशी प्रयाग गंगा युत कल्पवासहा यज्ञासूतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नामस्मरणेन तुल्यम। रामायणामध्ये सांगतात नाथ महाराज की त्याचा साधारण अर्थ कसा आहे, ग्रहणाच्या पर्वकाळी रौप्य खुरी सोन्याच्या शिंगाच्या कोट्यावधी गाई दान दिल्या, काशी प्रया गंगेच्या काठी अनेक कल्पवास केला, अनेक यज्ञ केले, मेरू पर्वता एवढे सोने दान दिले, मेरू पडत केवढा आहे त्याचे एवढं सोनं दान दिले, या सगळ्यांची बेरीज केली तरी एका गोविंद नामाच्या उच्चारा एवढी होत नाही। तात्पर्य नामस्मरणासारखे परम पुण्य नाही। आणि आता आचार्य सांगतात की मी पाप सुद्धा नाही, पुण्य जसं नाही ना
तसं पापसुद्धा मी नाही, कारण पापामुळे माणसाला दुःख भोगावं लागतं आणि पापामुळे दुःख आणि पुण्यामुळे सुख भोगावं लागतं. ज्ञानामुळे मोक्ष होत असतो आणि अज्ञानामुळे बंद घडत असतो. मग माणूस जन्माला येतो तो मुळात पापामुळेच. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. आपल्या संचिताचं जे फळ आहे ना त्याच्यातूनच हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. जन्म मरण म्हणजे दुःखाचा सागर आहे. जन्म मरणातील मानवी जीवनातील जी वेळ तिला संसार किंवा जीवन म्हणतात. ही जी वेळ आहे ना आपल्याला आयुष्य, त्याला जीवन म्हटलेलं आहे. यात जवळजवळ सगळं दुःखच आहे असे वेद शास्त्र संत आपल्याला सांगायला लागले. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तन्मळ. हे काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले वढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. अशा पद्धतीनं साधू संत सांगतात की हे संसार काय आहे, दुःखाचं मूळ आहे, दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. आपण उदाहरण घेतलं होतं की इथे एके ठिकाणी कचरा आहे तर तिथं सुगंध तर येणारच नाही, सुगंधाचा अनुभव तर येणारच नाही, पण विचारसुद्धा करणं बरोबर नाही आहे की इथं सुगंध येईन म्हणून. म्हणून दुःखाचे मूळ जे पाप त्याचे प्रकार सांगतात की जे आपल्या हातून होऊ नये. व्यासांनी 18 पुराणांचे सार एका श्लोकामध्ये सांगितलेले आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयं, परोपकारा पुण्याय पापाय परपीडनं. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य म्हणजे काय आहे, परोपकार आहे. अनेक नाही जोडा दुजाय अशी, याला दुसरा जोडात नाही. पुण्य म्हणजे परोपकार आणि पाप म्हणजे परपीडा, दुसऱ्याला दुःख देणं. आणि पुण्य म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं. आता काया वाचा मनानं पीडा म्हणजे त्रास देणं, यालाच पाप म्हटलेलं आहे. यामध्ये तीन प्रकार आहे, सामान्य, मध्यम आणि उच्च पाप. सामान्य पाप निळोबराय एका अभंगामध्ये सांगतात. पापतया नाव परदारागमन, पापते परधन अपहार, पापतेची निंदा परपीडा परद्वेष, पापते उपहास पुढीलांची, पापतेची जीवी विषयांची आसक्ती, पाप अभक्ती कुळाचारी, निळामने पाप मुख्यतेची साचे, नावडे देवाचे नाम मुखी. निंदा पाप क्रूर ग्रहांची जैसी, मांदी मिळे एकेची राशी, येते निंदका पाशी अशेष पापे. जे निंदक असते ना त्याच्याकडे सगळे उरलेले पाप येत असतात. निंदा म्हणजे वस्तुस्थिती नाही, नसलेले आरोप करणं. आपण एखाद्याची निंदा करतो म्हणजे ती वास्तविक पाहत नाही, पण विनाकारण आपल्या मनात जे आलं ते आरोप करायचे. मात्र संतांची निंदा मोठे पाप आहे. तयाशी घडली सकळही पापे, संताची आकोपे निंदा द्वेष. संतावरची जो निंदा द्वेष करतो ना त्याच्याकडे सगळे पाप येत असतात. अखंड संत निंदी ऐशी दुर्जनाची बुद्धी, नेहमी त्यांची तिरस्कार करणं, त्यांची निंदा करणं. काय म्हणावे तयाशी तो केवळ पाप राशी, तो केवळ पापाचा राशी आहे. नाम न आवडणे पापाचे लक्षण आहे. नामाशी विनमुख तो नर पापिया, कारण हरिविन हां म्हणून त्याला त्याच्या मुखाला नाम येत नाही. पाप तया नाव न विचारी नीत, तो नीती काय आहे हे काय विचारतच नाही, त्यालाच पाप म्हणायचं. म्हणून दुर्योधनानं सगळं अनितीनं राज्य हडपलेले, म्हणून शेवटी त्याचा नाश झालेला आहे. आणि पांडव नीतीनं वागत होते. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीते, द्वारकेचा राणा पांडवाघरी. म्हणून आता मध्यम पाप आहे, याचे 6 प्रकार सांगतात. अग्निदोगरदश्चैव शस्त्र प्राणीर्धना पहा, चित्रदार हरश्चैव षडेते आततायिनः. आग लावणे दुसऱ्याच्या घराला, विष घालणे. त्या भीमाला विष घातलं होतं ना, विष प्रयोग केला होता, पण ते मिळत नाही. त्याला ते म्हणजे नागलोकात गेलं आणि ते म्हणे की हे आपलंच आहे. मग त्याला 10 हत्तीचं बोळ दिलं. किती?
त्याला म्हणजे जास्त दिलं वाटतं, त्याला तितक्या हत्तीचं बळ देऊन त्याला परत पाठवलं. ते म्हणले हे मरायचं केलं ह्याचं प्लॅन, पण आपला सक्सेस झाला नाही, उलट हे बलवान होऊन आलं. म्हणून विष घालणे, शस्त्र बाळगणे, खून करणे, क्षेत्र लुटणे म्हणजे एखादं क्षेत्रच लुटून टाकायचं, परस्त्री पळविणे, ही सहा पापे कौरवाकडून घडलेली आहे. म्हणून गीता त्यांना आतताई म्हणते. मनूचे मत आहे, आतताई गुरु असेल, बालक अथवा वृद्ध असेल, ब्राह्मण वा बहुश्रुत असेल, तरी देवाचा विचार न करता त्यास मारला तरी पाप लागणार नाही. गुरुम वा बालवृद्धो वा ब्राह्मणम वा बहुश्रुतम आतताई न मायातम हन्या देवा विचारयन. म्हणून कौरवा सहाय्य करणारे द्रोणाचार्य यांना देव मारण्यास सांगतात. कारण अग्निदाने गरदाने धनदारा अपहारणे घाला घालूनी मारणे शस्त्रपाणी होवे वदार्थ. म्हणून नाथ भागवतामध्ये सांगतात की उच्च पाप म्हणजेच महापाप आहे, ही शेवटची भूमिका आहे. ब्रह्महत्या सुरापानम स्त्रियम गुरुवंग नागमा महंती पातकान्याहू संसर्गश्चापि तैसहा. महापातिकियाचे लक्षण ब्रह्महत्या मद्यपान सुवर्णस्ती गुरुद्वार गमन सत्संग सत्संग सर्गी पाचवा ब्राह्मण गाय निरपराध प्राणी यांना मारणे दारू पिणे सुवर्णाची चोरी गुरुद्वारागमन आणि हे कार्य इंद्रानं केलं लपून छपून तर ते अहिल्या मातेला विनाकारण श्राप भोगावा लागला, शिळा होऊन पडली ती. मग ज्यावेळेस रामावतारामध्ये रामांनी प्रभूंच्या चरणाचा स्पर्श लागला त्यावेळेस अहिल्या परत आपल्या मूळ स्वरूपामध्ये आली. पण हे निंदा इंद्राचं दुष्कृत्य होतं नाही. गुरुद्वारागमन आणि या चौघांना सहकार्य करणे हा म्हणजे पाचवा महापातकी. तर हे वैयक्तिक पापाचे तीन प्रकार आहेत. आता सामाजिक पाप पाहू. तत्वविरहित राजकारण म्हणजे लोभामुळे पक्ष बदलणे, तिकडं जास्त द्यायचं का मग तिकडं चला. स्वार्थाकरिता राजकारण म्हणतात याला. दुसरं श्रमविरहित पैसा, चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन म्हणजे तिची सेवा तर केली नाही पण वरचा पैसा घ्यायला तेवढ्या खालून वरून कमिशन जास्त शेन याला काय म्हणायचं, हे फुकट खाणं आहे. आणि नीतीविरहित व्यापार म्हणजे वजनामध्ये भावामध्ये मालात फसविणं, त्याला मोजून द्यायचं आणि खालीन काय करायचं, लोह चुंबक चिटवायचं म्हणजे त्याला कमी माल गेला ना भावामध्ये तरी त्याला फसवायचं. तर हे नीतीविरहित व्यापार आहे. आणि चौथा मानवता विरहित विज्ञान म्हणजे शेजारी कोण मेले तरी टी व्हीच्या आकर्षणामुळे प्रेत यात्रेसही न जाणे. आता शेजारीच प्रेत यात्रा निघालेली आहे आणि ह्याला टी व्हीवरचे कार्यक्रम पाहायचे म्हणून ते अंतयात्रेत बी गेला नाही, याला काय म्हणायचं, मानव विरहित विज्ञान. पाचवा चारित्र्य विरहित शिक्षण म्हणजे शिकला पण संस्कार नाही, उग डिग्री घ्यायची म्हणून शिकले त्यामुळे सदाचार अंगी येत नाही. आणि पाचवं आहे चारित्र्य विरहित शिक्षण, शिकला पण संस्कार नाही त्याच्यामुळं सदाचार सुद्धा त्याच्या अंगामध्ये बाळगलेलं नाही. त्याग विरहित पूजा, पूजा करायला लागलेत पण त्याचा काही त्यागच नाही, पूजा केली नमस्कार घातला आणि तिथलाच पेढा खाल्ला काय झालं, तिथलाच पेढा उचलून खायचं. हे मान देणे पूजा करणे पण महात्म्यांनी सांगितलेला त्याचा त्याग न करणे. महात्म्यांनी सांगितलं की हे ह्या वस्तूचा त्याग करा बरं का, ते त्याग करत नाही, मानीन मान देतात पूजा करतात पण साधू संतांनी सांगितलेलं बी ऐकावं ना, ते नाही ऐकत. मग सत्सद विवेक विरहित विलास म्हणजे नवीन जोडपं असतं, त्याला वाटतं बाहेर फिरायला जावं, कोणीतरी न्याह मला फिरवायला, ऐक नाही, हे नवीन जोडपं आहे. आणि समाजाचे भान नसते त्याला, लोक काय म्हणतील. आता पहिले तरी आवं जावं होतं, आता चल वसंता शॉपिंगला हे काय नवरा बायको भाव राहिला नाही ना. म्हणून या सामाजिक पापामुळे समाज देश धोक्यात येतो. आणि ही सात पापे गेली तरच समाज सुखी होईल, अन्यथा नाही. शास्त्रामध्ये पापाचे 10 प्रकार सांगितलेले, हे गेले तरच दशहरा साजरा करता येतो, दशहरा साजरा करता येतो.
हे कायिक तीन प्रकारचे आहेत, अतातानाम उपादानम हिंसा चैव विधानतः परदारोप सेवाच कायिकम त्रिविध स्मृतम। दिल्याशिवाय घेणे, कोणी दिलं नाही आणि बोलच त्याचं घ्यायचं, हे पहिलं। अविधी हिंसा, म्हणजे त्याला विधीत नाही पण हिंसाच करायला लागली ती कवापी। आणि परदारा सेवन, म्हणजे दुसऱ्याची पत्नी भोगणं, ही तीन कायिक पापे आहेत शरीराची। आणि वाचिक चार आहेत, म्हणजे बोलण्यातून पारुष्यमनत्तम चैव पैशून्यम चापी सर्वतः असंबद्धा प्रलापश्च वाङ्मय शाश्व चतुर्विधम। म्हणजे पहिलं खोटं बोलणं, दुसरं अर्थरहित बोलणं, त्याला अर्थच नाही पण बोलण्याशिवाय तर आहे ना। अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कैचा गोपाळ पावे हरी। आणि असंबद्ध बोलणं, आता कोणतं चालू आहे आणि काय बोलायचं याचं मिळत नाही त्याला, त्याला काय म्हणायचं असंबद्ध बोलणं। आता लग्नामध्ये जायचं आणि ती म्हणायलीत की आता घोडे आणून द्या आम्हाला, आणि तुला कशाला नवर देवाला पाहिजे ना, ते म्हणजे मलासुद्धा घोडं असलं तरच मी येतो, हे विनाकारण असंबद्ध बोलणे, विचित्र बोलणे। आणि बडबड, हे असे प्रकार आहेत। आता वाचिक म्हणजे वाणीतून घडणारे पाप, आता मानसिक पाप, मनातले पाप सांगतात। परद्रव्येष्वभिधानम मनसानिष्ट चिंतनम वितधाभिनिवेश्वश्च मनसं त्रिविधं स्मृतम। दुसऱ्याच्या धनाचे चिंतन करणे, त्याच्याकडे लय पैसा आहे मग तुला काय करायचं, असू दे त्याच्याकडे पैसे। दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन, ह्याचं लय चांगलं व्हायलं, पहिलं काही नव्हतं, आता गाडी गोडे बंगले सगळं, आता त्याला सून बी चांगल्या खात्याप्यात्या घरची मिळाली, बाप्पा पोरगी बी चांगल्या खात्याप्यात्या घरी गेली, अरे तुला काय करायचं हे नसलेलं, जाऊ दे त्याचं व्हायलं चांगलं होऊ दे। पण हे दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन, खोटा आग्रह, ही मानसिक तीन पापे, खोटा आग्रह जे होत नाही त्याच्याबद्दल बोलणं, मनात विचार कर। एतानि दश पापानि हरत्वमस्य जानहवी दश पाप हरा यस्मात् स्माद्रश्य हरा स्मृतः। जोपर्यंत ही दहा पापे जात नाहीत तोपर्यंत जीवनामध्ये दशहरा म्हणजे दसरा म्हणजे आनंद मिळणे हे शक्य नाही। आपल्या हातून ही पापे होऊ नयेत याकरिता पाप जाणून घेणे महत्त्वाचे आहे। जरी पाप झाले असले तरी घाबरण्याचे कारण नाही। एक नाम सूर्य जीवनामध्ये उगवला क्षणामध्ये अनंत जन्माचा पापरूपी अंधकार नाहीसा होत असतो। पंचपातकाच्या गोळी नामे जळता न लगे घडी क्षणसुद्धा लागत नाही। नाम संकीर्तन साधन पै सोपे झळतील पापे क्षणमांतरीची। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवू नये की आता पाप न करता नामस्मरण करावं, कारण वाल्या कोळ्यानं काय केलं होतं, तो पापी होता, सात रांगणं भरून ठेवली। वाटे गुरु जायचे तर एका ब्राह्मणाचं मुंडकं उडवायचं, त्याचं धन लुटायचं आणि एक खडा रांगणात टाकायचा। तर असे ब्राह्मण बरं का, असे शुद्ध ब्राह्मण पाहायचे तीर्थयात्रेला जाणारे, आणि हे सगळे एक एक मुंडके उडवले आणि सात रांगणे ते खडे भरले, एवढा पापी होता। म्हणजे वाल्याकुळी पापी होता पण इमानदार पापी होता, तिनं केलेलं पाप मोजून ठेवलं। आणि आपण पाप करतो पण लोकाला सांगत नाही, मोजत नाही, म्हणजे मान सांगावा जनात आणि अपमान सांगावा मनात, झाकली मूठ सव्वा लाखाची कशाला सांगायचं, म्हणून ते सांगत नाही। पण वाल्याकोळ्यानं ते मग नारद मुनींनी त्यांना बांधून ठेवलं, ते म्हणे तू हे जे पाप करायलो ना ते तुला कुणी साथ देणार नाही बरं का, ते म्हणे नाही नाही सगळे मला साथ देते, ते जा म्हणे विचारणे, बांधून ठेवलं याला घरी आलं म्हणे मी जे काही पापाची कमाई करून आणलो त्या पापाचं फळ भोगण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत राहते ना। ते म्हातारे आई वडील म्हणले आम्ही तर म्हातारे ते आता फक्त आता तुझं काम आहे आम्हाला खाऊ पिऊ घालणं। ते कटले, पत्नीला विचारलं, ते म्हणे तुम्ही कशाही आणा कुठून बी आणा, फक्त मी नाही का करून घालणं हे माझं काम आहे, ते पाप आणि पुण्य तुम्हालाच माहीत। आता लेकरायला विचारलं ते म्हणे बाबा आम्ही तर लहानच आहेत, आता उलट तुम्हीच आमचं संगोपन करायला पाहिजे, हे तुमचं कर्तव्य। ते म्हणे सगळेच कटाय लागलेत, आता आपण याच्यातूनच कटा म्हणे। नारद मुनीकडे आले, लोटांगण घातलं, क्षमा मागितली, काय करावं ह्या पापाचं प्रायश्चित, ते म्हणे इथं लाकूड खोलं वाळलं लाकूड, आणि ते म्हणे इथं राम नाम घेत बस, त्याला राम येईन तर मरा मरा मरा मरा मरा म्हणलं तर ते उफराटी शतकोटी झाली। आणि हेच वाल्मिक ऋषी झालेत रामायणाचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर, निर्माता आणि दिग्दर्शक,
केले रामायण रामाधी म्हणून वाल्या कुळीपासून म्हणजे पापी होते ना ते वाल्या कुळीपासून वाल्मिक ऋषी हा प्रवास कोण्या कॉलेजमध्ये गेले कोण्या शाळेत गेले कुठं शिक्षण घेतलं काहीच केलं नाही फक्त रामनामाचं स्मरण केलं म्हणून हे त्याचं काय आहे आपल्याला पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती म्हणून हे झालेले वाल्मिक म्हणून मनुष्य देहाकरता कुटुंबाकरता आपण पाप करत असतो पण कुटुंब आणि देह इथंच राहतो मात्र पाप बरोबर येत असतं मग ते पापाचं निवारण कसं करायचं तर ते नामानं काय होत असतं पापाचं निवारण होत असतं म्हणून प्रत्येक मनुष्य देहात आलेल्या जीवानं नाम घ्यायला पाहिजे आणि हे मी म्हणून मी पुण्य नाही मी पाप नाही मी सुख नाही आणि मी दुःख नाही असं आचार्य सांगतात न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम इथं पहिलं चरण संपत राहिलेला विषय आपण नंतर कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूयात समर्थ रामदास स्वामींची भक्ती रचना, संगीत राम फाटक आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत अमृतराय महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित उल्हास कशाळकर यांनी गायलेला राग बिहागडा। श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना। संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12:00 आणि रात्री 10:00।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना। संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा।

0: श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा।

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर श्रीनिवास केसकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे केदार प्रभाकर यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
0: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। विवेके सदा सस्वरूपी भरावे। विवेक या शब्दावर समर्थांचाही भर आहे। विवेक याचा अर्थ सुद्धा आत्मानात्म विवेक। विवेकाने काय करायचं? सदा म्हणजे नेहमी सस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहावं की तोच फक्त आत्मा आहे, बाकी अनात्म आहे। त्यामुळे विवेकाने अनात्म वर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर सेविता ती राजहंस, त्यामुळे त्या ठिकाणी आत्मवर्ग त्याला परमहंस म्हटलेलं आहे। उगीच कुणीही परमहंस म्हणून घेण्यात अर्थ नसतो। आपण तसे झालो का बघायला पाहिजे। बरं, स्वरूपानंद होते परमहंस, माधवनाथ होते परमहंस, आत्मानात्मविवेक जागृत असतो, सारखा जागृत असतो आणि मग अखंड त्याचं अनुसंधान स्वरूपाच्या ठिकाणी असतं। जनी सर्व सुखी असा कोण आहे? मला सुख पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो त्या विचार करावा की ह्या जगामध्ये सुखी आणि अखंड सुखी असं कोण आहे? बरं, अगदी प्रभू रामचंद्र झाले, गोपाळकृष्ण झाले, मोठे मोठे अवतारी पुरुष झाले, संत झाले, ज्ञानदेवादी ते काय सदा सुखी होते? तेव्हा कोणीही व्यक्ती पूर्ण सुखी सर्व सुखी असं कोण नाही। जनी सर्व सुखी असा कोण आहे? विचार आहे मना, तूची शोधून हवे, तूच विचार कर ना। काही ना काहीतरी दुःख असतं, देहाचं असतं, मनाचं असतं, आपलं नसलं तरी आजूबाजूच्या कुणास तरी असतं की त्याचं दुःख आपल्याला होत राहतं। जसं घरात एक मनुष्य आजारी असला सगळं घर आजारी होतं, का तर त्याच्याबद्दल चिंता असते, त्याच्यासाठी काही करायचं असतं, सुख वाटत नाही सगळ्यांना, त्यामुळे ते दुःख असतं। असं मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारिके भोगणे प्राप्त झाले। तू विचार कर की जे काय पूर्वसंचित तू केलेलं आहेस ते तुला आता भोगणं प्राप्त आहे। आत्ता तू साधनं करायला लागलास, पण त्याच्या आधी ह्या जन्मात देखील काय काय पापं घडली कोण असतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं पाप म्हणजे भगवंताचं विस्मरण, हे सर्वात मोठं पाप। सर्व ठिकाणी भगवंत आहे हा भाव ठेवायच्याऐवजी हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा मला नको, हा मला पाहिजे, पाप। ते तर आम्ही सारखंच करत असतो, जन्मभर आम्ही तेच करत असलो। एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते, नको मला, कधी एकदाही फुल्या फुल्या घालायच्यामध्ये, हां असं वाटत असतं आपल्याला। आपल्याला काय अधिकार आहे म्हणायचा किंवा मनात तरी येण्याचा? त्याच्या कर्माप्रमाणे तो आहे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जो आहे। आपल्याला हा हवा किंवा हा नको असं म्हणायचं काय अधिकार आहे? जसं समर्थाने काही ठिकाणी म्हटलेलं आहे की घरामध्ये उंदीर असतात, रोळ काय काय नाना प्रकारचे असतात, तेव्हा ते असं म्हणतात की तुम्ही आत्ता आला तिथं राहायला, आमच्या पिढ्यानपिढ्या राहत आहे तिथे, आणि तुम्ही आम्हाला इथून काढायला बघताय, आम्ही काय म्हणून जायचं? तुम्ही काढलं तर आम्ही दुसरीकडनं येतो पुन्हा। त्यामुळे तो म्हणतो माझं घर, हा म्हणतो माझं घर, सगळे माझं घर म्हणतात, ते खरोखरच आहे का? त्याचबरोबर आम्ही ह्याचा नायनाट केला, अमक्या साथी घालवल्या, तुम्ही कोण घालवणार? येतात पुन्हा त्या, कारण भगवंतांनी निर्माण केलेले आहेत ते, तुम्ही घालवणार किती? तुम्ही प्रयत्न करा घालवायचा, ते आल्याशिवाय राहत नाहीत पुन्हा। हे सगळं जे आहे हे लक्षात घ्यावं की जे जे काही घडतं त्या त्याप्रमाणे आपल्याला भोगावं लागतं। आणि पाप असं सारखंच घडत असतं, क्षणाक्षणाला घडत असतं, आपण मनाला तपासून पाहावं आणि त्याप्रमाणे भोगणं प्राप्त आहे। ह्याचा विचार करून शांतपणाने भोगावं, भोगून संपवावं. मनामानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोकचिंता नको रे. काय नको? दुःख नको, शोकचिंता नको. म्हणून भगवंताने अर्जुनाला सुद्धा सांगितलं, तू लढ पण शोक संताप रहित होऊन लढ. द्वेषाने लढ, आता लढायचंच आहे ते, पण शोक संताप नको, द्वेष नको. का नको? त्याचं कारण दुःख शोक चिंता मनात जर आले तर मन भगवंतापासून लांब जातं. आणि मन जितकं शांत प्रसन्न आनंदी राहील तितकं ते भगवद्रूप व्हायला, आत्मरूपाशी एकरूप व्हायला मदत होते. म्हणून स्वामीजी देखील आम्हाला नेहमी म्हणायचं, आनंदात राहा, आनंदात राहा. मला नेहमी वाटायचं आनंदात राहा काय म्हणतात. मी तेच विचार करता करता लक्षात आलं, स्वामीजीने विचारले की मन जितकं आनंदात राहील तितकं ते आत्मस्वरूपाजवळ नेईल. दुःख शोक चिंता कशामुळे होतं? देहबुद्धीमुळे होती. आणि देहबुद्धी आपल्याला आत्मबुद्धीपासून लांब नेते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा नीट अर्थ लावला पाहिजे, हे कशासाठी सांगितलं, काय सांगितलं, कुठं पोचायचं. म्हणून ते म्हणतात, मनामानसी दुःख आणू विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. पुन्हा विवेकाला, विवेकाने काय करा, देह सोडून द्या म्हणत नाहीत ते. देह साधन आहे, देह हवंच आहे आपल्याला. देह बुद्धी सोडून द्या. मी देह आहे असं जे अज्ञान आहे ती बुद्धी सोडा. विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. देहात असतानाच विदेहावस्था, जीवन मुक्त अवस्था असं म्हटलंय. देह टाकल्यावर नव्हे, देह टाकल्यावर ठीक आहे, पण देहात असतानाच मी देह नाही ह्या बोधावर येऊन मी आत्माच आहे इथं दृढ बुद्धी ठेवायची. आणि साहजिकच मग विदेही अवस्था प्राप्त होते, अलिप्त स्थिती प्राप्त होते. म्हणजे दिसताना देहासारखाच दिसतो आहे पण अलिप्तपणाने तो राहतो आहे. त्यामुळे ही अलिप्त स्थिती प्राप्त होणं म्हणजेच विदेही अवस्था भोगणं आहे. म्हणून विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. मना सांगपा रावणा काय झाले, बघ बरं काय झालं त्याचं सगळं, सगळं राज्य बुडालं. म्हणून कुडी वासना सांडी वेगळी, कुडी वासना वाईट वासना सारखा काय, रावणाला काय जायचं, काय होतं, कमी होतं त्याला, पण नाही लोभ, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. काय झालं त्याचा परिणाम, काय झाला, नष्ट झालं सगळं. तोही गेला, त्याच्यावर बाकीचेही सगळे गेले. म्हणून लक्षात ठेव की कुणीही जरी झाला तरी काळ हा पाठी लागे, काळ पाठीमागं आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेव. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी निमाला. आपल्या पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला नरदेह प्राप्त झाला, भाग्य समजा नरदेह आपल्याला येतो, पण तो सुद्धा जाणार आहे, काळमुखी निमाला. त्यामुळे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत जाणार आहेच, कुणाचा झाला तरी जाणार आहे. अवतारी पुरुषांना देखील देह सोडून जावं लागलं. असेपर्यंत आपण काय करतो इकडे लक्ष दिलं पाहिजे. काय केलं असता आपल्या नरजन्माचं सार्थक होईल, इकडे लक्ष पाहिजे. परिशेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मोठी मोठी मंडळी मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. लक्षात असं घ्यायला पाहिजे, मोठी मोठी मंडळी झाली तरी देखील ती सगळी मृत्यूपंथाने गेलेली आहेत. मृत्यू न म्हणे यशवंत, मृत्यू न म्हणे कीर्तिवंत, असं जे म्हटलेलं आहे ना त्याप्रमाणे मृत्यू कुणालाही सोडत नाही. जन्माला आले आणि मेले, जाणारे आहेत. तेव्हा त्याच्याकडे लक्ष ठेवा. बरं केव्हा येणार आहे, काय त्याचं ठरलेलं आहे? अमुक वाजता, अमुक तारखेला, अमुक गाडीनं जायचं, असं आहे काय? कोणत्याही क्षणी येची क्षणी मरवणी जाशी तरी रघुनाथी अंतरलासी. माझे माझे म्हणतोस, कशाला माझं माझं म्हणतोस? कुठल्याही क्षणाला जायला लागणार आहे तुला. म्हणायचंच झालं माझं तर भगवंताला म्हण, देव माझा मी देवाचा, त्याला धरा. कारण काय आहे, सगळे म्हणतात चिरंजीव हे सर्वही मानितात. पत्र लिहिता नाही लिहितो चिरंजीव अमका अमका, तो काय चिरंजीव होणार आहे? अकस्मात सांडून या सर्व जाती, केव्हा काय होतं सांगता येत नाही. अहो काल होते, मगाशी भेटले होते मला, हां परवाच दोन तीन गोष्टी ऐकल्या, अहो आत्ता बोलून गेल्या आमच्याशी. अकस्मात सांडून या सर्व, हां देश तिथं सोडला तिथं बाकीचं काय धरणार, म्हणून जाणीव ठेवा. मग काय होतं, मरे क त्याचा दुजा शोक आहे, पण अकस्मात तोही पुढे जात आहे लक्षात ठेवलं पाहिजे, त्याच्यापासून शिकायला पाहिजे. नुसतं तो गेला म्हणून रडतात, काय उपयोग आहे? अरे तो जाणार तसा मी जाणार बाबा एक दिवस. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, लोभ नको, कशाचाच लोभ धरू नको, त्यांनी क्षोभ होतो. म्हणोनी जनी मागुता जन्म घेते, त्या लोभाच्या पोटाने पुन्हा वासनेपोटी पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा जन्म घ्यावा लागतो, याचं संतांना दुःख वाटतं. आपल्या वाटतं बरं आहे पुन्हा जन्म घेतला म्हणून, कुठं कशासाठी जन्म नको, छान चाललं आहे की आमचं जन्म नको असं कशाला म्हणायचं. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, कारण नसतानाच आपण चिंता वाहतो. वास्तविक भगवंताचं चिंतन करावं. आपण संसाराची चिंता वाहत बसतो म्हणून मना मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. अकस्मात जे काय घडायचं आहे ना ते घडून जातं, आपण उगीच चिंता करत राहतो. म्हणून सद्गुरु सांगतात चिंतन करा, चिंता करू नका, परमेश्वराचं चिंतन करा. चिंता करून काय, चिंतेनं आणखी वाढतं, दुःख आणखी वाढतं. म्हणजे सुखाचे जे क्षण असतात तेही हातातून निष्ठून जातात. का? भविष्याचं चिंता करतोय. जे झालं त्याचं चिंतन करत बसतो की जे हातातनं गेलेलं आहे त्यात काळ गेला, आणि जे पुढे येणार आहे त्याची चिंता करत बसतो तोही काळ गेला. ते सांगतात आत्ता ह्या क्षणात जगा, लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. आत्ता ह्या क्षणात मी आत्मा आहे, आनंदरूप आहे, बस. म्हणून ध्यानातसुद्धा काही मंडळी म्हणतात ध्यान लागत नाही, तेव्हा मी सांगते बाकी विचार करू नका, असा पक्का धरा की मी आत्मा आहे, ह्या ठिकाणी पक्क बसा. मग आत्म्याला ठिकाणी देह नाही, संसार नाही, माझं तुझं नाही, पाप पुण्य नाही, काही नाही आहे. तिथं पक्क धरून बसला तर ध्यान लागायला अवघड नाही आहे. म्हणजे होतं कुठं, सवय लागली चिंता करायची, म्हणून ते होणे. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

www.bhaktisudha.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:30 या सपुन प्रसारण 5:00

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: प्रभु रामचंद्रा जेव्हा जन्म झाला तो दुपारी 12 वाजले होते. 12 वाजता जन्म झालेला आहे आणि सूर्याला मोठा आनंद झाला की माझ्या जन्मामध्ये, माझ्या वंशामध्ये, सूर्यवंशामध्ये आज भगवान विष्णूंचा अवतार झालेला आहे. म्हणून सूर्य म्हणे तटस्थ मारला होता, पुढे हलायला जायला तयार नाही, कारण माझ्या वंशाच्या कुलोद्दीपक जन्माला आलेला आहे. आणि त्यावर चंद्राला फार घाई झाली होती की भगवंताचं दर्शन घ्यावं, पण सूर्य मावळल्याशिवाय चंद्र काय उगवणार नाही आणि चंद्राला काय दर्शन मिळणार नाही. चंद्र कंटाळून गेला. शेवटी रामाने शरण आला. रामा म्हणे सूर्य थांबला म्हणजे जागचा की पुढे जातच नाही, मला तुमचं दर्शन केव्हा करायचं. तेव्हा त्याने सांगितलं बाबा पुढल्या जन्मी जेव्हा घे अवतार घेईन तो पहिल्या तुला दर्शन देईन, तेव्हा तो काय हट्ट करू नकोस. आणि दुसरी गोष्ट अशी आहे माझ्या नावामागं तुझं नाव लावून देईन म्हणाले. म्हणून रामचंद्र म्हणतो आपण त्यांना, नुसते राम म्हणून नाही रामचंद्र म्हणतात त्याला. माझ्या नावाच्या मागं तुझं नाव कायम लावून घेईन असं त्याने सांगितलं होतं. तो चंद्र आता आनंदाने वाट बघत बसलेला आहे भगवान केव्हा जन्माला येत आहे. रात्री 12 वाजलेले आणि पाऊस धो धो कोसळतोय. रात्री 12 वाजता भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी आविर्भूत झाले. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. त्रिभुवनातलं सगळं सौंदर्य एक वटून त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आलेले आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेव स्तुती करून गेलेले आहे, देव नमस्कार करून गेलेले आहे. त्याला बघितल्याबरोबर देवकी म्हणते हो काय करायचं म्हटले मुलाचं, काही करून एवढ्या मुलाला वाचवायला पाहिजे. आपण कसं वाचवणार, पहिल्यांदा काय स्तनपान करू देवकी तेवढंच तेवढ्याच आणि सगळे झोपी गेलेले. भगवान जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी योगमाया आलेली आहे आणि ते दरवाजे आपोआप उघडलेले आहे. विलक्षणामुळे कृष्णचरित्र सगळं अद्भुत आहे, कल्पनेच्या बाहेरच आहे. दरवाजे उघडलेले आहे, त्याने आपलं जेव्हा सुपात ठेवलेलं आहे पण डोक्यावर घेऊन दरवाजे उघडे बघितले वसुदेव तडातड बाहेर निघालेले. त्याला एकच माहिती होतं माझा अत्यंत प्रिय मित्र समोर गोकुळात राहतोय, त्याच्याकडे नेऊन त्याला सोडलं पाहिजे काही करून. डोक्यावर टोपलं घेतलेलं आहे आणि वसुदेव झप झप झप पावलं टाकत निघाले. वरून धो धो पाऊस कोसळतोय. तेव्हा शेषाला वाटलं कृष्ण भगवान जन्माला आलेले आहेत आणि लहान मुलाच्या अंगावर पाऊस कोसळतोय हे बरोबर नाही आहे. म्हणून हजार फण्याचा नाग त्यांच्या माग फणा धरलेला आहे आणि मागोमाग चाललेला आहे. वसुदेवाला माहीत नाही बरं का आपल्या मागं हजार फण्याचं नाग चाललं आहे हे त्याला माहीत नाही. चित्ताची एकाग्रता कशी असावी, स्वतःचे ध्येय सिद्धी करता चित्ताची एकाग्रता किती पाहिजे, एवढी पाहिजे. मला त्याला गोकुळात पोहोचवायचं एवढं सोळा डोळ्यासमोर ध्येय आहे. हा मुलगा वाचवायचा आहे बस, बाकी काही करायचं नाही आहे. पाठीमाग नाग सर्प चाललेलं आहे हे त्याला माहीत नाही. पुढे चालले आणि पुढे यमुनेला भयंकर पूर आला होता. यमुना दुथडी भरून राहायला लागली आहे, महापूर आलेला आहे पावसाने. तसे पाण्यात शिरलेले आहे, काय व्हायचं देऊ दे म्हणून. छाती इतकं पाणी आलेलं आहे, कंठा इतकं पाणी आलेलं आहे. त्यावर भगवान म्हणतायत यमुनेला दर्शन दिलं. यमुना म्हणते मला भगवत दर्शन पहिल्यांदा पाहिजे, कारण सगळ्या क्रीडा ज्या आहेत ते यमुनेच्या काठावरती होणार आहेत. भगवंत तुझं दर्शन झाल्याशिवाय मी काय रस्ता देणार नाही. तो वडिलांची अवस्था बघितली आणि त्याने म्हणून टोपलं तू पाय बाहेर काढला असा. पाय बाहेर काढल्याबरोबर अंगठ्यावरून यमुना गेली आणि एकदम म्हणे पांगुळले यमुनाजवळ स्तब्ध झालेला आहे. मध्ये रस्ता मिळाला होता तेही त्यांना माहीत नाही का. आपण चालत चाललोय पाण्यातून हेही त्यांना माहीत नाही आहे. पाणी ओसरलं हेही माहीत नाही आहे. दोन्हीकडे पाणी थांबलेलं आहे आणि मधून चालत चालत चालत पलीकडे गेले आणि त्या ठिकाणी सगळे झोपलेले ते सगळीकडे योगमाय साम्राज्य आहे, सगळे झोपले. त्या देवकीला म्हणे कन्या जन्माला आली होती, ती पण तिला माहीत नाही. कन्या जन्माला आलंय का पुत्र जन्माला आले तेही तिला माहीत नाही. हे त्या ठिकाणी गेलेले आहेत, अदला बदल केलेले आहे. ती कन्या घेतली योगमाया हातामध्ये घेतलेली आहे आणि आपला पुत्र त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि जितक्या वेगात गेले होते तितक्याच वेगात पुन्हा झप झप झप परत आलेले आहेत. आणि जशा हात आले तशी पुन्हा दार लागली गेले आहेत आणि देवकीने त्या बाळा जवळ घेतलेले. त्या कन्या जवळ घेतलेले आहे आणि त्याला दूध पाजते. ती योगमायाच होती. लागले रडा आवाज काढला बाहेर तिने, तिचा आवाज ऐकलं बरोबर ते सेवक जागे झालेले आहेत. अरे म्हणे आठवा मुलगा जन्माला आलेला आहे, सांगायला पाहिजे म्हणून धावत धावत गेले. कौशल सांगितलं, बाबा रे तुझा मृत्यू उदित झालेला आहे, जन्माला आलेला आहे. कंस धावत धावत आलेले. ती दोघी तरी म्हणते, अरे बाबा ही मुलगी नाही आहे, हा मुलगा नाही, ही मुलगी आहे. ती महिला मारून तुला काय मिळायचं आहे? अरे दादा याला मारू नकोस. छेचे म्हणले, मुलगा का मुलगी विषय नाही म्हणले, आठवा गर्भ काय आहे हा मुख्य बघितलं पाहिजे. हा आठवा आहे ना, ह्याला मारायच पाहिजे. मुली असून काय झालं? पण जोरात खतातलं खेचून घेतलेले आहे आणि गर गर गर फिरवले बरोबर. एका क्षणात ती हातातून सुटली आणि आकाशामध्ये गेली. आकाशामध्ये एकदम वीज चमकलेली आहे. त्या ठिकाणी अष्टभुजा देवी प्रकट झाली. अरे कौसा मूर्खा, म्हटले मला मारून तुला काय मिळणार होतं? म्हणले तुझा शत्रू जन्माला आलेला आहे, तो सुरक्षित आहे आणि तो तुला मारणार आहे. एवढं सांगितलं देवीली आणि देवी गुप्त आली. त्याबरोबर कंस भयंकर घाबरला, थरथर कापायला लागला. आपण काय करू बसलो? म्हणले हिची लहान मुलं आरोक मारली, लहान मुलं सगळी मारून टाकली, केवढं पापकर्म केलेलं आहे. वही वाटलं त्याला आणि घरात निघून गेला. आणि इकडे गोकुळामध्ये मात्र ब्राह्ममुहूर्तावरती ब्रह्माच्या आगमनाची वार्ता पसरली. भगवान राती 12-1 वाजता आले आहेत, पण कुणाला माहित नाही, सगळे झोपेत आहेत. पहाटे 2-2:30 वाजता सगळे जागे झाले आणि सगळ्यांना कळलं की नंद महाराजांना म्हणे पुत्र जन्म झालेला आहे. आनंदी आनंद आला आणि सगळ्या गावात बातमी पसरली. नंदाला कळलं मुलगा झालेला आहे. त्याबरोबर धावत धावत पहिल्यांदा नदीवर गेले, स्नान केलेलं आहे आणि संकल्प केला 2 लाख गायी आज ब्राह्मण दान द्यायचे आहेत. बघा काय किती गोधन असेल विचार करा. 2 लाख गायी दान द्यायचा संकल्प त्यांनी केला. आणि नदीवर वाट बघतायत कुणी येते का आंघोळीला. त्यावेळेचे ब्राह्मण पहाटे ब्राह्ममुहूर्त आंघोळ करत होते, म्हणून त्याप्रमाणे कशाप्रमाणे एक ब्राह्मण स्नानाकरता आला. त्या ठिकाणी आल्याबरोबर त्यांना मोठा आनंद झाला. संकल्प केला आणि म्हणले भूदेव समोर आलेले. झालं स्नान करून आल्यावर त्यांनी सांगितलं, महाराज हातात पाणी घ्या. म्हणाले म्हणजे कसलं पाणी, काय घ्यायचं? काय नाही म्हणे, मला गोदान करायचं आहे, म्हणून मी तुम्हाला गोदान देणार आहे. ठीक आहे म्हणलं. गोदान संकल्प करून सांगितलं, पुत्र जन्मनिमित्ताने मी गोदान करणार आहे. म्हणजे किती गायी द्यायचे? काय नाही म्हणले, 10,000 गायी तुम्हाला देणार, घेऊन जा 10,000 गायी. तरी कपाळ हात लावलं, 10,000 गायी? अहो एवढी गायी मी काय करू? म्हटलं घेऊतो, ह्या गायीचं करायचं काय? आज काही बोलायचं नाही. म्हटले आज आमच्याकडे भगवान आलेले आहेत, कान्हा जन्माला आलेले आहे, ह्या 10,000 गायी तुम्ही घेऊन जा, बोलू नका. आणि त्या सुद्धा कशा होत्या? हेमशृंगी, शिंग सोन्याने मढवलेली आहे. रौप्य खुरी, सगळे पाय चांदीने मढवलेले आहेत. भौतिक पुच्छी, पुच्छी सगळी हे रत्नाच्या रत्नाने मढवलेली आहे. पाठीवर ताम्रपृष्ठी, तांबे झुरू घातलेली आहे. अशा सवत्स गायी तो ब्राह्मण म्हणतो, नको मला नको मला. काय नाही आज बोलायचं नाही, ह्या गायी घेऊन जा तुम्ही घरी. चालू नाही लागेल, सगळ्या ब्राह्मण तो गायी घेऊन निघालेला आहे. आणि घरी जाऊन पत्नीला हाक मारली, बाहेर म्हणाले. त्यावर पत्नी काय काम आहे? काय हे बघ काय आणलं? म्हटले गाय बघितलं. त्याला मोठा आनंद झाला. लगेच तिने दिवा वगैरे आणले, निरांजन आणलेलं आहे. गायीला हळद कुंकू लावलं, ओवाळलेलं आहे आणि घरामध्ये घेतलं. लगेच पाठोपाठ दुसरी गाय, त्याही गायीला ओवाळलेलं आहे. पाठोपाठ तिसरी गाय, ती म्हणते काय किती गायी आणले? म्हटले किती गायी? तर बाहेर उभं म्हटले किती गायी आहेत त्या? बघ तिचं काय 10,000 गायी? अहो एवढ्या गायी बांधार कोण? म्हटले त्या बांधार जागा तरी का म्हटले आपल्याकडे? शेणकोटा कोणी करायचा? ते वासर कोणी बांधायचे? तो म्हणतो मी काय करू? म्हटले मी नाही नाही म्हणत होतो, पण जबरदस्ती मला दान दिलं. म्हटले कुणी दान दिलं? म्हटले तुम्हाला कुणी म्हणजे काय? आपल्या राजाने. म्हटले नंद राजा आपले आहेत, त्यांच्या पुढे मला काय बोलता येईना. आणि जबरदस्तीने त्याने दान दिलेलं आहे. 10,000 गायी? अहो देणाऱ्याने किती दिलं ते घेणारे किती घ्यायचं? म्हटले याचं काय विचार आहे की नाही? म्हटले आपल्या पेलेल एवढं घेतलं पाहिजे, पसेल एवढं खाल्लं पाहिजे, हे काय सांगायला पाहिजे का? म्हटले कशाला एवढं गायी? म्हटलं आणि काय झालं काय? म्हटलं एवढं गायी जाण्या तुला माहित नाही का? म्हटले म्हटलं काय झालंय? अगं आज त्यांच्या त्यांना पुत्र झालेला आहे. आज आपल्या गोकुळाला वारस युवराज जन्माला आलेला आहे, नंदराजाने मुलगा झालेला आहे, कान्हा जन्माला आलेला आहे, म्हणून आनंदोत्सव चालला बाई. हे ऐकल्याबरोबर ती विप्रसली, म्हणते तुमच्या गायी तुम्ही सांभाळ. म्हटले मी चालले तिकडं. बराबर तिने लोणी तूप वगैरे सगळं घेतलेलं आहे, केश घरात जे काय होतं घेतलेलं आहे, सुंदर साडी नेसलेले आहे, अलंकार घेतलेले आहे. आणि धावत धावत ती यशोदेच्या घराकडे निघालेली आहे. कारण कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आता. सगळ्या गोकुळातल्या सगळ्या वाट्यातून सर्व स्त्रिया त्या ठिकाणी एकरूपतेने आलेले आहेत आणि मोठ्या आनंदाने उत्सव साजरा करतात. बघा म्हणले काना कसा आहे, किती कुरडे कुरडे केश आहेत, कसे म्हणले लाल लाल ओठ आहेत, नाक किती सरळ आहे, हात कसे आहेत अजानुभव आहेत, गुडघ्यापेक्षा खाली लांब रचं खात आहे. असं मुळे कोठे बघायला मिळेल का? किती सुंदर आहे, किती लोभस आहे मुलगा, पण जो तो उठतोय त्याला जवळ घेतोय, मुके घेतोय, अशा रीतीने पाळण्यात घालून त्यांचा उत्सव चालू. आणि इकडे हिमालय पर्वतावर भगवान शिव बसले, समाधी घेऊन बसले होते, आणि पहाटेच त्याने डोळे उघडले. पार्वती माता म्हणते, काव म्हणते, इतक्या लवकर डोळे उघडल्यास काय झालं म्हणले, समाधी सोडली का तुम्ही? हो म्हटले, आता समाधीचं काम नाही म्हटले. म्हणजे काय? आता समाधी लावून चिंतन करायचं नाही म्हटले. समाधी लावून ज्याचं चिंतन करायचं आहे तो साक्षात परब्रह्म बाहेर जन्माला आलेला आहे. आता डोळे उघडे ठेवून कृष्ण लीला बघायचे, आता कान उघडे ठेवून भगवंताची बासरी ऐकायचे म्हटले. आता डोळे मिटायचे नाही, कान मिटायचे नाही, सगळी इंद्रिय उघडी ठेवून चिंतन आहे. परब्रह्म साक्षात प्रकट झालेला आहे. आता निर्गुण निराकार चिंतन नाही आहे, आता सगुण साकारात चिंतन आहे. निर्गुण आणि सगुण एकरूप त्याने जन्माला आलेला आहे. म्हणून भाई आता भगवत दर्शन घ्या गेलं पाहिजे. म्हणून फल्या पहाटेच शिव तिथून निघाले. मानस तोरव स्थान वर केलेलं आहे. सरा म्हटले, आता भगवत दर्शन घ्यायला जायचं आहे. तर पार्वती माता म्हणते, हो मी पण तुमच्यावर नाही, मला पण घेऊन चला म्हणले. तू प्रतिज्ञा केली आहे धर्मेच्या अर्थेचे कामेचे नातेचर म्हणून, तो मला सोडून कुठे चालला? मी पण तुमच्यावर येणार. चल म्हणा, तू पण माझ्याबरोबर चल. नंदीवर दोघजण बसलेले आहेत, शिव पार्वती आणि कैलासातून खाली उतरले. खाली उतरून पूर्वीचं हस्तिनापूर, म्हणजे हल्लीचे दिल्ली शहर, तिथून खाली गोकुळ मथुरा वृंदावन आहे. हस्तिनापुरातून पाच दिवस दिवस उगाच वेळेला हस्तिनापुरामध्ये आलेले आहेत आणि तिथून यायला झालं. त्यावेळेच्या सगळ्या महिला मंडळाने ते बघितलं, त्या गल्लीतून चालले होते असे दोघजण बसून. त्याबरोबर भगवान शिव वरती बसलेले आहेत. पार्वती माता हात कोल्हाट्याचा वेश घेतला, बघा साध्या वेशात नव्हते, कोल्हाट्याचा वेश घेतलेला आहे. तो बैलाला पुढे बेसन धरलेले आहे पार्वती मातेनी. भगवान शंकर वरती बसलेले आहेत आणि ते चालली यात्रा त्यांची. त्याबरोबर त्या गल्लीतून जाताना काही महिला मंडळ पुढे आलं. ते म्हटलं, काय कोण चालले म्हटले, इतकं बैलावर बसून कोण चालले म्हटले? आपण बैलावर बसले माणसं काय बघत नाही कधी, बैलावर बसून चालले म्हटले. ती दुसरी बाई म्हणते, बघाव म्हणे ती बाई किती नाजूक बैल म्हणले, किती सुंदर बैल बघा म्हणले. तरी कोल्हाट्याची असली दिसायला किती सुंदर आहे म्हटले. छोटी पार्वतीचं रूप आहे, तिचं काय लपून कसं राहील ते? पण बैला म्हटले, भलताच गर्व आहे म्हटले. गर्व कसला म्हणे? बाई किती विनीतपणे खाली भरून चाललेले आहे. बैला नाही गर्व म्हणले, त्या बुवाला गर्व आहे म्हटले. बघा म्हटलं, काय स्त्री दाक्षिणे काय आहे का बघा म्हटले. एवढी नाजूक बाई आहे, चालत चालत चाललेली आहे, एकटी अनुमानी चाललेली आहे. आणि ह्या आपला खुशाल म्हटले बैलावर बसलाय म्हटले, काय आहे की नाही म्हटले स्त्री दाक्षिणे त्याला. ते सगळं ऐकल्याबरोबर भगवान शंकराने खाली उडी मारली. मातोश्री तुम्ही बसा म्हटले वरती, मी चालतो बैल धरून. भगवान शंकर खाली उतरलेत आणि पार्वती माता वरती बसलेत. चाल एक गल्ली पार झाली, दुसऱ्या गल्लीत गेल्यावर ते दुसऱ्या महिला मंडळ काय म्हणायला लागले, बाई आहे रूप होती म्हटले, पण रूपाचं भलताच गर्व आहे म्हटले. नवऱ्याला चालू होतं आणि आपण बसले वरती म्हटले. ते ऐकल्याबरोबर तिने खाली उडी मारली, म्हटलं मी नाही बसणार वरती, तुम्हाला बसायला बसा म्हटले, मी नाही बसणार वरती, मी आपण पायी चाललं. चाल बैल मोकळा आणि हे दोघं पायी चालले. तिसऱ्या गल्लीत लोक म्हणले, काय माणसं आहेत म्हटली, फेडीच आहेत म्हटले, एवढा मोठा बैल आणलेला आहे आणि पायी चालले म्हटले, मोकळं वाहन मोकळं चाललेलं आहे. हे ऐकलं पार्वती शंकरांकडे बघायला आले, म्हटलं आता काय करायचं म्हटले. शंकर भगवान म्हणतात, बाई हे लोक आपल्याला काहीच करू देणार नाही, संसारही करू देणार नाही आणि परमार्थही करू देणार नाही. परमार्थ करायचं असेल तर दार बंद करून परमार्थ केला पाहिजे. बाई आपण यांचं बोलणे ऐकत बसलो, विचार करायला लागलो ते की कृष्ण जन्म उत्सव संपून जाईल म्हणले. परमार्थ करताना दार बंद करायचे. तुम्ही भागवत कथेला आला तरी लोक म्हणतील, बघा आता कर्म करून करून भागले आणि कथेला लागले असं म्हणतील लोक. नाही आला तर म्हणतील, बघा इतकं वेळ गेलं संसार संपत आला तरी अजून काय कथा कोणत्या गुरुजीने कथा ठेवलेली आहे ऐकायला, जा जा म्हणतो ते सासूघरात बाहेर जातले असंही म्हणतील लोक. तेव्हा परमार्थ करताना आपली दारं पूर्णपणे बंद करायचे. आपला निश्चय पक्का पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला भगवत चिंतन करायचं आहे. याची दोही याची डोळा आपल्याला साक्षात्कार करून घ्यायचं आहे. मेल्यानंतरचं मोक्ष नको आहे, ज्ञानप्राप्ती याच अनुभव आली पाहिजे. आनंद ह्याच्यामध्ये आहे. म्हणून भाई चला म्हणजे आपण थांबूच नका इथं. आणि ते गुप्त आलेले ते आले, ते एकदम कुठं आले, यशोदा मैयाच्या घरासमोर आलेले, गोकुळातून उभारले. झाला ते बारशाचा कार्यक्रम चाललाय, पुरुषांना कुठं आत प्रवेश असणार आहे? पुरुषांना आत प्रवेश नाही. पार्वती माता म्हणते, मला आत प्रवेश आहे म्हटले, मी जाते, तुम्ही थांबा म्हटले बाहेर. भगवान शंकर बाहेर थांबवले आणि पार्वती माता आत गेली. आत गेल्याबरोबर तिचं रूप, तिचे अलंकार सगळं बघितल्याबरोबर सगळ्या लोकांना वाटलं कोणतरी मोठी बाई आलेली आहे. आपण खेडेगावची माणसं आहोत आणि कोणतरी दुसऱ्या बाई आलेले, कुलीन बाई आलेले कोणतरी. पण सगळ्यांना वाट दिली आणि जाऊन बघते तो काय पाळण्यामध्ये भगवान गोपाळकृष्णांची मूर्ती बघितली. कमरे हाटून उभारले पार्वती देवी. म्हणले काय रे कान्या म्हणले? मागच्या जन्मी मी आले होते म्हणले पंचवटीमध्ये, तर मातोश्री तुम्ही येते का मग साष्टांग दंडवत घालून अंगाला हात लावून दिले नाहीस म्हणले, आता कुठे असेल म्हणले तू, आता मी तुला घेणार। म्हणून पार्वती मातेने त्याला उचल हांगावर घेतलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे, चुंबन घेतलेलं आहे, ब्रह्मानंद झालेलं आहे, आता कुठे असेल म्हणले तू, आता तुला विजय निश्चित काही नाही म्हणले, आता मोकळा आहेस तू। म्हणून ते सगळं बघितल्यावर तिरुवात्मा आनंद आश्रवलेले, तेव्हा बाकीचे बाया म्हणतात अहो बाई असं काय करता म्हणले, ते लहान मूल जन्माला आलेलं आहे त्याची मान मोडे ठेवा म्हटलं खाली, त्याला तुम्हाला काय समजत नाही म्हणे ठेवा खाली। पार्वती रूपाला त्याला ठेवलेलं आहे, तिकडे भगवान शंकरांना दर्शनाची व्याकुळता झालेली, कान्हा जन्माला आलेला आहे आणि बाहेर येत नाही आहे, मला दर्शन देत नाही, केव्हा दर्शन होणार। म्हणून त्यांनी बाहेरून डमरू वाजवलं, जरा डमरू वाजवलं बरोबर, भगवंताला कळलं की बाहेर कोण आलेले, बाहेर भगवान साक्षात शिव उभारलेले आहेत, त्याला दर्शन दिलं पाहिजे। म्हणून एकदम मुलगा रडायला लागला, रडायला लागल्यावर डोळे एकदम लाली लाल झाले, घाम फुटला, हातपाय झाडायला लागला। हे सगळं बघितल्याबरोबर एकदम काय झालं म्हणले, आत्ता पण हसत होता आणि मुलगा एकदम रडायला काय लागला, काही कुणाला कळे ना। तेवढ्यात दास

आता कसं म्हणून मुलगा आता जन्माला आलेला आहे, लगेच कसं काय बाहेर काढतात का म्हणले, लगेच सूर्यदर्शन करायचं मग बाहेर काढत असतं म्हणले, आता बाहेर काढत नाही. त्याबरोबर पुन्हा डबरू वाजवत आहे, डबरू वाजवल्यावर ते पोरगा डोळे फोडले इकडे. त्याबरोबर ती म्हणते मैया म्हणते बाई जा त्या भावा दाखवणार म्हणले काय असेल ते, पण त्याला मग डबरू वाजवू नकोस, मग त्याला सुपात ठेवलेलं आहे दुपटारी पांढरलं त्याला आणि आणलं बाहेर. ए बाबा बघ म्हटलं घ्या बघायचं बघ आणि जा आता. त्याला बघितल्या बरोबर काना एकदम हसायला लागला. हरिहरांचं ऐक्य झालेलं आहे, भगवान शिव स्तब्ध झालेले आहेत आणि काना पण स्तब्ध झाला. पण नुसतं लांबून दर्शन म्हणून चालत नाही, त्याला त्याला वाटतं आलिंगन दिलं पाहिजे, आपल्या हातामध्ये आलं पाहिजे काना. म्हणून तो बाबा काय म्हणतो, ह्याचं ज्योतिष सांगतो म्हणतो मी मला चांगलं ज्या त्रिकालज्ञ नाही, मी मला ज्योतिष चांगलं कळतं, ह्या मुलाचं मी ज्योतिष सांगणार आहे. ज्योतिष म्हटलं की अनादिकालापासून लोकांनी प्रेम विलक्षण आहे, अगदी या कॉम्प्युटर युगात सुद्धा ज्योतिष फार प्रेम आहे. म्हणजे कुंभार गुरुजींनी विचार किती प्रेम आहे ते, लोक इतकी गर्दी करतात काय असतं कोणा माहिती, पण त्यांना भयंकर प्रेम असतं की काय आपल्या आयुष्यात आहे, खरं म्हणजे काय घडलेलं आहे काय घडणार आहे हे विहिरी केलं असतं आपल्याला काय माहीत नसतं, पण ते तिच्या मुखातून काही खाऊस असते. झालं आपलं महिला मंडळ सगळं बाहेर आलं, आपल्या कान्यात ज्योतिष आहे, सगळे बाहेर नंदबाबा बाहेर बसलेले आहे, यशोदाबाबा बाहेर बसलेले आहे. सांग म्हटले ज्योतिष काय कपाळ काढले होते, कपाळ नाही म्हटले हात बघितला पाहिजे, हातामध्ये घेतलेलं आहे. झालं परमब्रह्म हातामध्ये आल्याबरोबर भगवान शंकरानं आनंद आवरेना आणि एकदम ते तांडव नृत्य करायले, त्याला घेतलेलं आहे खाल्ल्यावरती आणि नाचायला लागले. नाचायला लागल्यावरती ते सगळ्या बायाने गोपन त्याला धरलं खाली बस म्हटले बाबा अर्ध लहान मोठ जन्माला आलं त्याची मान मोडेल, तू नाचतोस ठीक आहे पण त्याला काय नाचतो, खाली बस म्हटले सांग काय ज्योतिषांना असते. हो हो सांगतो म्हणून सांगतो आणि मग त्याला मांडीर घेतलेलं आहे आणि भगवान शिव कृष्ण भगवंत ज्योतिष सांगायला लागलेला आहे. हा मुलगा कसा आहे म्हणले, मुलगा महान तपस्वी आहे महान योगी आहे, एक मोठा भारतवर्षाचा सम्राट होणार आहे, सगळ्या भारतवर्षाला आपल्या ताब्यात ठेवणार आहे तो. त्याच्या नामस्मरणात म्हणे सगळे लोक तरुण जातील, कलीला उद्धार करणार हा मुलगा आहे. मोठी शाश्वत कीर्ती आहे, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्याची कीर्ती शाश्वत आहे. एक एक सांगायला लागला आणि सगळ्यात मोठा आनंद झाला. अनेक सांगतो म्हणले मैया लहानपणी मुलगा जन्माला आले खरी गोष्ट आहे, पण म्हणले ते ग्रहगोल फार दुष्ट आहेत म्हणले, ह्याला मारायचा खूप प्रयत्न येईल, गंडांतर खूप येतील पण सगळ्यात हा पार पडणार आहे, हे पण सांगितलं. आणखी गोष्ट सांगतो म्हणले काय रे बाबा काय झालं, काय नाही म्हणले मैया त्याचं शुक्र की नाही, शुक्रातून तोटा फारच वरती गेलं म्हणले. पण त्याचं फळ काय म्हणले, त्याचं फळ असं आहे म्हणले मैया तुम्हाला इतक्या सुना येतील, इतक्या सुना येतील की तुम्हाला मोजत ठेवता येणार नाही, इतक्या सुना तुम्हाला येतील. त्या ऐकल्याबरोबर सगळे हसायला गेलेले. अशा रीतीने भगवान आशुतोष गोकुळामध्ये आशुतेश्वराचं मंदिर आहे, भगवान शंकर त्या ठिकाणी साक्षात कृष्ण दर्शन घेण्याकरता आलेले गोकुळामध्ये. रात्री सर्व उत्सव सकाळपर्यंत फुगड्या खेळतायत, झुम्मा खेळतायत, एकमेकात दूध टाकतायत, दही टाकतायत, लोणी टाकतायत, एकमेक अंगाल फासतायत, केशर फासतायत, गुलाब उधळतायत, रात्रभर त्यांचा खेळ चाललेला आहे. सकाळी उठल्यावरती मग सगळे हळूहळू आपल्या नित्यकर्माला पांगलेले. इकडं कंसाला भीती वाटायला लागली आहे, त्यांनी सांगितलं होतं तुझा शत्रू जन्माला आलेला आहे तेव्हा त्याला मारलं पाहिजे काय करू नका, मग काय करायचं म्हणून सगळ्यांची मतराण घेतली. त्या ठिकाणी पुतना मावशी नावाची राक्षसी होती, तिला त्यांनी बोलावलेलं आहे. ती म्हणले महाराज तुम्ही कशाला घाबरता, मी ऐके म्हणले पुतना मावशी एवढी सगळ्यांना मारून टाकते म्हणले, आत्ता जन्माला आलं ना तेव्हा 10 दिवसाच्या आतली जेवढी मुलं असतील हे सगळी मारून टाकते म्हणले, मी कुणाला जेवण देवत नाही. ठीक आहे म्हणाले आणि त्याप्रमाणे पुतना मावशी तिकडून निघालेली आहे. इकडे नंदबाबा विचार करताय कंसाला बातमी कळायला पाहिजे, कारण कंस आपले कसे आहे सम्राट आहे तेव्हा त्यांना नगरान दिला पाहिजे, पुत्र जन्मात उत्सव म्हणून त्यांना आहेर केला पाहिजे आणि त्यांना बातमी सांगायला पाहिजे. म्हणून दूध तुपाची गाडगी मागची भरलेली आहे आणि सगळं घेऊन कंसाला भेटण्याकरता म्हणून नंदराजा गोकुळातून बाहेर पडलेले आहे. ते बाहेर पडले आणि पुतना मावशीकडे आत शिरलेली आहे. कंसाकडे गेले ते कंसाला सांगितलं म्हणे मला त्या उतारवयात का होईना, पण भगवंताची मोठी कृपा झाली आणि मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून बाबा नंदराजा हा सगळा आहेर वस्त्र वगैरे सगळं आणलेले हे स्वीकार करा तुम्ही. आता नंदराजा म्हणतो वा फारच छान झालं म्हणले, तुमच्या गोकुळाला एक युवराज जन्माला आलेला आहे, पुढची पिढी चांगली आली म्हणले, छान झाला आनंद आला म्हणून बाबा त्याला बाळ अलंकार घेऊन जा म्हणून त्यांनी नगद का होईना, पण सोन्याचे अलंकार सोन्याचे मनगद कमरेचे साखळी वगैरे सगळं नंदराजाकडे दिलं आहे, बाबा हे बाळ लेणी आहेत ही घेऊन जा. मामाने बाच्याला

0: कालकाविना आशीर्वाद दिलेला आणि भेट दिली. इतकं सगळं करून नंदबाबा म्हणतात आपला मित्र प्रिय मित्र वसुदेव त्याला भेटायला पाहिजे म्हणून वसुदेवाला भेटायला ते गेले. वसुदेवाला भेटले पाहिल्याबरोबर घट्ट मिठी मारलेली आहे आणि आपला आनंद सांगितलं नाही, उलट त्याची दुःखात ते सहमत झाले. काय रे वसुदेव तुझं नशीब म्हटले, सहा मुलं जन्माला आली ती मारून टाकली, शेवटची कन्या जन्माला आली होती ती पण म्हणले मारली असं कळलं म्हणले. हो बाबा तुझी दुःखात मी सहभाग आहे, परार्थापुढे कोणी जाऊ शकत नाही आहे वगैरे वगैरे नंदबाबा सांगतायत. आणि मग वसुदेव म्हणतो काय नंदा तुला मुलगा जन्माला म्हणून कानावरती आलं? हो म्हटले मग मला पण मुलगा झालेला आहे ही गोष्ट खरीच आहे. आणि खरं सांगू का वसुदेवा म्हणले, अरे आपण दोघं एकरूप आहोत, माझा मुलगा हा तुझाच मुलगा आहे समजतो कळून. नंदबाबा म्हणत का वसुदेव म्हणतो हो हो म्हटले तुझा मुलगा तो माझाच मुलगा आहे आपल्यात काही भेद नाही आहे वगैरे सगळं सांगतायत. तुला सांगू का एक गोष्ट म्हणले नंद, तू ताबडतो उठ म्हटले तर बसू नकोस. म्हटलं का काही बसू नकोस म्हणले, ताबडतोब जा म्हणले, तुझ्या मुलाचा जीव मोठा धोक्यात आहे तुझा. कारण वसुदेवाला बातमी लागली होती की पुतना मावशी ही गोकुळात गेलेली आहे, कारण नंदबाबाचं तिथं असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्याने सांगितलं बाबा थांबू नकोस तुझा. नंदाला कळे ना नेहमी आलं की 10-8 दिवस राहा 10 दिवस थांब म्हणणार, हा मला जा का म्हणतोय, पण ज्या अर्थी ते म्हणतोय त्या अर्थी काही ते कारण असलं पाहिजे असं मनात विचार करून नंदबाबा गडबडीने गोकुळाकडे यायला निघालेले आहेत. आणि ह्या ही पुतना मावशी गोकुळात शिरली. शिरली कशी शिरली? उत्तम अलंकार धारण केले आहेत, उत्तम रूप धारण केलेलं आहे. तिला जणू काय मथुरेची राज्यलक्ष्मी आली की काय असं लोकांना वाटावं अशा प्रकारचे अलंकार धारण केले. आणि विचारते का हो म्हणे त्या नंदाचं घर कुठं आहे? सगळ्या लोकांना सांगितलं जा म्हणे समोर जा, केशरा सळा ज्याच्या अंगणात पडलेलं आहे तेच म्हणले नंदाचं घर आहे, लोढी दही दूध तूप सांडलेलं आहे ते नंदांचं घर आहे, तू कान्हा तिथं जा का? हो म्हणले तिथंच जन्माला आलेलं आहे. किती उशीर केलास म्हटले, आम्ही रात्र उत्सव केला आणि तू आता आलीस, जा जा म्हटलं जा. आणि त्याप्रमाणे तिकडे जायला निघाले. तिला बघितलं मात्र भगवंताने डोळे आपले घट्ट मिटून घेतलेले आहे. भगवंताने डोळे का मिटले याच्यावर अनेक लोकांनी अनेक प्रकारचे विचार केलेले आहेत. डोळे मिटतोय म्हणजे काय? भगवान विचार करतात म्हणे. कसला विचार करताय? ही पूर्वजन्मीचं कोणतं पुण्य घेऊन आलेली आहे की जेणेकरून मला दर्शन माझं दर्शन घेण्याकरता आलेली आहे, ते पुण्य काय हे पाहिलं पाहिजे याच्याकरता म्हणून भगवंताने डोळे मिटले. दुसरे म्हणतात तसं नाही म्हणे, पुतना मावशी कशी आहे? स्तनाला कालकोट विष लावून आलेली आहे, ती मारण्याकरता आलेली आहे. म्हणून म्हणे भगवान शंकराचं ध्यान केलं आहे कारण शंकरांना विष पिण्याचा अभ्यास आहे, पण त्यांनाच बोलायला पाहिजे बाबा हे विष तुम्ही फोडून टाका ते आम्हाला काय सहन होणार नाही आहे म्हणून म्हणे डोळे मिटले तिने. तिसरे म्हणतात तसं नाही म्हणे, भगवान विचार करतायत आता मी तिला मुक्ती देणार आहे, तिला एकदम मी गोलोकात पाठवणार आहे, वैकुंठ लोकात पाठवणार आहे, मुक्त करणार आहे. म्हणजे जी मला विषाने मारणार आहे तिला जर मुक्ती दिली तर जे मला आनंदाने लोणी साखर खायला घालणार आहेत त्यांना कुठली मुक्ती देऊ मी? त्यांच्याकरता कोणत्या लोक उत्पन्न केला पाहिजे? हिला जर वैकुंठाला पाठवली तर त्यांच्याकरता कुठलं वैकुंठ उत्पन्न केलं पण दुसरं काहीतरी निर्माण करावं लागेल, हा विचार डोळ्यासमोर आलेला आहे. म्हणून म्हणते डोळे मिटलेले. अनेक प्रकारचे विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत. भगवंत डोळ्यामध्ये म्हणे चंद्र आणि सूर्य आहे, जर ज्ञान प्रगट झालं तर हिला कळेल की अरे हा भगवान आहे, त्यामुळे पुढची लीला होणार नाही म्हणून भगवंतन डोळे मिटलेले आहे. लोकांनी अनेक प्रकारचे विद्वान लोकांनी जशी याला कल्पना कृष्णचरित्र विलक्षण आहे, जशी प्रतिभा असेल, जसा कृष्णाचा अनुग्रह असेल, तशा प्रकारचे विचार प्रकट होत असतात. म्हणून भगवंतन डोळे मिटलेले आहेत. चालत एवढं जे भगवंतन डोळे मिटलेले आहेत ते बघून ती आतमध्ये आली. आल्याबरोबर मैयाने बघितलं कोणतरी मोठ्या घरची बाई आपल्याकडे आलेली आहे म्हणून त्याला बसवलेलं, बसा म्हटलं बसा मी तुम्हाला थोडी बासुंदी आणतो ते केशर घालते आणि तेवढी घ्या आणि मग जा म्हणून बसवलेलं आहे. आणि ती आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यावरती ते पाळण्यातलं मूल तिने उचललेलं आहे, पदराखाली घेतलेलं आहे आणि दूध पाजायला लागले. पहिल्यांदा विष आणि मग मूत. भगवंताने स्तन घट्ट धरलेलं आहे, भगवंताने विषही प्यालेलं आहे, दूधही प्यालेलं आहे आणि त्याचे पंचप्राण आकर्षून घेतलेले आहे. त्याबरोबर सा मुंच मुंच इथे मुंच मुंच अरे बाबा सोड सोड कृष्णा असं म्हणते ती. किती वदंती म्हणणार ती पंचप्राण आक्रोश केलेलं आहे. पण तिचं भाग्य कोणा बघा, डोळ्यासमोर मरताना छातीवर वक्षस्थळावर कृष्ण भगवान आहे आणि कृष्णा सोड सोड असं म्हणते असं म्हणत म्हणत त्यांनी प्राण सोडले.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना, स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्री स्वामी समर्थ. घोडेस्वार बोलत होता आणि लोकांची उत्सुकता क्षणाक्षणाला शिगेला पोहोचली होती. घोडेस्वार पुन्हा सांगू लागला, लोक हो, प्रत्यक्ष श्री नृसिंह सरस्वतींनी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं की स्वामी समर्थ हे श्री दत्तावतारी आहेत, माझंच प्रकट रूप आहे. मला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर तू अक्कलकोटला जा, विलंब नको. म्हणून मी घोड्यावर बसून दौडत दौडत अक्कलकोटला आलो. कधी एकदा स्वामींचं दर्शन घेईन असं मला झालं होतं. ह्या गडबडीत स्वामींना मी जे म्हटलं होतं की येताना मी 125 पेढे आणेन ते मात्र विसरलो. समर्थ प्रत्यक्ष परमेश्वराचं प्रकट रूप आहेत. स्वप्नदृष्टांत त्यांना नाही कळणार तर कोणाला कळणार? सारी किमया त्यांनीच केली. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय तर तुमच्या नगरात स्वामींच्या रूपात वावरत आहेत. आपण केवढे भाग्यवान आहात. घोडेस्वाराचं बोलणं ऐकून लोक भारावून गेले. त्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. तेवढ्यात गर्दीतल्या एका माणसाने स्वाराच्या हातात 125 पेढे आणून ठेवले. तो काय आश्चर्य, घोडा जो स्थिर उभा होता तो आनंदाने खिंकाळला. त्याने वाट करून दिली. स्वार घोड्यावरून खाली उतरला. आनंदाने तो स्वामींच्या दिशेने धावत सुटला. त्याने 125 पेढ्यांची पुडी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घातला. स्वामींचं दिव्य दर्शन घेतलं. स्वाराच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. स्वामींनी त्या स्वाराला प्रेमाने उठवलं आणि जवळ बसवलं. आपल्या हातात जो देवाचा मुखवटा होता तो त्याच्या पोटावर हळूवार फिरवला. पोटातून विजेची लहर उमटावी तसं क्षणभर स्वाराला वाटलं. परंतु त्या क्षणी आपली पोटदुखी संपली हे त्याच्या लक्षात आलं. स्वामींनी त्याला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. लोकांची आता खात्रीच पटली की श्री दत्तात्रेय अक्कलकोटात प्रकट झाले आहेत. म्हणून लोकांनी स्वामींच्या नावाचा प्रचंड जय जयकार केला. स्वामींनी सर्वांनाच आशीर्वाद दिला. स्वाराने सर्वांना पेढे वाटले आणि अन्नदान केलं. म्हणाला, स्वामी हे चरण मी आता सोडणार नाही. स्वामी मंद हसले.
2: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
1: ऐकूयात स्वामी संदेश. भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्या आजूबाजूला असतो परंतु आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, कारण आपल्यापाशी नामस्मरणाचं बळ नसतं, उत्कट श्रद्धा नसते, भगवंताप्रती जेवढं प्रेम हवं तेवढं प्रेम नसतं. बहुतेक माणसं देवाची पूजा यंत्रवत करतात. मला सांगा, मग देव कसा भेटेल? जोपर्यंत तुम्हाला आतूनच वाटत नाही की परमेश्वराचं दर्शन व्हावं, तोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला वावरणारा देव आपल्याला कधी दिसतच नाही। म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की अखंड नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करा। केवळ देव अस्तित्वाविषयीच चिंतन करा, तरच देवाचं सान्निध्य लाभेल, तो प्रत्यक्ष दर्शन देईल। परमेश्वर नामाचा आणि भावाचा भुकेला आहे एवढं लक्षात ठेवा।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार